नमस्कार सकाशवदेहो शुभ सकाळ. आपण ऐकताय आकाशवाणीचा अमरावती केंद्र एफ एम 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 30 आषाढ, शके 1948 अर्थात 21 जुलै 2026. आणि श्रोतेहो, आता आजच्या प्रसारणास प्रारंभ करीत आहोत या मंगलध्वनीनं.

FM बँड 101.5 मेगा हर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR ह्या मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचा अमरावती केंद्र. सकाळचे 6 वाजतायत. थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून दिलं जाणारं हिंदीतून बातमीपत्र आता आम्ही सहक्षेपित करू.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा. सकाळचे 6:06 आणि 4 सेकंद झालेली आहेत. आता आनंद घेऊया भक्ती संगीताचा. भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आपलं स्वागत. सुरुवातीला ऐकवित आहोत सुधीर फडके आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात ही भक्तिरचना.

आता आनंद घेऊया भक्ती संगीताचा. भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आपलं स्वागत. सुरुवातीला ऐकवीत आहोत सुधीर फडके आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात ही भक्तिरचना.

रसिक हो, आत्ताच आपण सुधीर फडके, सुरेश वाडकर आणि जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांची ही भक्तिरचना ऐकलीत. अनिल अरुण यांचं संगीत होतं. भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात पुढे आहे का? दत्ता पाटील यांची ही रचना, मधुकर पाठक यांचं संगीत, स्वर अनुराधा पौडवाल आणि सहकारी.

अनुराधा पोडवाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरात आत्ताच आपण दत्त पाटील यांचं गीत ऐकलं. पुढे एका सुरेश वाडकर यांनी गायलेली ही पारंपरिक रचना, दीपक काणे यांचं संगीत.

श्रोते हो, आताच आपण दत्ता पाटील यांची भक्तिरचना ऐकलीत, अनुराधा पौडवाल आणि सहकारांच्या स्वरात. भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकताय. पुढचं गीत आता ऐका, शौनक अभिषेकी यांच्या स्वरात. अरविंद आगाशे यांची ही भक्तिरचना, आशुतोष कुलकर्णी यांचं संगीत.

शौनक अभिषेकी यांचं स्वरात आत्ताच आपण अरविंद आगाशे यांची भक्तिरचना ऐकलीत. आशुतोष कुलकर्णी यांचं संगीत होतं. श्रोते व भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता वेळ झाली आहे शेवटचं गीत ऐकण्याची. कार्यक्रमात शेवटी ऐकूया हे देशभक्ती गीत. श्रीधर फडके यांचं स्वर, आक्रू टेकाडे यांची ही रचना आहे, अरविंद हसबनीस यांचं संगीत. ऐकूया हे देशभक्ती गीत.

एफएमएड 1.5 मेगाहर्ट्स वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 6:35 झाली आहेत. जाणून घेऊया आज आणि उद्या प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमाविषयी रूपरेषा. थोड्याच वेळात म्हणजेच 6:40 विचार पुष्प या मालिकेत आज बोलणे या विषयावर सुनील राऊत यांचे विचार आपण ऐकणार आहात. वाचक स्वर भारती कुलकर्णी यांचा. 6:45 आरोग्य आमदान संपदा

सहा वाजून 50 मिनिटांनी परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या स्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी ठीक 6:55 मिनिटांनी आपण जाणून घेणार आहात दिनविशेष. 7:10 मिनिटांनी प्रादेशिक मराठी बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू मुंबई केंद्राच्या स्मिता वाहिनीवरून. त्यानंतर लगेच 7:25 मिनिटांनी दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम देखील अस्मिता वाहिनीवरूनच आपण ऐकणार आहात. सकाळी 7:40 मिनिटांनी आज अनुरूप विवाह संस्था प्रायोजित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा आपण ऐकू शकाल. सकाळी 7:45 ला नाट्य संगीताचा आनंद आपण घेणार आहात. 8:00 वाजता समाचार प्रभात हे हिंदीतून बातमीपत्र, 8:15 मिनिटांनी मॉर्निंग न्यूज हे इंग्रजीतून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील. आणि त्यानंतर लगेच 8:30 मिनिटांनी राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. 8:40 मिनिटांनी पायी वारी पंढरीची या कार्यक्रमात संत तुकाराम महाराज पालखी सोहळा याचा आस्वाद आपण घेणार आहात मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळी ठीक 10:00 वाजता स्थानिक प्रसारणात नमस्कार अमरावती या कार्यक्रमात आज माझा सांस्कृतिक प्रवास या विषयावर वृषाली देवकर परतवाडा यांची नितीन भट यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आज आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. श्रोतेहो, ही मुलाखत लोक आग्रहास्तव पुन्हा प्रसारित करण्यात येत आहे. सकाळी ठीक 10:30 मिनिटांनी गीतगंगा हा मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आपल्यासाठी घेऊन येऊ. 11:00 वाजता गीतगुंजनअंतर्गत आज स्मृतिगंध हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दुपारी 12:00 वाजता वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरूनच सहक्षेपित करू. तर श्रोते हो, अशी होती आज प्रसारित तसेच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा. आणि आता जाणून घेऊया उद्या दिनांक 22 जुलै 2026 बुधवार रोजी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाची थोडक्यात रूपरेषा. उद्या सकाळी 6:05 मिनिटांनी आपण आनंद घ्याल भक्तिसंगीताचा. 6:35 मिनिटांनी जाणून घेणार आहात विचार पुष्प. 6:35 मिनिटांनी जाणून घेणार आहात कार्यक्रमाची रूपरेषा. आणि 6:40 मिनिटांनी विचार पुष्प या मालिकेत उद्या चला पुष्पच होऊन जाऊया या विषयावर वासुदेवराव कुलकर्णी यांचे विचार आपण ऐकू शकाल. वाचक स्वर भारती कुलकर्णी यांचा. सकाळी 6:45 मिनिटांनी आरोग्य धनसंपदा, 6:50 मिनिटांनी परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकू शकाल. सकाळी 6:55 दिनविशेष जाणून घेणार आहात. 7:25 मिनिटांनी दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. 7:40 मिनिटांनी सुगम संगीताचा आनंद घ्याल. आणि 8:40 मिनिटांनी मराठी गझल आम्ही आपल्यासाठी घेऊन येणार आहोत. सकाळी 10:00 वाजता विविध अंतर्गत नारी विश्व हा कार्यक्रम उद्याच्या प्रसारणात आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाचं संकलन स्नेहल ठाकरे यांचं, सादर करते भैयालाल टेकाम. गीतगंगा हा मराठी गाण्यांचा कार्यक्रम सकाळी ठीक 10:30 मिनिटांनी. 11:00 वाजता गीतगुंजन यामध्ये उद्या आपकी फरमाइश हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित हिंदी मराठी गाण्यांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दुपारी 12:00 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या स्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. यासोबतच हिंदी इंग्रजी आणि मराठीतून दिलं जाणारं बातमीपत्र त्यांच्या निर्धारित वेळेतच आपण ऐकू शकाल. तर श्रोते हो, अशी होती उद्या प्रसारित तसंच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा. आणि आता ऐका विचार पुष्प.

0: आपण विसरतो स्वतःचं पद, प्रसिद्धी, पैसा. बोलण्यात आपलंसं करण्याची प्रचंड ताकद आहे. विनाकारण खूप वेळ बोललो तर समोरच्याला कंटाळा येतो, नंतर तो आपल्यापासून दुरावतो. घरात मनमोकळं बोललं पाहिजे. मनमोकळं बोलण्यामुळे नात्याची वीण घट्ट होते, आत्मविश्वास, प्रामाणिकपणा टिकून राहतो. बोलण्यापूर्वी चार वेळा विचार करा. मुखातून बाहेर पडलेले शब्द माघारी घेता येत नाहीत. आपण चुकल्यानंतर घरातले आपल्याला बोलतात, त्या बोलण्याचा आपल्याला रागही येतो. आपल्यावरच्या मायेपोटीच घरातल्यांचं ते बोलणं असतं. आपल्याला बोलायला शिकवणारे आपले पालक असतात. बोलण्यावरून आपल्याला अभ्यास लक्षात येतो. आपलं बोलणं सहवासात येणाऱ्या व्यक्तींबरोबर होत असतं. बोलण्यातूनच लक्षात येतं आवड, स्वभाव, बोलण्यातला ठामपणा. काही व्यक्तींचं बोलणं ऐकतच राहावं असं वाटतं. बोलणं भलेही कमी असेल ते अभ्यासपूर्ण असावं. ज्यांना बोलता येत नाही त्यांच्याविषयी विचार करायला हवा. मौन धारण केलं की बोलण्याचं महत्व समजतं. बोलणं ही ताकद आहे. चांगलं बोलण्यामुळे माणसं जोडली जावीत, वाईट बोलण्यामुळे माणसं दुरावतात. प्रत्येक वेळी बोललंच पाहिजे असं नसतं. न बोलणं ही सुद्धा बोलण्याचाच एक प्रकार आहे. बोलणं मुद्देसूद विषयाला धरून पाहिजे. योग्य वेळी, योग्य स्थळी, योग्य शब्दातच बोलणं असावं. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशयपूर्ण बोलणं व्हावं. विचारवंतांचं बोलणं ऐकणं निश्चितच प्रेरणादायी असतं. काय बोलू नये हे लक्षात आलंच पाहिजे. बोलणं ही आपली ओळख व्हायला पाहिजे. जे ज्ञान मिळवतो त्यानुसार आपण बोलतो. अधिक ज्ञानप्राप्ती म्हणजे अधिक चांगलं बोलणं. समोरच्याला योग्य तो मान देऊन बोलणं व्हावं. अपमानित करणाऱ्या बोलण्यामुळे वादावादी होणारच. भांडणात बोलणाऱ्यांचा संयम सुटलेला असतो. बोलण्यातून अपशब्द येतात. भांडण मिटण्याऐवजी वाढतं. भांडणाऱ्यांपैकी एकाने बोलणं बंद केलं की भांडण संपतं. समजदार व्यक्ती बोलणं बंद करतो. चांगलं बोलणं ही कला आहे. ह्यासाठी इतरांचं बोलणं हे ऐकलंच पाहिजे. बोलताना नेमकं कोणत्या शब्दावर जोर द्यायचा हे लक्षात यायला हवं. बोलताना वेळेचं भानही ठेवायलाच हवं. बोलताना स्वर नेमका कसा आहे हे महत्वाचं आहे. बोलल्याशिवाय काहीही कळत नाही. कळलं नाही तर प्रगती नाही. चांगलं बोलणं हा एक संस्कार आहे. आपल्या बोलण्यामुळे इतरांना बरंचसं मिळतं. त्यानुसार ते वागू शकतात. समोरच्याच्या भूमिकेत जायला हवं. बोलणं त्याच्याही भूमिकेतून व्हायला हवं. घरातल्यांसोबत, घराबाहेरच्यांसोबत आपलं बोलणं होतच असतं. आपल्या स्वतःशी आपलं बोलणं दोषांवर व्हावं. ध्येय निश्चितीसाठी व्हावं. इतरांसाठी काय चांगलं बोलता येईल ह्याविषयी व्हावं. काही व्यक्ती स्वार्थ साधण्यापुरतं आपल्याशी गोड बोलतात. अशा व्यक्ती ओळखायला शिकलंच पाहिजे. बोलणं एका अर्थाने व्यक्त होणं असतं. बोलण्यामुळे चार व्यक्तींच्या ज्ञानात भर पडावी. काही व्यक्ती आडव्यात बोलतात. ते प्रत्येक वेळी वाईट नसतं. मारलेलं एक वेळ विसरलं जातं, पण बोलणं विसरलं जात नाही. बोलणं प्रत्येक वेळी शब्दांद्वारेच होतं असंही नाही. अत्यानंदामुळे डोळ्यात आलेले अश्रूही आपल्याशी बोलतात. काहींचं बोलणं अत्यंत कमी पण काम अधिक असतं. अशा व्यक्तींचा बोलण्यापेक्षा कृतीवर जास्त विश्वास असतो. बोलणं चार चौघात मानाचं स्थान देतं. वाईट बोलणं चार चौघातून उठवू शकतं. एखाद्याचं बोलणं आपल्यात जिद्द, सकारात्मकता निर्माण करतं.
1: विचार पुष्प या मालिकेत आत्ताच आपण बोलणे या विषयावर सुनील राऊत यांचे विचार ऐकलेत. वाचक स्वर भारती कुलकर्णी यांचा होता. श्रोते हो, आता एका आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राच्या स्मिता वाहिनीवरून आता सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. नमस्कार श्रोतेहो, आज आपण प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात एकदाच येणाऱ्या पण अनेक प्रश्न, अनेक गैरसमज आणि काही प्रमाणात भीती निर्माण करणाऱ्या एका महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत आणि हा विषय आहे मेनोपॉज म्हणजेच रजोनिवृत्ती. आपल्या समाजात मुलींच्या पहिल्या पाळीबद्दल बोलणे अजूनही काही प्रमाणात संकोचाचे मानले जाते. त्याचप्रमाणे आयुष्याच्या उत्तरार्धात येणाऱ्या मेनोपॉज बद्दलही अनेक महिला उघडपणे बोलत नाहीत. काही जणी आपल्या तक्रारी लपवून ठेवतात तर काहींना वाटतं हे वयोनुसार आहे, आता सहन करायचं. पण प्रत्यक्षात आज वैद्यकीय विज्ञानाने या काळात महिलांचे जीवन अधिक निरोगी, सक्रिय आणि आनंदी करण्यासाठी अनेक प्रभावी उपाय उपलब्ध करून दिले आहेत. सर्वप्रथम आपण समजून घेऊया की मेनोपॉज म्हणजे नेमकं काय. स्त्रीला सलग 12 महिने किंवा 1 वर्ष मासिक पाळी आली नाही तर त्या अवस्थेला मेनोपॉज असं म्हणतात. हा कोणताही आजार नाही तर हा स्त्रीच्या जीवनातील एक नैसर्गिक टप्पा आहे. जशी किशोरावस्थेमध्ये पहिली पाळी सुरू होते तशीच एका विशिष्ट वयानंतर मासिक पाळी कायमची बंद होते. भारतातील महिलांमध्ये मेनोपॉजचं सरासरी वय सुमारे 46 ते 48 वर्ष आहे, पण बहुतांश महिलांमध्ये ते 45 ते 55 या वर्षांच्या दरम्यान येतो. काही महिलांना 40 वर्षांपूर्वीच मेनोपॉज येऊ शकतो, त्याला आपण प्री मॅच्युअर मेनोपॉज असं म्हणतो. अशा वेळी तज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक असतं. मेनोपॉज हा काही एका दिवसात होत नाही, त्याच्या आधी काही वर्षांचा एक संक्रमण काळ असतो ज्याला आपण इंग्रजीमध्ये पेरीमेनोपॉझल पिरियड असं म्हणतो. या काळात पाळीचं स्वरूप बदलू लागतं. काही वेळा पाळी उशिराने येते, काही वेळा लवकर होते, तर काही महिलांना जास्त किंवा कमी प्रमाणामध्ये रक्तस्त्राव होतो. हा बदल अनेक महिलांमध्ये भीती निर्माण करू शकतो, पण बऱ्याच अंशी तो हार्मोन्सच्या बदलांमुळे होत असतो. आता प्रश्न पडतो की हे बदल का होतात. आपल्या शरीरामध्ये 2 अंडाशय असतात, त्यालाच आपण ओव्हरी असं म्हणतो, ज्यामध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हे 2 हार्मोन्स तयार होतात. वयानुसार अंडाशयाची क्षमता कमी होत जाते आणि त्याप्रमाणे हार्मोनचं प्रमाणही कमी होतं आणि त्याचा परिणाम शरीरातील जवळजवळ प्रत्येक अवयवावर दिसू लागतो. इस्ट्रोजनचा प्रभाव फक्त गर्भाशयावरच नसतो तर तो हाडे, हृदय, मेंदू, त्वचा, स्नायू, मूत्रसंस्था आणि योनिमार्ग यावरही असतो. मेनोपॉजची दिसणारी लक्षणे ही देखील वेगवेगळ्या प्रकारची असतात.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण आपण ऐकलं. यामध्ये मेनोपॉज याविषयी दिलेली माहिती आपण ऐकली. सहभागी तज्ज्ञ होते डॉक्टर ज्योती रोकडे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:05. सकाळचे 6:50 होत आहेत. ऐकूया परिसर.
1: परिसर श्रोते हो, परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी इंटेरियर डिझायनरची जबाबदारी या विषयी.

0: सांगितलेली माहिती।
1: नमस्कार श्रोते हो, परिसरच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत इंटीरियर डिझायनर पर्यावरण संरक्षणासाठी काय करू शकतात। इंटीरियर डिझायनर घर किंवा ऑफिसची वास्तू सुंदर बनवतात, पण त्याचबरोबर ते पर्यावरण पूरकही बनवू शकतात। उदाहरणार्थ प्लास्टिक किंवा रासायनिक वस्तूंपेक्षा नैसर्गिक साहित्य बांबू, लाकूड, माती, कापूस यांचा वापर वाढवता येऊ शकतो। कमी वीज वापरणारे एलईडी दिवे, नैसर्गिक प्रकाशाचा जास्त वापर, घरात शुद्ध हवा करणारी झाडे यांचा समावेश करता येतो। आजकाल मिनिमल डिझाईन लोकप्रिय होत आहे। कमी वस्तू, जास्त मोकळी जागा आणि पुनर्वापर करता येणारे फर्निचर हे पर्यावरणासाठी चांगले आहे। जुन्या फर्निचरचे नूतनीकरण करून त्याला नवीन रूप देणे ही सुद्धा पर्यावरणपूरक कल्पना आहे। इंटीरियर डिझायनर ग्राहकांच्या सौंदर्य दृष्टीसोबतच पर्यावरणाची जबाबदारीही जपू शकतात। आर्किटेक्ट प्रमाणेच प्रत्येक खोलीत एक ग्रीन कॉर्नर क्रिएट करून त्या खोलीचा जिवंतपणा इंटीरियर डिझायनर निश्चितपणे वाढवू शकतो। अगदी ऑफिसमध्ये सुद्धा ऑफिसचे वातावरण कंटाळवाणे न वाटण्यासाठी जागोजागी हिरव्यागार झाडांची पेरणी करून ते ऑफिस उत्साहाने भरलेले इंटीरियर डिझायनर करू शकतात। एखाद्या छोट्याशा टेबल स्पेसवरही एक पिटुकले हिरवे छान झाड हे काम करणाऱ्या माणसाला उत्साह देते। ऑफिसमधील टार्गेट्स आणि स्ट्रेस कमी होण्यासाठी ही झाडे ऑफिसमध्ये फार महत्वाचे स्ट्रेस बस्टर म्हणून काम करतात। घराचे सुंदर डिझाईन तयार केलेल्या आर्किटेक्टच्या जोडीने इंटीरियर डिझायनर हा प्रत्यक्ष काम करणारा किंवा ग्राहकाशी थेट संपर्कात असणारा माध्यम असतो, जो त्या ग्राहकाला त्या घराचे सौंदर्य कित्येक पटीने वाढवून देऊ शकतो। फक्त काही ग्रीन कॉर्नर्स तयार करण्याने त्याची मेहनत फळाला येऊ शकते। समाजातील प्रत्येक घटकाने आपली जबाबदारी ओळखून जर या प्रकारे आपल्या व्यवसायामध्ये 100% मेहनत घेतली तर व्यवस्थित खत पाणी मिळालेल्या झाडाला जशी गोड फळे लागतात तशीच व्यवसायातही गोड फळे चाखायला मिळतील। इंटीरियर डिझायनरने स्वतःच्या व्यवसायाचे शिक्षण घेत असतानाच जर थोडेफार कंपोस्टिंग, टेरेस गार्डन याचेही शिक्षण घेतले तर त्याच्या व्यवसायात नक्की वृद्धी होईल यात शंका नाही। ते शक्य नसेल तर एखाद्या लँडस्केप डिझायनरच्या मदतीने इंटीरियर डिझायनर नक्कीच चांगले रिझल्ट देऊ शकतात। आजकाल हौशी बाग प्रेमी म्हणजे ज्यांना पर्यावरण संरक्षणामध्ये चांगले काम करायचे आहे त्यांची जाणही उत्तम आहे असे लोक यासाठी पुढे येत आहेत। त्यांचीही मदत इंटीरियर डिझायनर घेऊ शकतो। अशा पद्धतीच्या एक्सक्लुझिव्ह सर्व्हिस बद्दल ग्राहकाची कौतुकाची मानसिकता त्या डिझायनरचा व्यवसाय वाढीस मदत करू शकतो। आज आपण इंटीरियर डिझायनर पर्यावरण संरक्षणात कशा प्रकारे मदत करू शकतो हे पाहिले।
2: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात आताच आपण पर्यावरण रक्षणासाठी इंटेरियर डिझायनरची जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी सांगितलेली माहिती ऐकली। या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती।
3: परिसर या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण आपण ऐकलं। यामध्ये इंटीरियर डिझायनरची जबाबदारी याविषयी माहिती आपण ऐकली।

श्रोते हो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या स्मिता वाहिनीवरून ऐकलेत. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 6:55 झालेली आहेत. जाणून घेऊया आता आजचे दिनविशेष. 2022 आज रोजीच भारताच्या माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भारताच्या 15व्या राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली. एडन एरुस यांनी जगातील पहिली एकट्याने मानवशक्ती प्रदक्षिणा पूर्ण

केली ती 2012 साली आजच्याच दिवशी. किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका पद्मभूषण पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित असलेल्या गंगूबाई हंगल यांचा आज स्मृतिदिन. 2009 साली आज रोजीच त्यांचं निधन झालं होतं. 1960 साली आजच्याच तारखेला अमरसिंग चमकीला या भारतीय गायक आणि गीतकार असलेले अमरसिंग चमकीला यांचा आज जन्मदिन. 'ग्वामाची लढाई, अमेरिकन सैन्याने ग्वामावर उतरले आणि या लढाईची सुरुवात झाली ती आज रोजीच 1944 साली. जगभर दूरसंचार सेवा पुरवणाऱ्या वर्ल्डकॉम या अमेरिकन कंपनीनं दिवाळखोरी आजच्या तारखेस घोषित केली होती 2002 साली. श्रोते हो, आज संगीतकार मिंडलिन वादक सज्जाद हुसेन यांचं निधन झालं होतं. आज त्यांचा स्मृतिदिन. ज्येष्ठ साहित्यिक राजा राजवाडे यांचं देखील आज स्मृतिदिन. 1997 साली आजच्याच तारखेला त्यांचं निधन झालं होतं. मराठी चित्रकार गोपाळराव बळवंतराव कांबळे यांचा आज स्मृतिदिन. 2002 साली आजच्याच दिवशी त्यांचं निधन झालं. बॅरी रिचर्ड्स या दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू 1945 साली आजच्याच रोजी त्याचा जन्म झाला. आणि 1930 साली आजच्याच तारखेला भारतीय संस्कृतीचे अभ्यासक संशोधक डॉक्टर रा. चिढेरे यांचा देखील जन्म झाला तो आजच्याच दिवशी. तर श्रोते हो, असे होते आजचे दिनविशेष. आपण ऐकताय आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर. आमची ह्यापुढची उद्घोषणा थोड्याच वेळात.

आकाशवाणी अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्झवर सुमधुर संगीत मनोरंजक कार्यक्रम आणि सोबतीला मुलाखती पण ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।

0: किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो? या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय. ते म्हणतात, नीतीधर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं. इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो. खरं तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही.
1: आपला इतिहास अतिशय उज्ज्वल आहे. आपल्या देशात वैदिक काळापासूनच गार्गी मैत्रेयी यांच्यासारख्या विदुषी होऊन गेल्या. आपल्या भारतातच राणी लक्ष्मीबाई चान बीबी यासारख्या वीरांगणा झाल्या. या महाराष्ट्रात जिजाऊ मासाहेबांसारख्या कर्तृत्व संपन्न माता झाल्या. आणि आज जर आपण कन्याभ्रूण हत्या करायला लागलो तर अशा स्त्रीरत्न आपल्याला कुठून मिळणार? जरा विचार करा. आपलं भविष्य अंधकारमय करू नका. माता, मुलगी, बहीण, पत्नी या आपल्या संस्कृतीचा गौरव आहेत. त्यांचा सन्मान, त्यांची सुरक्षा हे आपलं आद्य कर्तव्य आहे.
2: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.

0: पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जनहितार्थ.
1: आकाशवाणी अमरावती,
2: स्वरांची गुंफण, संगीताची मैफिल,
1: ज्ञान आणि मनोरंजनाचा एकत्रित मिलाफ,
2: एकाकी मनाला भावनांची साथ,
1: गीत संगीत आणि मुक्त संवाद,
2: तुमची आमची आपणा सर्वांची आकाशवाणी अमरावती.
1: ऐकत रहा सदैव आणि दररोज सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत 101.5 MHz वर आकाशवाणी अमरावती केंद्र.
3: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका. हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं. अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला? त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया. चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया. हीच आपली भारतीय संस्कृती. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: श्रोते हो, आठवड्यात सोमवार ते शनिवार सकाळी 7:25 वाजून ऐका माहितीपर प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास.

वेच सांगण्याकरता आम्ही आपल्याकरता घेऊन आलो आहोत न्यूज ऑन AIR ऍप, खास आपल्याकरता. जगात कधीही कुठेही आणि कोणत्याही वेळेस आपण आपल्या आवडीचे कार्यक्रम नक्की ऐकू शकता. चला तर मग डाउनलोड करा न्यूज ऑन AIR हा ऍप.

0: अहो थांबा.
1: काय म्हणतेस?
0: अहो पावसात निघणं आवश्यकच आहे का?
1: अगं जरुरीच आहे मला जाणं.
0: अहो अशा वातावरणात खरंच निघण्याची गरज आहे का? स्वतःची काळजी घ्यायला नको का? रस्ते निसरडे झालेत, बाहेर विजा पण चमकत आहेत.
1: विजा चमकत आहेत तर घेईन मी काळजी स्वतःची. मी कुठेही झाडाच्या आडोशाला थांबणार नाही. त्याच्यानंतर जर कुठे तीन शेड असेल तिथेही मी थांबणार नाही. झालं तर मग.
0: हो श्रोते हो, अशा वातावरणात गाडी हळू चालवा. झाडांचा आडोसा घेऊ नका, कारण विजा झाडांवरच

0: उडू शकतात, तेव्हा मोकळ्या जागेवर थांबा. तुमचं आमचं हे नातं असंच टिकवा. पावसातही आयुष्याचा आनंद घ्या.
1: आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.
2: गाव आणि शेती मातेशी नातं सांगणारा कार्यक्रम ग्राम परिसर आणि शेतशिवार ऐकायला विसरू नका. दर गुरुवारी सकाळी 10 वाजता आकाशवाणी अमरावती 101.5 मेगाहर्ट्ज वर.

0: श्रोत्याय, फोन उचला, FM लावा आणि 101.5 MHz वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र ऐका. रोज सकाळी 10 ते 12 पर्यंत आकाशवाणीचं अमरावती केंद्र.
1: शरीर एक संपत्ती, दीर्घ काळ टिकणारी.
2: वर्तमानातील सुदृढ आरोग्य तुमचे भविष्य सुखकर करतो.

0: ऐका रोज सकाळी 10 ते 12 पर्यंत आकाशवाणीचं अमरावती केंद्र।
1: शरीर एक संपत्ती, दीर्घ काळ टिकणारी।
2: वर्तमानातील सुदृढ आरोग्य तुमचे भविष्य सुखकर करतो। या शरीराला निरोगी ठेवूया, आजारांपासून मुक्त करूया।
1: नियमितपणे व्यायाम करा,
2: योगासन प्राणायामांची सवय लावा,
1: शुद्ध हवेच्या वातावरणात चालण्याचा छंद लावा,
2: आवश्यक तोच आहार घ्या आणि व्यसनांपासून दूर राहा। आपल्या शरीराला सुदृढ ठेवूया, रोगमुक्त समाज घडवूया। आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ।
1: निसर्ग मानवास देईल भरभरून, तरी मानवाची क्षमेना तहान। निसर्ग मानवाचा दोस्त खरा, त्याच्या संवर्धनाचा विचार करा। आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ।
3: संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जास रे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली। झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत।
0: श्रोताओ, जाने माने लोगों की बातचीतों का सफर।
4: थोड़ा गोड, थोड़ा तिखट, थोड़ा कडू, थोड़ा आंबट, थोड़ खारट, थोड तुरट, पण आमच्याशिवाय सर्व चळणी। आयुष्यात चव येईल ऐकून गाणी, म्हणून ऐकत रहा अमरावती आकाशवाणी सकाळी ठीक 10 ते 12 पर्यंत।

श्रोते हो पंडून केल्या आकाशवाणीच अमरावती केंद्राफ्याम 1.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 7:10 होत आहेत. थोड्याच वेळात प्रादेशिक मराठी बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

आकाशवाणी पुणे, माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ. विरोधकांच्या गदारोळामुळे पहिल्याच दिवशी कामकाज दिवसभरासाठी तहकूब. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी संसदेच्या कामकाजात सहभागी होण्याचं पंतप्रधानांचं सर्वपक्षीय सदस्यांना आवाहन. नीट पेपर फुटीच्या निषेधार्थ दिल्लीत झालेल्या आंदोलनाचे राज्यातही पडसाद. विविध पक्ष संघटनांचं ठिकठिकाणी आंदोलन. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना जाहीर. आणि गंगाखेड, अमरावती आणि काटोलच्या सुधारित तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांना मंजुरी. आता सविस्तर बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला काल सुरुवात झाली. मात्र पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विविध मुद्द्यांवरून गदारोळ केल्यानं कामकाजात वारंवार व्यत्यय येऊन दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. अयोध्या राम मंदिर देणगी अपहार, नीट पेपर फुटी आणि इतर मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली, तसंच निषेधाचे फलक फडकवले. तत्पूर्वी दोन्ही

0: सभागृहांमध्ये सुरुवातीला दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राज्यसभेत नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी झाला. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवन परिसरात वार्ताहरांशी संवाद साधला. जगभरात अशांतता आहे, त्याचा परिणाम भारतावरही होत आहे. या सर्व अडचणींनंतरही भारतानं 7.60% आर्थिक वाढ नोंदवत जगातील सर्वात वेगानं वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून आपलं स्थान कायम राखलं, असं पंतप्रधान म्हणाले. यावेळी सर्व पक्षांच्या खासदारांना आवाहन करताना ते म्हणाले,
1: दल का कोई भी हो, उनके पास एक लंबा अनुभव है. ऐसे समय में उनके अनुभव की, उनके ज्ञान की संसद को भी जरूरत है, देश को भी जरूरत है. और इसके लिए संसद का चलना, सार्थक चर्चा होना, मिलजुल करके देश को आगे ले जाने के संकल्प लेना, ये मैं समझता हूँ कि बहुत ही समय की मांग है. मैं आशा करता हूँ तर्क और तथ्य के साथ सदन की चर्चा को समृद्ध किया जाए, हर आवाज को अवसर मिले, हर विचार को सम्मान मिले. ये संसद की हमारी भूमिका है. मैं सभी सांसदों से बढ़ चढ़ करके इस सदन में हिस्सा लेने के लिए निमंत्रित करता हूँ.
0: केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून दिल्लीत आंदोलन करत असलेल्या युवकांच्या प्रतिनिधींची काल भेट घेतली. या आंदोलकांकडून काल सकाळी आलेल्या सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्याच्या प्रस्तावाच्या अनुषंगानं ही भेट झाल्याची माहिती नड्डा यांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे दिली आहे. यावेळी त्यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली, तसंच या प्रतिनिधींनी सरकारला आपल्या मागण्यांचं लेखी निवेदनही सादर केलं. दरम्यान सर्व आंदोलकांनी प्रशासनाबरोबर बसून चर्चा करावी आणि वातावरण निवळण्यासाठी सरकारला सहकार्य करावं, असं आवाहन नड्डा यांनी केलं आहे. त्यापूर्वी नवी दिल्लीत मोठ्या संख्येनं जमलेल्या तरुणांनी जंतर मंतरहून संसदेपर्यंत मोर्चा काढला होता. त्यामुळे परिसरातली सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती, तसंच मेट्रो स्थानकं बंद ठेवण्यात आली होती. दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातही ठिकठिकाणी काल आंदोलनं करण्यात आली. पुणे, नागपूर, बीड, यवतमाळ, नाशिक, सिंधुदुर्गसह अनेक ठिकाणी काल मोर्चे काढण्यात आले. अयोध्येतील राम मंदिरात भाविकांनी केलेल्या दानाच्या कथित अपहाराची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याच्या शक्यतेबाबत सर्वोच्च न्यायालयानं उत्तर प्रदेश सरकारकडून माहिती मागवली आहे. तसंच सर्वोच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांना या मुद्द्यावरून राजकारण करू नये, असंही सांगितलं आहे. टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीनं दिला जाणारा यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना जाहीर झाला आहे. ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रातल्या विशेष योगदानासाठी डोवाल यांना हा पुरस्कार देत असल्याचं टिळक यांनी सांगितलं. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि 1,00,000 रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या 1 ऑगस्ट रोजी पुण्यात केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळाची बैठक झाली. तंजावर इथल्या मोडी लिपीतील सुमारे 15,00,000 ऐतिहासिक कागदपत्रांच्या डिजिटायझेशन प्रकल्पाच्या प्रगतीचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. तसंच लंडन इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं उभारण्यात येणाऱ्या जागतिक मराठी केंद्राच्या कामालाही गती देण्याबाबत यावेळी चर्चा झाली. विविध भारतीय आणि जागतिक भाषातील दर्जेदार साहित्य मराठीत उपलब्ध करून देण्यासाठी यशवंतराव चव्हाण यांच्या नावानं अनुवाद समिती स्थापन करण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी तीर्थक्षेत्रांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. विविध तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीच्या काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. परभणी जिल्ह्यातील गंगाखेडमध्ये श्री संत जनाबाई तीर्थक्षेत्र, अमरावतीमध्ये श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळ आणि नागपूर जिल्ह्यातील काटोल इथं श्री चक्रधर स्वामी मंदिर परिसर अशा 3 तीर्थक्षेत्रांच्या सुधारित विकास आराखड्यांच्या अनुषंगानं 115 कोटींच्या विकास कामांना या बैठकीत मंजुरी देण्यात आली. आराखड्यातील सर्व कामं उत्सव काळातील भाविकांची संख्या लक्षात घेऊन दर्जेदार पद्धतीनं आणि टप्प्याटप्प्यानं निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले आहेत. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमरावती जिल्ह्यात पावसाची स्थिती मान्सूनच्या सुरुवातीला सरासरीपेक्षा कमी राहिली.

0: मात्र पेरणीनंतर पावसाचं प्रमाण समाधानकारक आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: जून महिन्यात महाराष्ट्रात पावसात मोठी तूट होती, त्यामुळे अमरावती जिल्ह्यावरही त्याचा परिणाम झाला. जुलै महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात पावसाने जोर धरल्याने परिस्थिती सुधारली. अमरावती विभागात जवळपास 58% शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली. जिल्ह्यात खरीप पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. यामध्ये कापूस, तूर, उडीद, मूग, मका, तीळ व मेळघाटातील काही भागात भाताची सुद्धा लागवड करण्यात आली. शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती, वेळेवर झालेला पाऊस, पेरणीनंतर रिमझिम येत राहिलेल्या पावसांमुळे यंदा पिकं चांगली डौलदार उभी झाल्याचं दिसून आलं. ज्या भागात अजूनही पावसांची कमतरता आहे तिथे दुबार पेरणीची शक्यता व्यक्त केली आहे. कृषी विभाग शेतकऱ्यांना अंतर्मशागत, तणनियंत्रण आणि व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करत आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी अमरावतीहून जयंत सोनोने.
0: 8 दिवसांच्या पावसाच्या विश्रांतीनंतर रायगड जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली, त्यामुळे शेतीच्या कामांना परत सुरुवात झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. काल रात्री रोहा, पेण, अलिबागसह जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस झाला. नाशिक इथं होणाऱ्या कुंभमेळ्यात साधुग्रामची पारंपरिक जागा वैष्णव आखाड्यांना द्यावी अशी मागणी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ता महामंत्री संजय दाजी महाराज यांनी केली आहे. ते काल नाशिक इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. कुंभमेळ्यासाठी 3 वैष्णव आखाड्यांबरोबरच त्यांच्याशी संलग्न 1000 अधिक धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी वास्तव्याला येणार आहेत. या जागेवरील प्रस्तावित वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमींचा विरोध असल्यानं हे काम सध्या स्थगित करण्यात आलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं गोल रिंगण काल माळशिरस तालुक्यात पुरंदवडे इथं पार पडलं. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा गोल रिंगण सोहळा अकलूज इथं झाला. माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त उद्यापासून 31 जुलैपर्यंत राज्यभर विशेष शिबिरांचं आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये पात्र लाभार्थ्यांना नव्यानं शिधापत्रिका वितरित करण्यात येणार आहेत. राज्यात काल झालेल्या 2 रस्ते अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला. वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर कार आणि ट्रक यांच्या धडकेत 6 जण ठार झाले, तर मुंबईच्या मानखुर्द परिसरात काल सकाळी बेस्ट बस दुभाजकाला आदळल्यानं झालेल्या अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला, तर बसच्या चालक आणि वाहकासह 7 जण जखमी झाले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माजी आमदार डॉ कुमार सप्तर्षी यांच्या पार्थिवावर काल पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 18 जुलै रोजी त्यांचं निधन झालं होतं. येत्या रविवारी पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात सकाळी 10 वाजता श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. हवामान. राज्यात काल बहुतांश भागात पावसानं हजेरी लावली. कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाची तर विदर्भात हलक्या पावसाची नोंद झाली. अलिबाग, पुणे, कराड, बीड आणि अंबेजोगाई इथं जोरदार वारे वाहिले. आजही कोकण घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं नोंदवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ. विरोधकांच्या गदारोळामुळे पहिल्याच दिवशी कामकाज दिवसभरासाठी तहकूब. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी संसदेच्या कामकाजात सहभागी होण्याचं पंतप्रधानांचं सर्वपक्षीय सदस्यांना आवाहन. नीट पेपर फुटीच्या निषेधार्थ दिल्लीत झालेल्या आंदोलनाचे राज्यातही पडसाद. विविध पक्ष संघटनांचं ठिकठिकाणी आंदोलन. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना जाहीर. आणि गंगाखेड, अमरावती आणि काटोलच्या सुधारित तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांना मंजुरी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: एकशे पूर्णांक 5 मेगा हर्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 7:21 आणि 22 सेकंद झालेली आहेत. आमची पुढची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका. हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं, अशांना आपण सोडून जायचं.

पटतंय आपल्याला, त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या वानप्रस्थींना मदत करूया। चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया, हीच आपली भारतीय संस्कृती। आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ।

0: फ्लेवरफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
2: श्रोते हो, आठवड्यात सोमवार ते शनिवार सकाळी 7:25 ऐका माहितीपर प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास.
3: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
4: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
3: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
4: आजच संपर्क करा.

0: शोधताय? फोन उचला, FM लावा आणि 101.5 MHz वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र ऐका. रोज सकाळी 10 ते 12 पर्यंत आकाशवाणीचं अमरावती केंद्र.
1: संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जास रे माऊली, अशा अभागी जीवाला झाडं देते रे सावली. झाडं माणसांना जगवतात, आपण झाडं जगवली पाहिजेत.

वेच सांगण्याकरता आम्ही आपल्याकरता घेऊन आलो आहोत न्यूज ऑन AIR ॲप, खास आपल्याकरता. जगात कधीही कुठेही आणि कोणत्याही वेळेस आपण आपल्या आवडीचे कार्यक्रम नक्की ऐकू शकता. चला तर मग डाउनलोड करा न्यूज ऑन AIR हा ॲप.

श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचा अमरावती केंद्र FM 101.5 MHz. सकाळचे 7:25 होत आहेत. थोड्याच वेळात दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राच्या स्मितवाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. श्रोते हो, आधुनिक काळात मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांचं व्यवस्थापन करताना तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्वाची ठरतीये. नियंत्रण कक्ष, डिजिटल मॉनिटरिंग, विविध विभागांमधील समन्वय आणि तात्काळ निर्णय प्रक्रिया यामुळे वारीचं व्यवस्थापन अधिक प्रभावी होत आहे. आषाढी

0: कंपनीचे नियोजन हे प्रशासनातील उत्कृष्ट समन्वय, नियोजन क्षमता आणि लोकसेवेचं उत्तम उदाहरण आहे. आणि याच विषयी आजच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. आज पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत पुण्याचे माजी जिल्हाधिकारी आणि यशदाचे महासंचालक डॉक्टर सुहास दिवसे सर. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद. वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणं हा व्यवस्थापनामधला एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्यावेळेला गर्दी होते आणि असंख्य वारकरी वेगवेगळ्या ठिकाणाहून येत असतात, त्यावेळेला कुठल्याही प्रकारचे साथीचे रोग पसरू नयेत किंवा इतर आजार होऊ नयेत म्हणून प्रशासन दक्षता घेत. याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याकडे नक्की किती साधन सामग्री आहे, मनुष्यबळ, याचा आढावा घेतला जातो. उदाहरणार्थ आरोग्याच्या बाबतीमध्ये जर बोलत झालं तर किती वैद्यकीय अधिकारी आहेत, किती नर्सेस आहेत, किती आरोग्य सेवक आहेत, किती ॲम्ब्युलन्सेस आहेत आपल्याकडं, आणि हे सर्वांचं किती औषधं आपल्याला लागणार आहेत, सध्या साठा किती आहे आणि याचं नियोजन तुम्ही कसं करणार. फिरती वैद्यकीय पथकं जर आपल्याला तयार करायची असतील तर ती किती लागणार आहेत आपल्याला. यासाठी आवश्यक इतर काही संस्था, इतर काही दवाखाने, इतर काही खाजगी दवाखाने, डॉक्टर्स किंवा संस्था मदत करत असतात. तर अशा प्रकारच्या खाजगी संस्थांची किंवा वैद्यकीय व्यावसायिकांची मदत कशी मिळू शकते किंवा त्यांच्याबरोबर आपण जर कोलॅबरेट करू शकलो तर त्यांना एखादा भाग जर आपण देऊ शकलो आणि त्याचा समन्वय जर करू शकलो तर याचा सुद्धा खूप महत्वाचा भाग हा त्या नियोजनामध्ये असतो. आणि त्यानुसार मग एकदा आपल्याकडे उपलब्ध असणारी साधन सामग्रीचा अंदाज आला की मग अजून जर जास्त प्रमाणामध्ये जर लागणार असेल तर इतर जिल्ह्यांमधून सुद्धा सामुग्री, उदाहरणार्थ ॲम्ब्युलन्स मागवलं जातं, मनुष्यबळ मागवलं जातं, त्यांच्या तिथे त्या ठिकाणी नेमणुका केल्या जातात. आणि मग कोण व्यक्ती किती पथकं कोणत्या ठिकाणी किती वाजता किती वेळ हे सर्व या सूक्ष्म नियोजन जे असतं ते आरोग्य विभागाचे अधिकारी करतात. ग्रामीण भागामध्ये साधारणपणे जे आरोग्य त्यांचा जिल्हा परिषदेचा जो आरोग्य विभाग आहे त्याच्यानुसार हे नियोजन केलं जातं. या नियोजनामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक ज्या पद्धतीनं म्हणजे रस्त्यावरचं किंवा उपलब्ध जी ग्रामीण रुग्णालय असतील किंवा इतर रुग्णालय उपकेंद्रचे असतील, खाजगी दवाखाने असतील, याचं एकदा नियोजन झाल्यानंतर कदाचित आणि बऱ्याच ठिकाणी जास्त खाटांची पण आवश्यकता असू शकते. म्हणजे आता सरकारी रुग्णालयामध्ये किंवा इतर निमसरकारी रुग्णालयामध्ये जरी खाटा असल्या आणि जास्त जर खाटा लागू शकल्या तर त्याच्यासाठी प्रायव्हेट जे काही म्हणजे खाजगी रुग्णालयामधल्या खाटा सुद्धा जिल्हाधिकारी आरक्षित करून टाकतात की जेणेकरून अचानकपणे जर आपल्याला गरज लागली तर त्या रुग्णालयामध्ये सुद्धा त्याच्यावर उपचार होऊ शकतात. याच्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचा दुसरा एक भाग आहे की आपल्याकडच्या संसाधनाची माहिती पण असणं गरजेचे आहे. मग कुठल्या ठिकाणी एक्सरेची व्यवस्था आहे, कुठल्या ठिकाणी ऑपरेशन होऊ शकतं, कशा प्रकारचं ऑपरेशन होऊ शकतं, किती सर्जन, किती अनेस्थेसिस्ट, अशा प्रकार किती लहान मुलांचे डॉक्टर्स, अशा विविध प्रकारच्या डॉक्टरांची पण माहिती आपत्ती व्यवस्थापन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी ठेवतात जेणेकरून अचानकपणे जर परिस्थिती उद्भवली तर या मंडळींशी संपर्क करून त्यांना पण त्या ठिकाणी ह्या सेवा चांगल्या पद्धतीने देण्यासाठी पाचारण करण्यात येतं. औषधं किती लागणार आहेत त्याचं नियोजन तर होतच होतं पण औषधाचा पुरवठा कसा होईल, तो वेळेत पोचतील कशी, याचं पण नियोजन केलं जातं. मग ज्यावेळेला पारखी तिथे येते किंवा वारी तिथे येते त्यावेळेला प्रत्येक गोष्टीची माहिती ठेवली जाते की कोणत्या प्रकारचे रुग्ण वर उपचार झाले जेणेकरून एक अंदाज, ही हा जो डेटा आहे ही जी माहिती खूप महत्वाची आहे की एखाद्या ठिकाणी जर एखाद्या साथीच्या रोगाचा जर तुम्हाला दिसला रुग्ण तर त्याचा उगम कुठं नक्की होत आहे आणि मग जर त्या ठिकाणी ती साथ किंवा तो रोग ज्या ठिकाणी येऊ शकतो किंवा पाण्यातनं निर्माण पाण्यातनं जे काही जंतू किंवा विषाणू जातात त्याच्यामधनं काही व्याधी होतात किंवा तिथं गलिच्छ किंवा अस्वच्छतेमुळे निर्माण होणारा व्याधी तर त्या बरोबर त्या ठिकाणी ते रुग्ण गेल्यानंतर त्यांच्याकडनं माहिती गोळा केली जाते की नक्की कुठून पाणी प्यालात, कुठं राहिलात तुम्ही, आणि मग त्या ठिकाणी जर अशुद्ध पाणी असेल तिथं जर तुम्हाला स्वच्छतेची गरज असेल किंवा इतर काही उपाययोजना करायची असेल तात्काळची उपाययोजना केली जाते जेणेकरून मोठ्या प्रमाणावर ती पसरू नये. आणि याच्यासाठी जो की माहिती जी देवाणघेवाण आहे ती खूप गरजेची असते आणि मग डॉक्टरांच्या माध्यमातून नर्सेसच्या माध्यमातून पेशंटची जी तपासणी होते तो हा सगळा डेटा हा जिल्हा आरोग्य अधिकारी किंवा संबंधित ते जे प्रमुख असतात त्यांच्याकडे जातो, त्याचं अनालिसिस होतं आणि त्याप्रमाणे पुढील उपाययोजना केली जाते. पालखी मार्गावर एवढ्या मोठ्या प्रमाणात जे वारकरी येतात त्यांच्यासाठी पिण्याचं पाणी पुरवणं हे एक मोठं चॅलेंज आहे आणि त्यासाठी मग ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद, शहरी भागामध्ये नगरपालिका महानगरपालिका यांच्या माध्यमातून याची व्यवस्था केली जाते. पूर्ण मार्गावर कोणत्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक विहिरी आहेत अशा विहिरी अगोदरच मॅप केल्या जातात. याच्यासाठी किती टँकर लागणार आहेत त्याचं पण व्यवस्थापन केलं

हे टँकर कोण पुरवणार त्याचे पण व्यवस्थापन केलं जातं. आणि मग एकदा का या पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत निश्चित केले गेले, शहरामध्ये पालखी मुक्काम करते, पुण्यामध्ये पालखी मुक्काम करते, त्या ठिकाणी महानगरपालिकेद्वारे कुठं कुठं वारकरी मुक्काम करतात, कोणत्या ठिकाणी त्यांची पिण्याची पाण्याची व्यवस्था कशा प्रकारे करणार, त्याला किती टँकर लागणार, किती खेपा होणार, याचं एकदम बारीक नियोजन केलं जातं. आणि मग या आणि त्या पाण्याबरोबरच पाण्याचं निर्जंतीकरण करण्यासाठीची जी यंत्रणा आहे ती पण काम करू लागते. प्रत्येक पाण्याच्या प्रत्येक विहिरीमधलं पाणी असेल किंवा इतर कुठल्या स्रोतामधलं पाणी असेल त्या पाण्याची तपासणी दैनंदिन केली जाते. या तपासणीच्या नंतर त्याच्यात जी काही औषधं टाकावी लागतील, निर्जंतुकरण त्याचं करावं लागेल, ती पण यंत्रणा त्यानुसार काम केली करते. आणि मग हे निर्जंतुक पाण्याची वाहतूक टँकरद्वारे केली जाते. मुक्कामाच्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी पालखी मुक्काम करणार आहे त्या ठिकाणी फिरते टॉयलेट्सचा पुरवठा केला जातो किंवा तिथं टेम्पररी टॉयलेटची निर्मिती केली जाते किंवा त्याही पलीकडे एक अत्यंत स्तुत्य आणि ज्याला म्हणूयात की चांगला उपक्रम हाती घेतला त्याच्याबद्दल आपण बोलूया स्वच्छतागृहांच्या. परंतु हे सर्व करताना पुन्हा निर्जंतुकरण करणं, स्वच्छता राखणं आणि जास्तीत जास्त लोकांना टॉयलेटचा वापर कसा करता येईल याच्यासाठी नियोजन. आणि मग जेव्हा पालखी एखाद्या ठिकाणून हलते त्यावेळेला पुढचा मुक्काम ज्या वेळेला त्याचा तिथं असतो त्याच्या पूर्वी तिथं टॉयलेट पोचली पाहिजेत. म्हणजे एका वेळेला 15 लाख ज्या वेळेला वारकरी चालू असतात, चालत असतात रस्त्यानी, त्यावेळेला यांची वाहतूक करणं, मोबाईल टॉयलेटची वाहतूक करणं हा एक चॅलेंज असतो. आणि मग ते करण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर किंवा त्याच्यामध्ये थोडस टाइम मॅनेजमेंट की अगोदर कसे पोचतील जेणेकरून वारकरी तिथं पोचल्यानंतर ती त्यांना जी काही सोय ती उपलब्ध असेल याचं खूप सूक्ष्म नियोजन हे संबंधित यंत्रणा करतात. आणि जेवढं नियोजन सूक्ष्म असेल त्याच्यातनच त्याला जास्तीत जास्त आपल्याला सेवा ज्या आहेत किंवा ज्या ज्या काही आपण उपाययोजना करतो त्या जास्तीत जास्त चांगल्या दिल्या जातात. तर याच्यासाठी आपण आपत्ती व्यवस्थापनामधलं इन्सिडेंट रिस्पॉन्स सिस्टीम ही प्रणाली वापरतो. एकूणच वारीचं व्यवस्थापन हे एक शास्त्र पण आहे आणि एक कला पण आहे. आणि व्यवस्थापनामधले वेगवेगळे विषय, जसे मी आता म्हणालो की कुठल्याही म्हणजे वारी पोचण्याच्या अगोदर त्या ठिकाणी शौचालय टेम्पररी जाणं किंवा वारी पोचण्याच्या अगोदरच पिण्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये ही सर्व नियोजन करणं, त्याचं वेळापत्रक आखणं, त्या वेळापत्रकाप्रमाणे प्रत्येक जणांनी काम करणं आणि त्या वेळेला त्या ती सोय त्यांना उपलब्ध करून देणं, याच्यासाठी खूप मनुष्यबळ, खूप मोठ्या प्रमाणात नियोजन करणं गरजेचं असतं. आता हे सर्व करताना आपत्ती व्यवस्थापनाचा याच्यामध्ये कसा संबंध येतो? आपत्ती व्यवस्थापनामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर जेव्हा गर्दी होते त्यावेळेला छोटी छोट्या गोष्टींमधून सुद्धा आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. उदाहरणार्थ एखाद्या विहिरीचं पाणी जर दूषित झालं आणि असं विषाणूजन्य पाणी जर वारकरी प्याले तर त्याच्यामधून अनेक साथीचे रोग किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या शारीरिक व्याधी उपलब्ध होऊ शकतात. आणि मग एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर त्या झाल्या काही हजार काही लोकांना तर मग त्याच्यासाठी औषध पुरवठा, त्याच्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा, हे सर्व गोष्टी कराव्याच लागतात. मग याला आपत्ती व्यवस्थापनामध्ये मिटिगेशन किंवा प्रिव्हेन्शन म्हणजे त्यात ते होऊच नये म्हणून त्याच्यासाठी उपाययोजना आणि झाल्या तर तात्काळ करण्याची उपाययोजना, याच्यासाठी ह्या सर्व गोष्टी केल्या जातात. आणि मग आपत्ती व्यवस्थापनामधला सगळ्यात महत्वाचा जो घटक असतो तो युनिटी ऑफ कमांड, म्हणजे एकच व्यक्ती किंवा एकच इन्स्टिट्यूशन किंवा संस्था या व्यक्तीकडून किंवा संस्थेकडूनच निर्देश दिले जातात आणि ते निर्देश वरपासून खालपर्यंत ही जी काही साखळी निर्माण केली आहे प्रशासनामधली त्या सर्वांनी ते निर्देश पाळणं गरजेचं असतं. आणि याच्यासाठी प्रत्येक ठिकाणी उदाहरणार्थ तहसील मध्ये तहसीलदार हा इन्सिडेंट कमांडर असतो, म्हणजे तहसीलदाराच्या नियंत्रणाखाली सर्व यंत्रणा कामकाज करतात आणि सर्व यंत्रणांमधले समन्वय ठेवण्याचे अधिकार तहसीलदार करतात. आणि मग कुठल्याही बाबतीमध्ये एखादी सूचना, एखादा निर्णय, एखादा त्याच्यामध्ये एखादी घटना घडल्यानंतर त्याच्यात काय करायचं ही जी काही गोष्ट आहे ही संबंधित इन्सिडेंट कमांडर सांगतो. आणि ती एकदा समजा उदाहरणार्थ एखाद्या विहिरीमध्ये पाणी दूषित झालं तर त्याला जबाबदार कोण अधिकारी आहे ते पण ठरलेलं असतं. मग ती जबाबदारी निश्चित केल्यानंतर एखादं पाणी समजा एखाद्या पाण्यामध्ये दूषित विहिरीचं पाणी झाल्यानंतर कोणी काय करायचं, कसं करायचं, कधी करायचं आणि केल्यानंतर त्याचा अहवाल कोणाला द्यायचा हे सर्व निश्चित केलेलं असतं. आणि त्यामुळं मग जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी हे इन्सिडेंट कमांडर असतात, उपविभागीय स्तरावर हे प्रांताधिकारी इन्सिडेंट कमांडर असतात आणि तहसील स्तरावर हे तहसीलदार इन्सिडेंट कमांडर म्हणून काम करतात. पण त्याच्यातलं मायक्रो म्हणजे त्याच्यामधलं सूक्ष्म नियोजन, उदाहरणार्थ एखाद्या गावामध्ये पालखी मुक्कामाला येणार आहे तर त्या ठिकाणी

0: पाण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी सुद्धा एक इन्सिडेंट कमांडर असतो जो तहसीलदार किंवा बीडीओच्या अध्यक्षतेखाली किंवा नियंत्रणाखाली काम करतो. मग त्याची जबाबदारी असते की त्या विहिरीमध्ये कोणता टँकर जाणार, तो टँकर किती वाजता तिथं पोहोचणार, त्याच्या पूर्वी विहिरीच्या पाण्याचं निर्जंतीकरण झालेलं आहे, तिथं पाणी भरण्यासाठी मोटार उपलब्ध आहे का, नसेल तर कशा पद्धतीने ते पाणी भरणार, ते टँकर किती वाजता निघणार, कुठं पोहोचणार, कुठं ते खाली होणार, तिथं काय व्यवस्था आहे, या सर्वांचं नियंत्रण, सर्वांचं नियोजन हे संबंधित इन्सिडेंट कमांडर पाण्यासाठी निश्चित जबाबदारी ज्याची आहे अशा अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली तो नियंत्रक अधिकारी म्हणून ते काम करतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी, मग त्याच्यामध्ये पोलीस बंदोबस्तापासून आरोग्य, येण्याच्या पाण्याचं व्यवस्थापन, स्वच्छता, या सर्व गोष्टींसाठी हे वेगवेगळे अधिकारी नियंत्रक अधिकारी म्हणून काम करतात. आणि ह्या मी जसं म्हणालो त्याप्रमाणे इन्सिडेंट रिस्पॉन्स सिस्टीम या आपत्ती व्यवस्थापनाचा प्रणालीचा वापर करून ही सर्व मंडळी त्यामध्ये काम करत असतात. तर कुठल्याही आपत्ती व्यवस्थापनामध्ये किंवा कुठल्याही अशा मोठ्या जो काही कार्यक्रम असतो त्याच्या व्यवस्थापनामध्ये सगळ्यात तीन महत्वाच्या गोष्टी असतात. एक तर सहकार्य, म्हणजे कोऑपरेशन, एकमेकांचं सहकार्य असणं आणि त्या सहकार्याच्या भावनेतून सर्वांनी काम करणं हा त्यातला एक महत्वाचा घटक असतो. दुसरा कोऑर्डिनेशन, ज्याच्यामध्ये समन्वय, की एक प्रत्येक यंत्रणेचा इतर यंत्रणेबरोबर समन्वय कसा होतो त्याच्यावर त्या त्या पूर्ण व्यवस्थापनाचं यश अपयश अवलंबून असतं. आणि तिसरा जो विषय आहे तो संवाद, कम्युनिकेशन, याच्यामध्ये जे काही निर्णय होतात ते अत्यंत सुस्पष्ट पद्धतीनं, अत्यंत सोप्या पद्धतीनं शेवटातला जो माणूस असतो, जो प्रत्यक्ष काम करत असतो, त्याच्यापर्यंत पोहोचणं आणि ते तो जे काय त्याच्या अडचणी सांगतो किंवा त्याच्यामध्ये काही निर्माण होणारे काही संवाद असतील, तर ते प्रश्न किंवा तो जो काही सांगतो त्या गोष्टी पुन्हा मुख्य जो व्यवस्थापक किंवा इन्सिडेंट कमांडर असतो त्याच्यापर्यंत पोहोचणं हे पण खूप महत्वाचं. आणि हे जो म्हणजे संवाद, समन्वय आणि सहकार, या तीन गोष्टीमधून या प्रचंड मोठी ही यंत्रणा काम करत असते. आणि याच्यामध्ये सगळ्यात जो रोल महत्वाचा असतो तो जिल्हाधिकाऱ्यांचा.
1: श्रोतेहो, आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या श्रद्धेची, संस्कृतीची आणि सामाजिक एकतेची ओळख आहे. या भव्य सोहळ्यामागे असते प्रशासनाची दूरदृष्टी, नियोजन, कौशल्य आणि विविध यंत्रणांचा समन्वय. लाखो वारकऱ्यांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा यासाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या प्रशासनाच्या नियोजनाची ही गाथा आणि याच विषयी आजच्या दिलखुलास कार्यक्रमातनं आपण माहिती जाणून घेत होतो. आणि माहिती आपल्याला देत होते पुण्याचे माजी जिल्हाधिकारी, यशदाचे महासंचालक डॉक्टर सुहास दिवसे सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमात सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 7:41 झालेली आहेत. आमची पुढची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: जय अब गरीबों की जय बन गई.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी

0: 555 वर कॉल करा.
1: FM 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. आता प्रसारित करीत आहोत अनुरूप विवाह संस्था प्रायोजित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा.
2: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
4: नमस्ते.
3: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघते की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत. मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
4: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत. मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही. त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे त्याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाहीत तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रीमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते. आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
3: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 1-800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupvivaha.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासून आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
4: मी म्हटलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर. त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे. या बरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचा एखादा प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे. पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होत आहे आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचा सल्ला मसलत घेणं. आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असं जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता, शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
3: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91

0: एकोणऐंशी एक्क्याण्णव 1800-267-7991 वेबसाईट www.anurupvivah.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानिटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: काय भाई अक्का मामा आणि काका शंभर गोष्टींपेक्षा एकच गोष्ट सांगतो. फक्त पैसे पाठवण्यासाठी QR स्कॅन करतात किंवा पिन टाकतात, पैसे मिळवण्यासाठी नाही.
4: RBI सांगते QR कोड स्कॅन करताना किंवा पिन टाकताना नीट लक्ष द्या.
5: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र प्रामाणिक 1.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 7:47 आणि 52 सेकंद झालेले आहेत. आता आनंद घेऊया नाट्य संगीताचा. नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात आपण सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमात पुढचं हे पद आम्ही घेतलं आहे, देव दीना हरी घरी धावला या नाटकातून कुमार गंधर्व यांचा स्वर आहे, बाळ कोल्हटकर यांची रचना, संगीत वसंत देसाई यांचं.

श्रोते हो, आत्ताच आपण कुमार गंधर्व यांच्या स्वरात हे नाट्यपद ऐकलत. नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात आता हे पुढलं पद ऐका. रामदास कामत यांच्या स्वरात शांता शेळके यांची ही रचना, संगीत जितेंद्र अभिषेकी यांचं. हे बंध रेशमाचे या नाटकातून हे पद आम्ही घेतलंय.

नाट्यसंगीताचा आनंद आपण घेत आहात आणि आता शेवटी ऐका धाडीला राम तिने का वनी या नाटकातून आशा खाडीलकर यांच्या स्वरात राजा बढे यांची रचना

श्रोते हो या नाट्यपदाबरोबरच नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात आता मला रजा द्या. नमस्कार. आपण ऐकताय आकाशवाणीचा अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 8 वाजतायत. थोड्याच वेळात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला समाचार प्रभात. 8:15 मॉर्निंग न्यूज म्हणजेच इंग्रजीतून बातमीपत्र. त्यानंतर 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आता आम्ही अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत आणि श्रोते हो सकाळी 8:40 पायी वारी पंढरीची या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा वृत्तांत आपण ऐकणार आहात मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरूनच. तेव्हा सुरुवातीला ऐका समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 वाजलेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 देशांच्या परदेश दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात उत्तर मॅसेडोनियामध्ये दाखल. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रचंड गदारोळ. नीट पेपर फुटीवरून आंदोलन करत असलेल्या युवकांच्या प्रतिनिधींची केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांनी घेतली भेट. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना जाहीर. भारतीय कंपनीनं विकसित केलेल्या देशातील पहिल्या डेंग्यू प्रतिबंधक लसीला औषध महानियंत्रकांची मंजुरी. आणि FIH यूथ हॉकी 5S आशियाई करंडक स्पर्धेत भारताच्या कनिष्ठ पुरुष आणि महिला संघाची विजयी सलामी. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांच्या 3 देशांच्या परदेश दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात उत्तर मॅसेडोनियामध्ये दाखल झाले आहेत. भारताच्या राष्ट्रपतींनी उत्तर मॅसेडोनियाला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. या भेटीत राष्ट्रपती त्यांच्या मॅसेडोनियन समपदस्थ गोर्डाना सिल्जानोस्कोवा डाकोनोवा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. या देशाचे पंतप्रधान आणि संसदेच्या सभापतींचीही त्या भेट घेणार असून उत्तर मॅसेडोनियाच्या संसदेलाही संबोधित करणार आहेत. याशिवाय त्या भारत उत्तर मॅसेडोनिया व्यवसाय मंचालाही संबोधित करतील. दोन्ही देश कृषी औषध निर्माण विज्ञान तसंच तंत्रज्ञान माहिती तंत्रज्ञान यासारख्या प्राधान्याच्या क्षेत्रांमधील आर्थिक संबंध वृद्धिंगत करण्यास उत्सुक आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल पनामाचे परराष्ट्र मंत्री झेवियर एदुआर्दो मार्टिनेस आचावास्केस यांची दिल्लीत भेट घेतली. लॅटिन अमेरिका आणि

कॅरिबियन क्षेत्रात भारताचं प्रवेशद्वार म्हणून पनामा समवेतचे भारताचे संबंध अधिक दृढ करण्याच्या महत्वावर कालच्या बैठकीत उभय नेत्यांनी संवाद साधला. व्यापार, व्यवसाय, विकास, सागरी क्षेत्र, आरोग्य, कृषी, शिक्षण आणि डिजिटल क्षेत्रातील सहकार्य वाढवणं, बहुपक्षीय व्यासपीठांवरील सहकार्य यासह विविध मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. पनामाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या भेटीमुळे दोन्ही देशांदरम्यान सर्वच क्षेत्रातील द्विपक्षीय संबंध बळकट होतील असा विश्वास जयशंकर यांनी व्यक्त केला. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा कालचा पहिलाच दिवस वादळी ठरला. अयोध्या राम मंदिर देणगी अपहार, नीट पेपर फुटी, त्यावरून सुरू असलेलं युवकांचं आंदोलन यासारख्या मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्यानं प्रचंड गदारोळ झाला. विरोधी पक्षाच्या खासदारांनी काल निषेधाचे फलकही फडकावले. तत्पूर्वी राज्यसभेत सभागृहाच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी पार पडला. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून दिल्लीत आंदोलन करत असलेल्या युवकांच्या प्रतिनिधींची केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी काल भेट घेतली. या आंदोलकांकडून काल सकाळी आलेल्या सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्याच्या प्रस्तावाच्या अनुषंगानं ही भेट झाल्याची माहिती नड्डा यांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे दिली आहे. या भेटीत प्राथमिक चर्चा करण्यात आली असं नड्डा यांनी म्हटलं आहे. तसंच या प्रतिनिधींनी सरकारला आपल्या मागण्यांचं लेखी निवेदनही सादर केलं. दरम्यान सर्व आंदोलकांनी प्रशासनाबरोबर बसून चर्चा करावी आणि वातावरण निवळण्यासाठी सरकारला सहकार्य करावं असं आवाहन नड्डा यांनी केलं आहे. दरम्यान नवी दिल्लीत सुरू असलेल्या या आंदोलनावेळी घडलेल्या हिंसक घटनेत 118 अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये विशेष आयुक्त, सहआयुक्त अशा पदांवरील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. कायद्याचं उल्लंघन होईल असं वर्तन करू नये अशा पोलिसांकडून वारंवार सूचना देऊनही आंदोलनात सहभागी झालेल्यांनी नियमबाह्य, आक्रमक आणि हिंसक वर्तन सुरूच ठेवत लागू असलेल्या बंदी आदेशांचं उल्लंघन करून पोलिसांवर हल्ला केला. त्यांनी पोलिसांच्या तसंच सरकारी वाहनांचीही नासधूस केली असं दिल्ली पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. या झटापटीत जवळपास 60 आंदोलक देखील जखमी झाले. यावेळी पोलिसांनी सुमारे 70 जणांना ताब्यात घेतलं आहे. भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीची साप्ताहिक धोरणात्मक बैठक आज सकाळी संसद भवनात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या बैठकीला संबोधित करणार आहेत. आघाडीतील घटक पक्षांची एकजूट दर्शवण्याच्या उद्देशानं संसदेच्या अधिवेशन काळात दर मंगळवारी ही बैठक घेतली जाते. त्यामुळे आता यापुढे या बैठकीला मंगल मिलन असं म्हटलं जाणार आहे. देशाचे निर्वाचित पंतप्रधान म्हणून सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे पंतप्रधान ठरल्याबद्दल पंतप्रधान मोदींचा गौरव करणारा अभिनंदन ठराव या बैठकीत मांडला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनायटेड किंगडमचं पंतप्रधान पद स्वीकारल्याबद्दल अँडी बर्नहॅम यांचं अभिनंदन केलं आहे. भारत आणि युके हे सामायिक लोकशाही मूल्यांनी बांधलेले देश असून या देशांमध्ये व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, संरक्षण आणि परस्पर संबंध या सर्व क्षेत्रात सहकार्य असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरील एका संदेशात म्हटलं आहे. अयोध्येतील राम मंदिरात भाविकांनी दान केलेल्या पैशांच्या कथित अपहाराची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याच्या शक्यतेबाबत सर्वोच्च न्यायालयानं उत्तर प्रदेश सरकारकडून माहिती मागवली आहे. तसंच सर्वोच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांना या मुद्द्यावरून राजकारण करू नये असंही सांगितलं आहे. प्राथमिक तपासणी अहवाल दाखल होण्यापूर्वी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाकडून निर्देश घ्यावेत असं भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठानं उत्तर प्रदेश सरकारचे वकील सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना सांगितलं आहे. उत्तर प्रदेश सरकारकडून माहिती मिळाल्यानंतर या याचिकेवर 27 तारखेला पुन्हा सुनावणी करण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना जाहीर झाला आहे. टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रातल्या विशेष योगदानासाठी डोवाल यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याचं टिळक यांनी सांगितलं. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि 1,00,000 रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या 1 ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. टाकेडा

फार्मास्युटिकल्स या भारतीय कंपनीनं विकसित केलेली देशातली पहिली डेंग्यू प्रतिबंधक लस बाजारात आणण्यास भारतीय औषध महानियंत्रकांनी मंजुरी दिली आहे. क्यूडेंगा नावाच्या या लसीचा 4 ते 60 वर्ष वयोगटातील व्यक्तींकरता वापर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. कोणत्याही व्यक्तीला पूर्वी डेंग्यूची लागण झाली असो अथवा नसो ही लस देता येऊ शकते असं संबंधित कंपनीनं म्हटलं आहे. आसाममध्ये मुसळधार पाऊस आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली असून पुरात दगावलेल्यांची संख्या 10 पोहोचली आहे. राज्यातील जोरहाट, दिब्रुगड, शिवसागर आणि गोलाघाटसह 16 जिल्ह्यांना या पुराचा फटका बसला आहे. सुमारे 800 गावं पाण्याखाली असून 3 लाखांहून अधिक नागरिक बाधित झाले आहेत. 19,000 हेक्टरहून अधिक पिकाखालील क्षेत्र पाण्याखाली आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ, लष्कर आणि इतर संस्थांनी पूरग्रस्त भागातून 6,700 अधिक लोकांची सुटका केली आहे. पुरामुळे अनेक रस्ते, बंधारे आणि इतर पायाभूत सुविधांचंही नुकसान झालं आहे. जम्मू काश्मीरमध्येही पावसामुळे मोठं नुकसान झालं असून गेल्या 3 दिवसात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 23 झाली आहे. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबियांना 6 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. ओमान इथं सुरू असलेल्या FIH युथ हॉकी 5US आशियाई करंडक स्पर्धेत भारताच्या कनिष्ठ पुरुष आणि महिला संघानं विजयी सलामी दिली आहे. या दोन्ही संघांचा एलिट पूलमध्ये समावेश आहे. भारतीय महिला संघानं स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानच्या संघाविरुद्ध 8-3 असा विजय नोंदवला तर पुरुषांच्या संघानं पहिल्या सामन्यात बांगलादेशच्या संघाला 7-3 असं नमवलं. ही स्पर्धा FIH युथ हॉकी 5US विश्वकरंडक स्पर्धेसाठी आशियाई पात्रता फेरी आहे. भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आजपासून सुरू होणाऱ्या चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होणार आहे. महिला एकेरीच्या सामन्यात तिचा पहिला सामना उन्नती हुडा हिच्याशी होणार आहे. देविका सिहाग तसंच लक्ष्य सेन, आयुष शेट्टी आणि HS प्रणॉय देखील स्पर्धेत सहभागी होतील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 देशांच्या परदेश दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात उत्तर मॅसिडोनियामध्ये दाखल. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रचंड गदारोळ. नीट पेपर फुटीवरून आंदोलन करत असलेल्या युवकांच्या प्रतिनिधींची केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांनी घेतली भेट. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना जाहीर. भारतीय कंपनीनं विकसित केलेल्या देशातील पहिल्या डेंग्यू प्रतिबंधक लसीला औषध महानियंत्रकांची मंजुरी आणि FIH युथ हॉकी 5US आशियाई करंडक स्पर्धेत भारताच्या कनिष्ठ पुरुष आणि महिला संघाची विजयी सलामी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 आणि 50 सेकंद होत आहेत. प्रसारित करत आहोत पायी वारी पंढरीची.
1: आकाशवाणी प्रसारित करत आहोत आषाढी वारी पालखी सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत पायी वारी पंढरीची. लेखन बागेश्री सराफ, निवेदन अश्विनी वाघमोडे, निर्मिती सहाय्य जयपाल खेडकर, नितीन बनसोडे आणि विनायक दुधगी, संकलन अभिराम सराफ, सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील.

0: आनंदाचे, असे म्हणणारे तुकोबाराय जग ही आनंदाची अभिव्यक्ती आहे असं मानतात. काल संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सराटी इथल्या नीरा नदीवरील पूल ओलांडून सोलापूर जिल्ह्यातील अकलूज इथं आला. फटाक्यांच्या आतषबाजीनं आणि फुलांच्या वर्षावानं पालखीचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. वारीच्या दरम्यान पोलीस यंत्रणा कशी काम करते याविषयी सोलापूरचे पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी यांनी माहिती दिली.
1: पूर्ण पोलीस फोर्स इथं तैनात झालेली आहे. खास करून आमचं आता पालखी सोबत येणारे वाहने यांना क्लिअर करण्यासाठी आम्ही गामा कमांडो फोर्स तैनात केलेले आहे. तर खास करून गामा कमांडो फोर्स हे बाईक मध्ये असतील फोर्स हे जे ट्रॅफिक क्लिअर करण्याचं काम ते करणार आहे. आणि इथं आम्ही एआय ड्रोन सिस्टम्स तैनात केलेले आहे जेणेकरून आम्हाला किती भाविक हे पालखी सोबत येत आहेत आणि किती वाहनं आहे आणि किती किलोमीटरच पूर्ण गर्दी आहे हे सगळं आम्हाला इमिडिएट एक तासात दोन तासात आम्हाला यायचं ड्रोन मार्फत हे सगळं आम्हाला भेटणार आहे. तसेच आम्हाला अँटी ड्रोन तुम्ही इथं बघू शकता अँटी ड्रोन आहे ते बेकायदेशीर ड्रोन ते चालवणार आहे. त्यांना सूचना आहे की तुम्ही ड्रोन चालू नका. आम्हाला ड्रोनचा व्हिडिओ फोटो सगळं आम्हाला देणार आहे. आणि तसेच आमचा पार्किंगसाठी क्यू आर कोड दिलेले आहे जे बाहेरून येणारे भाविक हे सगळ्यांना आम्ही क्यू आर कोडद्वारे हे करायचं आहे.
0: संत मुक्ताबाई यांचा पालखी सोहळा काल माढा तालुक्यातील वडशिंगे इथं आला होता तर संत निवृत्तीनाथांचा पालखी सोहळा करमाळा तालुक्यातील कंदर इथं होता. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सदाशिवराव माने विद्यालयात पोहोचल्यानंतर जिल्ह्यातील पहिलं गोल रिंगण पार पडलं. या पालखी सोहळ्याविषयी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू माननीय प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर म्हणाले,
2: हा पालखी सोहळा हा रिअली अविस्मरणीय आहे. यामध्ये शेकडो वारकरी भाग घेतात, खेड्यापाड्यातून विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. आता पावसाचा सीझन चालू आहे, परंतु पाऊस ऊन वारा याचे तमा न करता या सगळ्यांची पावले पंढरीकडे विठ्ठलाच्या पेठेसाठी येतात. विठ्ठलकडे एकच आकडा आहे की आमच्या बळीराजाला सुखी कर, भरपूर पाऊस पाणी होऊ दे, एवढीच एक विठ्ठला चरणी प्रार्थना आहे.
0: वारी म्हणजे परमेश्वरावरील अढळ श्रद्धा भक्ती आणि समर्पणाचं सर्वोच्च प्रतीक आहे. इथं कोणी मोठा नाही आणि कोणी लहान नाही, सर्वांना समान आदर आहे, प्रत्येकाला मानसन्मान आहे आणि प्रत्येकाला प्रेम आहे. वारीमध्ये पैशांपेक्षा माणुसकीचं महत्व अधिक असतं. आजवर लाखो वारकरी या यात्रेमध्ये सहभागी झाले, पण कुणाशी कुणाचं भांडण नाही आणि कशाबद्दल तक्रारही नाही. अशाच आशयाचं मनोगत व्यक्त केलंय सिने अभिनेते भाऊ कदम यांनी.
3: खूप बरं वाटतंय, म्हणजे मी जो अभंग ऐकला होता विठू माऊली तू माऊली जगाची माऊली तू मूर्ती विठ्ठलाची, ते साक्षात दर्शन मला इथे मिळते बघायला मिळते आणि त्यांच्यावर चालायला मिळते. आणि हा जो आनंद आहे हा वेगळा आहे. आणि श्रीमंत असो का गरीब हे एकत्र मिळून मिसळून चाललेत आणि खूप शिस्तबद्ध पद्धत बघून मला खूप बरं वाटतं. यावर्षी तर खूप सुविधा झाल्यात, म्हणजे ग्रामविकासाने ज्या सुविधा केल्यात त्या आम्ही प्रत्यक्ष त्यांना भेटलो. माऊलींना विचारतोय तुम्हाला कसं वाटतंय, सुविधा मिळत आहेत का सगळं, तर सगळे खुश आहेत आनंदी आहेत. आणि मी आभार मानतो सरकारचे की त्यांनी या सुविधा दिल्या ज्या पूर्वी नव्हत्या आणि आता मिळत आहेत, त्यामुळे शिस्तबद्ध लोक आणि मला वाटतं पुढच्या वर्षी अजून वाढणार आहेत.

श्रोतेहो नमस्कार. राम कृष्ण हरी. पंढरीची वारी हा एक आनंद सोहळा आहे. ज्या गावाला जायचं आहे तो परमात्मा आनंद कंद आहे. ज्या वाटेनं जायचं आहे ती वाट ही आनंद रूप आहे. आणि ज्याला या वाटेनं वाटचाल करायची तो वारकरी ही आनंद यात्री आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदची अंग.

विनोबा भावे यांनी आपल्या गीताई पुस्तकात म्हटलंय, ध्यानाने पाहते कोणी स्वये आत्म्यास अंतरी, सांख्य योगे तसे कोणी कर्मयोगे ही आणिक। याचा अर्थ कोणी ध्यान मार्गाने, कोणी सांख्य मार्गाने, तर कोणी कर्म मार्गाने आत्मदर्शन साधतात। मात्र हे तिन्ही मार्ग वारकऱ्याच्या भूमिकेत मार्गामध्ये एकवटतात। या तिन्ही मार्गांचा एकच महामार्ग वारीच्या स्वरूपात उभा राहतो। लाईट अभावी वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी

0: करण्यात आलेल्या सोयी सुविधांविषयी माहिती दिली आहे अधीक्षक अभियंता सुनील माने यांनी.
1: महावितरणतर्फे प्रत्येक ठिकाणी विसावा जिथं आहे त्याचबरोबर जिथं जिथं मुक्काम आहे या सर्व ठिकाणी विद्युत पुरवठा सुनियोजित ठेवण्याचं काम महावितरण करत आहे. कर्मचारी प्रत्येक ठिकाणी डेप्युट केलेले आहेत जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार होणार नाही आणि विद्युत पुरवठा अखंडित राहील अशी काळजी महावितरण घेत आहे. आणि जल्लोषात आमचे सर्व कर्मचारी अधिकारी इथं अकलूजमध्ये नातेपुतेमध्ये उपलब्ध असून जल्लोषामध्ये या दोन्ही पालख्यांचं स्वागत जल्लोषात करत आहे.
0: वाळी म्हणजे धार्मिक परंपरा नसून मूल्य संस्कारांची ही शाळा आहे. नम्रता सेवा सहकार्य आणि शिस्त हे तिचे मुख्य आधारस्तंभ आहेत. प्रत्येक वारकरी दुसऱ्याला मदत करत करत पुढे जात असतो. इथं मी यापेक्षा सुद्धा आपण हे जास्त महत्वाचं असतं. हा बदलच माणसाच्या विचारांना जाग करणारा आहे. वारी दरम्यान वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रशासनाचा आरोग्य विभागही सदैव तत्पर असतो. याविषयी अधिक माहिती दिली आहे माळशिरसचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर भाऊसाहेब जानकर यांनी.
2: आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये महत्वाच्या मानाच्या ज्या पालख्या आहेत यांचं आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आगमन होत आहे. तर आमच्या जिल्ह्यामध्ये आरोग्याच्या विभागाकडून अत्यंत सूक्ष्म पद्धतीने मायक्रो प्लॅनिंग करून आपल्याला मायक्रो प्लॅनिंग केलेलं आहे व वारकऱ्यांची सेवा देण्यासाठी आपण सज्ज आहोत. तर आपल्या आरोग्य विभागामार्फत आपल्याकडे 121 आरोग्य नेमलेले आहेत. त्यासोबतच आपल्याकडे माळशिरस तालुक्यामध्ये 43 आरोग्य औषध उपचार केंद्र आपला दवाखाना तयार केलेले आहेत. त्यासोबतच 5 ट्रॉमा व आयसीयू सेंटर उभे केलेले आहेत. त्यासोबत आपले 11 आरोग्य रथ आहेत. त्यासोबतच आपल्याकडे 2 वैद्यकीय पथक आहेत आणि या पद्धतीने आपण सगळी सेवा लोकल वारकऱ्यांना देत आहे. प्रत्येक 2 किलोमीटर आपलं औषध उपचार केंद्र आहे. औषध उपचार केंद्रामध्ये आपल्या सर्व प्रकारचे औषध असतील सर्व प्रकारच्या गोष्टी असतील आपण त्यांना वारकऱ्यांच्या सेवेसाठी देत आहोत. सर्वसाधारणतः मुख्य समस्या अशा असतात की लोक चालत येतात आणि त्यामुळे त्यांचे गुडघे दुखे असेल पाय दुखणे असतील ज्यावेळेस ऊन असतं त्यावेळेस उन्हामुळे उलटी मळमळ असेल अशा प्रकारचे सर्वसाधारण किरकोळ आजार असतात. आणि एखादं इमर्जन्सी म्हटलं तर एखादं दम लागणे धाप लागणे किंवा हार्ट अटॅकच्या अशा काही घटना घडतात त्यावेळेस आपण तत्काळ सेवा देतो. आपल्याकडे 102 ॲम्ब्युलन्स आहेत. आपल्या तालुक्यामध्ये जवळजवळ 16 102 ॲम्ब्युलन्स आपण कार्यरत ठेवले आहेत. प्रत्येक बूथवरती आपले ॲम्ब्युलन्स आहे. त्यासोबतच 108 ॲम्ब्युलन्स आपल्या पालखी सोबत आहेत. एका पालखीमध्ये 5 108 ॲम्ब्युलन्स त्यामध्ये कार्डियक ॲम्ब्युलन्स 2 आहेत व जे ग्रामीण रुग्णालय आहेत व उपजिल्हा रुग्णालय आहे त्या ठिकाणी लगेच रेफर करतो.
0: या वारीमध्ये वारकरी सांगत असतात की वारीमध्ये चालताना त्यांना स्वतःच्या आयुष्याकडे नव्या नजरेनं पाहण्याची एक वेगळी दृष्टी मिळाली. काहींना नात्यांचंच महत्व समजलं, काहींना क्षमाशीलतेची ताकद मिळाली, साधेपणातला आनंद उमगला. यंदाच्या वारीमध्ये प्लास्टिक मुक्तीचा संदेश देण्याचं काम करणाऱ्या आणि पर्यावरण रक्षण तसेच पर्यावरण जनजागृती आपल्या भारुडातून करणाऱ्या संध्या साखी आम्हाला भेटल्या.
3: आज मी या तुकोबा रायांच्या वारीमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि प्रदूषण वातावरणीय बदल विभाग यांच्या वतीने पर्यावरणाची वारी निघाली पंढरीच्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून भारुडातून संपूर्ण पुण्यापासून पंढरपूर पर्यंत या प्लास्टिक हटवा, पर्यावरण सुरक्षित ठेवा, प्रदूषण नियंत्रित करा या विषयांवरती भारुडातून लोक प्रबोधन करत मी निघालेले आहे. आणि या वर्षी आम्ही थोडा वेगळा विषय घेऊन लोकांना समजावून सांगतोय की बाबा आम्ही भारुडकार खोटं नाही सांगणार, जे काय असेल ते खरं सांगणार. आम्ही लटके न बोलू वर्तमान खोटे, आम्ही लटके बोलू वर्तमान खोटे, हे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे, हे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे, आम्ही लटके न बोलू वर्तमान खोटे. आओ या वर्तमानामध्ये पर्यावरणाचे गंभीर प्रश्न मोठे कोणते कोणते माहित आहेत का वारकरी गावकरी, जरा लक्ष देऊन ऐका. पाणी जल प्रदूषण, हवा प्रदूषण, भूमी प्रदूषण आणि बाबांनो वायू प्रदूषण आणि त्याचबरोबर बाबांनो ध्वनी प्रदूषण, हे इतके गंभीर गंभीर प्रश्न आहेत. परंतु आपण स्वतः यावरती काहीतरी उपाय

0: काढला पाहिजे आणि त्यासाठी बाबांनो सगळ्यात पहिल्यांदा प्लास्टिक वापरायचं बंद केलं पाहिजे. अहो या वर्तमानामध्ये पर्यावरणाचे गंभीर प्रश्न मोठे आणि अनैसर्गिक साधने वापरून आपले जगणे झाले खोटे, आपले जगणे झाले खोटे. पण बाबांनो अहो प्लास्टिक जाळता हवेत सुटती डायऑक्सिन आणि प्युरान विषारी हे दोन महाभयंकर वायू या प्लास्टिकला जाळल्यानंतर हवेमध्ये शिरतात आणि श्वासा वाटे शरीरात जाती. आरोग्याचे हे वैरी, आरोग्याचे हे वैरी, आरोग्याचे हे वैरी. म्हणून बाबांनो महिलांना खास करून आम्ही विनंती करतो की घरातला कचरा जाळत असताना कचऱ्यामध्ये प्लास्टिक जाळू नका आणि हे प्लास्टिक जाळल्यामुळं तुमच्याच आरोग्याला धोका होणार आहे आणि जाळण्यापेक्षा बाबांनो प्लास्टिक वापरू नका असा संदेश देत आम्ही या वारीच्या वाटेवरती चाललो आहोत. माझ्या आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना मी विनंती करते की आपण या संदेशाचा योग्य आपल्या जीवनामध्ये उपयोग करावा ही नम्र विनंती.
1: गेली अनेक वर्ष या वारीमध्ये संत गाडगे बाबांच्या वेशभूषेत सहभागी होऊन वारकरी फुलचंद नागटिळक हे वारकऱ्यांना स्वच्छतेचं महत्व पटवून देतात, पर्यावरण रक्षणाचं महत्व पटवून देतात आणि जनजागृती देखील करतात. चला त्यांना भेटूयात.
2: ही वारी म्हणजे समतेची वारी, ही वारी म्हणजे मानवतेची वारी, ही वारी म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेची वारी. या वारीमध्ये आम्ही कोण आहोत? आम्ही पंढरीचे वारकरी. चाललो विठ्ठलाच्या दरबारी. विठ्ठल विठ्ठल मुखी नाम, भक्ती घडावी निष्काम. दृढांतरीचा भक्तिभाव, जन माणसात पाहतो देव. सत्य कर्म माझी पूजा, राम रामणी संसारी. विठ्ठल भक्ती तिरमती नर नारी. विठ्ठल कृपेचा प्रसाद, जन्मजन्मी सेवा घडावी याची मागतो. फुलचंद विठ्ठल विठ्ठल हे जे गाडगा आहे पिढ्यान पिढ्या राहू शकतो पण आपला देह राहू शकत नाही. म्हणून आपण खाऊ न गुटका, आनंद मिळतो लटका. कर्करोग होणार संसार होतो फटका. झाला गुटका बंदी, मावा कोण होतो आनंदी. कधी होईल कोणता रोग, बघावर कर्माचा भोग. खेळ नकोस कधी मटका, संसार होईल कायमचाच फटका. संत जगासाठी मागतात आणि वारकरी स्वरात स्वतःसाठी. तर संत गाडगेबाबांनी काय मागितले यंदा? जय हरी बरसाव्या सरीवर सरी चिंब भिजा वारकरी. वारकऱ्याची वाई बक्कळ तारामळ दुर्भावा दुष्काळ अशी भाग्यवान गाडावी पंढरीची वारी. या वारीत नाचत भिजत यावा पंढरीचा श्रीहरी. सुखी समृद्ध करावा शेतकरी. एकतर झाड लावू आरोग्याची वारी घेऊन जाऊ घरी रामकृष्णारी. चला जाऊया पंढरपुरी रामकृष्णारी. बरसाव्या सरी वसरी चिंब भेजा वारकरी.
1: वारी सोहळ्याच्या वाटचालीत काही ठिकाणी रिंगण केलं जातं. कालच संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं रिंगण सदाशिवराव माने विद्यालयाच्या भव्य पटांगणात झालं. सर्व वारकरी, टाळकरी, झेंडेकरी, मृदंग वादक, वीणेकरी गोलाकार उभे राहतात. नाम गजर चालू होतो. एकाच तालात आणि एकाच लयीत पदन्यास करत वारकरी नाचू लागतात. या तालातच वायू वेगानं अश्व धावत येतो आणि प्रदक्षिणा करतो आणि सगळे त्याला अभिवादन करतात. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यादरम्यान होणाऱ्या रिंगणाविषयी अधिक माहिती दिली आहे वयोवृद्ध वारकरी धर्मराज काकडे यांनी.
3: 1998 पासून वारी करत आहे. तर ह्या वारीमध्ये गोर रिंगण 3 होत्यात, उभे रिंगण 2 होत्यात. पहिलं रिंगण बेलवाडी मध्ये होते, त्यात बकऱ्याचं पण रिंगण होते. पहिले झेंडेकरी पळवत्यात, नंतर तुळशी हंडा पळवत्यात, नंतर विनयकरांना पळवत्यात, नंतर अश्व. एका अश्वावर स्वतः तुकाराम महाराज मोकळा अश्व असतो, तुकाराम महाराज असतात अशी सगळ्यांची भावना असते. आणि दुसरा अश्व मोहिते पाटलांचा असतो, तो अश्व पळतो आणि तुकाराम महाराजांचा अश्व त्या अश्वाला पुढं जाऊन देत नाही. माझा एक अनुभव असा आहे, आता माझं 72 वर्ष वय आहे आणि अजूनपर्यंत पण मी रिंगणामध्ये पळतो आणि हे भगवंताची तुकाराम महाराजांची कृपा आमच्यावर असल्यामुळं ह्या वयात पण काय काय 99-100 वर्षेवाले पण रिंगणात पळत्यात. तुम्ही निस्वार्थपणाने वारी केली तर भगवान तुम्हाला प्रसन्न होतो आणि तुमचं आयुष्य वाढवतो. अजूनपर्यंत मला कसलीही गोळी चालू नाही. विठू रायाकडे काही मागणं मागायचं नसतं, तो आपलं आपोआपच आपल्याला देत असतो.
1: या वारीमध्ये प्रत्येक जण आपापल्या परीनं सेवा करत असतो.

0: असतो। चहा, नाश्ता या स्वरूपात वारकऱ्यांची सेवा केली जाते। हे करत असताना एक आत्मिक समाधान लाभत असल्याची भावना व्यक्त केली आहे मुंबईच्या महिला वारकरी वर्षा शिंदे यांनी।
1: हा अनुभव म्हणजे ना, एक आपल्या शारीरिक देहापासून मानसिक देहापर्यंत जाण्याचा हा एक खुला मार्ग आहे। आणि त्याच्यातून आम्ही जो आलेलो आहोत, मुंबईवरून आलेलो आहोत आम्ही, तर आमचं असं नियोजन होतं की वारीला यायचं, वारीकरांची सेवा करायची आणि त्यातूनच पालखीचं दर्शन घ्यायचं आणि त्या सेवेतूनच माऊलीला आपली सेवा सेवे श्रद्धा भक्ती तिथेच अर्पण करायची।
2: बरेच असे भक्त आहेत जे ज्यांना वारी चालणं जमत नाही, पण एका सेवेच्या माध्यमातून ते वारकऱ्यांची सेवा करून आपली वारी साधत आहे।
1: हो हो, आम्ही पण 8 किलोमीटर चाललो गजंत गाडगे महाराजांच्या दिंडीसोबत। आता इथे साफसफाई किंवा वारकरी येतात त्यांची सेवा, कोण पाय दाबून देणं, जे आपल्याला जे करता येईल ते, शक्य त्यांना अन्न धान्य मदत जरासं असं।
2: वर्ष ते किती वर्षापासून तुम्ही हे करताय?
1: नाही, मी हे 3 वर्ष झालं करते।
2: 3 वर्षापासून तुम्ही सलग ही सेवा करता?
1: हो हो हो, येतो।
2: आणि काय वेगळा अनुभव आला का?
1: वेगळा अनुभव म्हणजे तो एक असा अनुभव आहे ना की आपण भौतिक जगातून आध्यात्मिक जगाकडे जाण्याची सुरुवात इथूनच असते, हे खरं आहे।
2: वर्षा ते खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून। रामकृष्ण
1: रामकृष्ण।
0: संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांप्रमाणेच इतर संतांच्या पालख्याही सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करत आहेत। मुक्ताबाईंची पालखी, संत सोपानदेवांची पालखी, संत निवृत्तीनाथांची पालखी, संत गजानन महाराजांची पालखी, रुक्मिणी मातेची पालखी आणि संत निळोबा रायांची पालखी, अशा सर्व पालख्या मजल दरमजल करत पंढरीच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहेत। आता सर्वच वारकऱ्यांना आस आहे ती विठ्ठल दर्शनाची।

पायी वारी पंढरीची आषाढी वारी पालखी सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत आताच आपण ऐकला. लेखन बागेश्री सराफ, निवेदन अश्विनी पागमोडे, निर्मिती सहाय्य जयपाल खेडकर, नितीन बनसोडे आणि विनायक दुधगी, संकलन अभिराम सराफ, सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. ही आकाशवाणी सोलापूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, आत्ताच आपण पायवारी पंढरीची ही संत तुकाराम महाराज पालखी सोहळा चा वृत्तांत ऐकत होतात अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे FM 101.5 MHz. आमची पुढची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: FM 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 9:02 आणि 15 सेकंद झालेले आहेत. आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून संक्षिप्त करत आहोत आणि आपली भेट सकाळी ठीक 10 वाजता विविध या कार्यक्रमासोबत. तेव्हा आता आनंद घ्या विविध भारती प्रसारण सेवेचा.

0: 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटिफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

0: श्रोते हो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. रसिक श्रोते हो, अमरावती आकाशवाणीच्या स्थानिक प्रसारणात आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. पुन्हा एकदा प्रसारणास सुरुवात करीत आहोत. आमची पुढची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची. श्रोते हो, ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 MHz वर. अमरावती आकाशवाणी केंद्र.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: FM 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 10:01 झाले. आता विविध अंतर्गत नमस्कार अमरावती हा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. या कार्यक्रमात आज माझा सांस्कृतिक प्रवास या विषयावर वृषाली देवकर परतवाडा अमरावती यांची नितीन भट यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकणार आहात. श्रोते हो, ही मुलाखत लोक आग्रहास्तव पुन्हा प्रसारित करण्यात येत आहे. कार्यक्रमाचे सादरकर्ते भैयालाल टेकाम.
1: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
0: श्रुते हो, आज विविधा अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात कवयित्री प्राध्यापिका वृषाली विजय देवकर यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा दुसरा भाग आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम.
4: श्रोते हो नमस्कार. नमस्कार अमरावतीच्या दुसऱ्या भागात आपलं स्वागत आहे. मी दुसऱ्या भागात हे याकरता म्हणतोय की कालच्या आपल्या ज्या पाहुण्या आहेत कवयित्री प्राध्यापिका वृषाली विजय देवकर या परत आज आपल्या सोबत आहेत आणि काल आपण त्यांचा साहित्यिक प्रवास जाणून घेतला होता. आज स्त्री जाणीवा आणि स्त्री संवेदना या विषयाबद्दल त्या काय विचार करतात नेमकं आपण सुरुवात त्यांनी करणार आहोतच, पण त्यांचे इतर पण अनेक गोष्टी त्यांच्याबद्दलच्या आपण जाणून घेणार आहोत. तर परत एकदा वृषाली मॅडम, आजच्या दुसऱ्या भागामध्ये नमस्कार अमरावतीचे आपलं खूप खूप स्वागत.
5: धन्यवाद सर.
4: की काल स्त्री जाणीवा आणि स्त्री संवेदना या विषयाबद्दल तुम्ही बोलत होतात, तो विषय तुम्ही का निवडला असं मी का तुम्हाला विचारलं होतं, पण आज मला असं विचारायचं आहे की हे विषय मग तुम्ही कसे हाताळता.
5: त्यासंबंधी जर बोलायचं म्हटलं तर आपण वर्तमानपत्र

0: मध्ये न्यूज वाचतच असतो, किंवा मग आपल्याला कळतं समाज माध्यमावरनं की कुठला चालू आहे घडामोडींवरती. तर त्यावरती मला शब्द सुचले की मी सरळ लिहून काढते आणि वर्तमानपत्रात स्तंभलेखन चालू असल्यामुळे त्यांना पाठवते, आणि स्तंभलेखन चालू असल्यामुळे ती कविता छापून पण येतात. त्या कवितेतनं कुणाला प्रेरणा मिळाली तर ते सुद्धा मला कॉल करून कळवतात
1: क्या
0: की
1: बात
0: ही कविता आम्हाला फार मनाला लागली आहे. म्हणजे एक आठवण म्हणून सांगते, एक सखे नावाची कविता आहे माझी. तर ती कविता जेव्हा मी पेपरला दिली होती तर दुसऱ्या त्याच दिवशी रात्रीला साधारण 11:30 वाजता एका 60 वर्षाच्या काकूंचा मला फोन आलेला
1: बरं
0: की म्हणजे तुम्ही कविता लिहिली वगैरे, आणि त्या खूप छान बोलल्या. आणि बोलता बोलता त्यांनी सुरुवातच तशी केली होती की हॅलो सखे मी बोलते. तर मग माझ्या
1: बरं
0: पण डोळ्यातनं पाणी तळलं आणि त्यांच्या पण डोळ्यातनं पाणी तळलं, आणि बोलताना त्यांचा आवाज पण असा खूप भावुक येत होता. त्या कवितेमध्ये मी साधारण स्त्रियांनी स्वतःला ओळखायला हवं या अनुषंगाने ती कविता लिहिली होती, आणि स्वतःमध्ये जे गुण आहे तुम्ही दर्शवा व्यक्त व्हा या आशयाची ती कविता होती. आणि बाकी जर म्हटलं तर आता जे समाजामध्ये अत्याचार होतात त्याच्यावरती सुद्धा मी लिहत असते, आणि त्यातनं पण व्यक्त होते माझे जे विचार आहेत ते मी प्रकट करते कवितेच्या माध्यमातून.
1: त्या काकू काय म्हणाले पण मग?
0: त्या काकूंना ती कविता फार आवडली आणि म्हणाला की एक ओळ होती माझी की तरुणपणी पंख कापले नी उतार वई म्हणशी तू उडत का नाहीस. तर ह्या कविता त्या काकूंच्या मनाला फार भिडून गेल्या. म्हणजे त्यांना असं वाटलं की खरंच आपल्यामध्ये जेव्हा अबिलिटी होती तेव्हा आपलं सगळं करता करताच गेलं, पण मग आता आपल्याला म्हटलं जातं की तू आता का नाही हे नाही केलं, तू ते का नाही केलं असं म्हटलं जातं. तर स्त्रियांना कुठेतरी असं कमी लेखलं जातं जेव्हा, आणि जेव्हा त्यांना ती जाणीव होती तेव्हा मग थोडा उशीर झालेला असतो. पण मी सर्वांना असंच म्हणेल की उशीर कधी होत नसतो, जेव्हा आपल्याला वाटलं
1: एक्झॅक्ट
0: तिथनं सुरुवात करायची आणि पुढे जायचं.
1: बिलकुल.
0: आयुष्यामध्ये खंत कधीच बाळगायची नाही.
1: हिंदी मध्ये म्हणतात ना की जब जागो तब सवेरा.
0: येस,
1: जाग आली की समजायचं सकाळ झाली आणि आता आपल्याला सुरुवात करायची.
0: सुरुवात करायची.
1: पण एक हा आनंद खूप वेगळा असतो, तुम्हालाही आला असेल तो, की आपल्या कविता जेव्हा कोणीतरी वाचक वाचतो आणि त्याच्या आयुष्याशी त्याचे संदर्भ जोडतो आणि तो आपल्याला फोन करून हे सगळं सांगतो, तेव्हा एक वेगळा आनंद मिळतो ना.
0: खूप छान वाटतं, एक समाधान वाटतं की आपण लिहिलेलं कुठल्या तरी हृदयापर्यंत काळजापर्यंत पोहोचलं आणि त्याची म्हणजे असं सार्थक झाल्यासारखं वाटतं लिहिण्याचं.
1: उर्दू मध्ये असं म्हणतात की अर्दिल रेजत बर्दिल खेजत, म्हणजे या काळजातून निघतं आणि त्या काळजावर जाऊन कोसळत. कविता ती असते, थोडक्यामध्ये कविता ती असते. क्या बात आहे. तुमची एखादी कविता आता श्रोत्यांना परत एकदा ऐकवा ना.
0: अच्छा, आपण विठ्ठलाची भक्ती सगळे करतातच, तर एक वारकरी संप्रदाय जो आहे आपला, तर आता मागच्या वेळेला काय झालं होतं ना, थोडं पावसाचं वातावरण होतं आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये असं घालमेल होती वारकरी संप्रदाय, म्हणजे जो दिंडी जायची आपली पंढरपूरला, तेव्हा त्यांच्या मनात घालमेल होती की आपल्या शेतीकडे दुर्लक्ष होईल, की इकडे परमेश्वरामध्ये मन गुंतलेलं होतं,
1: शेती करायची का आषाढाची वारी.
0: हा येस. तर मग त्या ती जी घालमेल होती ना ती माझ्या शब्दामध्ये गुंफण्याचा मी प्रयत्न केलेला.
1: क्या बात है?
0: तर ती कविता ऐकवते.
1: नक्की.

0: छान आहे. तर आता पुढचं गाणं ऐकवायची वेळ झालीच आहे कार्यक्रमामध्ये, तर जे कुठलं गाणं तुम्ही सुचवणार असाल ते अगदी दोन ओळी त्याच्या गाऊन पण आम्हाला लागतं.
1: नक्कीच सर, मला नक्की आवडेल जिंदगी के सफर में ह्यामधलं
0: गुजर जाते. अरे वा क्या बात आहे. तुमच्या दोन ओळी सुरुवातीला ऐकवा.

0: नमस्कार मंडळी, नमस्कार अमरावती कार्यक्रमात आज आपल्या सोबत आहेत कवयित्री प्राध्यापिका वृषाली देवकर. मॅडम, फार सुंदर तुम्ही आपण आता हे जे गाणं ऐकवलं ते सुरुवातीला गाऊन दाखवलं ते फारच छान होतं. परत आपण विषयाकडे येऊया की साहित्य आणि समाज परिवर्तन, अर्थात या दोन बाजू आहेत एकाच नाण्याच्या, एकीकडे समाज, दुसऱ्याकडे साहित्य, दुसरीकडे समाज परिवर्तन. तुम्हाला काय वाटतं?
1: नाही, आहेच ना, साहित्यामधनं समाज परिवर्तन सहज शक्य आहे. कारण एखादं जे समाज सुधारक आहे त्यांचा जर आढावा घेतला आपण, महात्मा फुलेंनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे साहित्य प्रसारित केलं त्या काळामध्ये, तर साहित्यामधनं समाज जागृती होण्याचं कार्य फार मोठं आहे त्यांचं. हां, सावित्रीबाई फुले यांचा जो काव्यसंग्रह आहे, त्यांच्या काव्यसंग्रहातनं, काव्य फुलेतनं ज्या कविता आपण ऐकतो, ज्या वाचतो, त्या खूप सुंदर आहेत. आणि पुन्हा आताच्या काळातलं जर बघितलं तर मिनल येवलेताई आहेत, पुन्हा सारिका उबाळे आहेत, यांच्या कविता जर वाचल्या तर खरोखर म्हणजे स्त्रियांनी वाचल्या तर त्यांना स्वची जाणीव निर्माण होते आणि स्वतःला कळतं की स्वची जाणीव निर्माण व्हायला हवी, आपण स्वतःच्या विकासासाठी प्रयत्न करायला हवेत. आणि पुन्हा जर अत्याचाराविरुद्ध त्यांचं लिखाण असेल किंवा माझं लिखाण असेल, तर त्यातनं समाजाला त्यांचं मन वळविण्याचं किंवा मग त्याबद्दल जागरूकता निर्माण करण्याचं कार्य साहित्यातनं होतं. आणि त्यामुळे साहित्य हा समाजाचा आरसाच म्हटला जातो आणि साहित्याच्या माध्यमातून समाज परिवर्तन करणं शक्य आहे.
0: खरं तर संवेदनशील तुम्ही एकीकडे लिहिता पण दुसरीकडे विनोदी पण लिहिता, तर मग हे कसं काय, दोन ध्रुवावरच्या गोष्टी कशा काय जमतात?
1: तर विनोदी कविता मला लिहायला आवडतात. संक्रांत वगैरे असली किंवा मग एखाद्या वेळेला भूकंप झाला तर त्यावरती विनोदी कविता सुद्धा मी पेपरला स्तंभलेखनामध्ये इन्क्लूड करत असते आणि त्या आवडतात. एकादशीचा उपवास असला की मग आपली एक म्हण आहे, एकादशी दुप्पट खाशी, त्यावरती आधारित पण मी कविता लिहिलेल्या आहेत. तर मला आवडतात, कुठेतरी आपल्या वाचनामुळे कुणाला तरी आनंद मिळाला, थोडं हसू आलं तर छान वाटतं. समाधान,
0: एखाद्या चार ओळी ऐकवा ना आम्हाला विनोदी कविता.
1: नक्कीच नक्कीच सर. एक कविता आहे संक्रांतीची, नवरा बायको मधला संवाद आहे तो, वराडी मध्ये आहे. तिगुळी तिगुळी घ्या अन गोड गोड बोला, संक्रांतीच्या रोजी बायकोनं नवऱ्याला दिला टोला.

0: माने ती काय सांडाचं नाही, मोबाईलसाठी भांडाचं नाही, आणि माय सारं घरानं माया माय पुढं मांडायचं नाही.
1: मांडायचं नाही, वा.
0: आज काम हायतलंय, काढा तुम्ही सुट्टी. आणि तुमचा साहेब बी पा कसा सणाच्या रोजी मारते बुट्टी. आज माया संग उपास तुम्ही करा, मी उडवतो पतंग, रील तुम्ही धरा. आणि हा, माया शेजारच्या मैत्रिणीच्या घरचं तिळगुळ खायचं तुम्हाला लयच होते घाई, पण हे पा लाडू खाले बलावलं तर अजिबात जायचं नाही. तुम्ही पतंग मी मांजा, तुम्ही ती मी गुई, मी साधी सुधी असण्याचा डोक्ष्यातून काढून टाका खुई. नवरा मने बायकोले राणी संक्रांतीच्या रोजी भांडू नको गडे. नवरा मने बायकोले राणी संक्रांतीच्या रोजी भांडू नको गडे. तू या व्हॉट्सअपच्या नादात म्या किती खेप खाल्ले खिचडीत खडे. एकमेकायले कोसन सोडून देऊ, शिकू समजूतदारीचे धडे. मोबाईलचा सोडू नात पाऊ एकमेकाईकडे. मकर संक्रांतीले वाटू दोघे बी प्रेमानवान. मकर संक्रांतीले वाटू दोघे बी प्रेमाचं वान. ती गुई खाऊ अन गोडगोड बोलू छान, गडगड बोलू छान.
1: क्या बात आहे, वा वा वा. खर तर तुम्ही म्हणजे सगळ्या प्रकारचं हे जे लिखाण करता, मला यायचं आहे की तुम्हाला या लिखाणाकरता मानसन्मान मिळाले असतील, पुरस्कार मिळाले असतील, तर काय आहेत ते मानसन्मान, काय आहेत ते पुरस्कार?
0: मला एक वऱ्हाडी कट्ट्याचा जो काव्य गौरव पुरस्कार आहे तो मिळालेला आहे. पुन्हा मग महारुद्र सामाजिक आणि बहुउद्देशीय संस्था अमरावतीचा काव्यरत्न पुरस्कार मिळाला आहे. एक यवतमाळचा स्वर्गीय शंकर बडे सरांचा पुरस्कार मिळाला आहे. आणि
1: विनोदी कविता करता,
0: हा विनोदी कविता करता मिळालेला आहे तो. आणि एल्गार सासा परिषदेचा बाप या कवितेला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला. ती एक कास्तकार बाप नावाची माझी वऱ्हाडीतलीच कविता होती, तर त्या कवितेसाठी मला त्यांनी तो पुरस्कार दिलेला. आणि पुन्हा लोकमत सखी मंच की सम्राज्ञी पुरस्कार मिळालेला. कॉम्पिटिशन्स झालेला होता आणि तिथे माझं छान झालं होतं, तेव्हा मला सखी सम्राज्ञी पुरस्कार मिळाला.
1: तुमच्या आकाशवाणीवरूनही कविता झाल्या, दूरदर्शनवरूनही कविता झाल्या,
0: हो सर,
1: त्याबद्दल पण सांगा.
0: हा तर दूरदर्शन आकाशवाणीला झालेला अकोल्याला, तर तो पण कार्यक्रम कवितांचाच झालेला माझा. पुन्हा दूरदर्शनला याला आपली होळी असते ना, होळीच्या वेळेला 3 वेळेला मला बोलवलं होतं, तर तेव्हा हास्य कवितांचाच तो कार्यक्रम होता. तर हास्य कविता मी होळीच्या संबंधित तिथे सादर केलेल्या. आणि आता मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये पाककलेसाठी मला त्यांचा फोन आलेला. एक अनवट स्वाद कार्यक्रम असतो, हा, तर त्या कार्यक्रमामध्ये पाहुणी कलाकार म्हणून या साहित्य क्षेत्रातनं त्यांनी मला तिथे बोलवलं होतं. आणि मग माझ्या आवडीचे पदार्थ त्यांनी मला सांगितले होते. मग मी तिथे आपला विदर्भाला प्रेझेंट करावं, आणि तेव्हा तुरीच्या दाण्यांचा सीझन होता.
1: खरं तर त्या विषयाकडे येणारच आहे, कारण गाणं आणि खाणं हे दोन्ही विषय तुमच्या आयुष्यात फार महत्वाचे आहेत. पण आपण असं करूया, पहिले एक गाणं ऐकू तुमच्या आवडीचं आणि मग तुमच्या या खाण्याच्या आवडीबद्दल बोलूया आपण. तर कुठलं गाणं ऐकवाल?
0: आता मला ऐकायला आवडेल जिंदगी प्यार का गीत है.
1: क्या बात है, चला ऐकूया.

0: नमस्कार नमस्कार, अमरावती कार्यक्रमात आज आपल्या सोबत आहेत कवयित्री प्राध्यापिका वृषाली देवकर, आणि आपण अगदी आता समारोपाकडे या मुलाखतीच्या येतो आहोत. पण जाता जाता मला मॅडम, सुरुवातीला आपण जिथे थांबलो होतो तिथे तुमच्या पाककलेच्या आवडीवर थांबलो होतो, तर हा एक वेगळा प्रांत आहे तुमचा आवडीचा, तर तो कसा काय आयुष्यात आला?
1: माझ्या आईला मुळात पाककला म्हणजे फार तिच्या आवडीचा विषय आहे, आणि मला सुद्धा नवीन नवीन प्रकार करायचे आणि दुसऱ्यांना खाऊ घालण्याची फार आवड आहे. तर मी घरी पण नेहमी बनवत राहते, आणि कदाचित मग त्याचमुळे की काय आपोआप असे ते तार जोडले गेले असावेत.
0: तर कवितेच्या कुठले पदार्थ
1: मला असं स्वीट वगैरे असं काय नाही, काही पण आपल्या ज्या पारंपरिक डिशेस आहेत त्या बनवायला फार आवडतं.
0: रोजच्या भाज्या
1: पण वेगवेगळ्या,
0: त्यात काही वेगळे प्रयोग करता?
1: हो करते ना, करते. आता ते अनवट स्वादला जो ब्रेड रोल मी बनवला होता ते माझंच इन्व्हेन्शन होतं. दुसरं काहीतरी नवीन बनवायचं ना, आपण चाललोय टीव्ही शोज वरती, तर मग पारंपरिक ते सोबत आपली काहीतरी सृजन निर्मिती पण तिथे करावी.
0: स्वतःच काही पुस्तक काढावं असं नाही वाटलं
1: पाककलेचं. चला, तुमच्या शुभेच्छा आहेत तर मग नक्कीच काढेल.
0: नक्की नक्की. अगदी जाता जाता तुमची एक छानपैकी कविता ऐकूया आपण, आणि या मुलाखतीचा समारोप करूया.
1: एक सामाजिक कविता आहे माझी, जीवन गाणे. ऋतूंप्रमाणे बदलत जाते माणसाचे जीवन गाणे. ऋतूंप्रमाणे बदलत जाते माणसांचे जीवन गाणे. आपणच आपल्या आनंदाचे शोधत राहावे तराणे. सुख दुःखाचे क्षण जगता मनोरम भासावी पायवाट. सुख दुःखाचे क्षण जगता मनोरम भासावी पायवाट. सामंजस्यानेच तर सुटते कठीण प्रश्नांची गाठ. अवकाळी पावसाचे पहा चालूच राहील येणे जाणे. आपणच आपल्या आनंदाचे शोधत राहावे तराणे. गैरसमज न बाळगता जपावे एकमेकांचे मन. गैरसमज न बाळगता जपावे एकमेकांचे मन. अनुभवांनी गाभवतो परिस्थितीचा प्रत्येक कण. निसर्ग आपला सच्चा गुरु स्वीकारू सतत शिकत राहणे. आपणच आपल्या आनंदाचे शोधत राहावे तराणे. रुसवे फुगवे

0: सोडून देऊ जीवन बुडबुडा पाण्याचा. रुसवे फुगवे सोडून देऊ जीवन बुडबुडा पाण्याचा, कुणा ना ठाऊ कधी येईन क्षण निघून जाण्याचा. म्हणूनच अलगत वाचायला शिकू समोरच्याची अंतर्मने, आपणच आपल्या आनंदाचे शोधत राहावे तराणे. वाटेवरती निवडुंग जरू, वाटेवरती निवडुंग जरी मानूया त्यांना फुले, वाटेवरती निवडुंग जरी मानूया त्यांना फुले, आनंद देता आनंद घेता हास्य काळजात खुले. लढणे थांबवायचे नाही भेटतीलच यशाची राणे, आपणच आपल्या आनंदाचे शोधत राहावे तराणे, शोधत राहावे तराणे.
1: खरं तर आपल्या आयुष्याचा आनंद आपण शोधला पाहिजे, हा एक खूप सुंदर मुद्दा तुम्ही मांडला आहे. तर याच मुद्द्यावर आपण आपल्या श्रोत्यांना म्हणू की तुम्ही पण तुमच्या आनंदाचं गाणं शोधत राहिलं पाहिजे. आपल्या आयुष्यातला आनंद आपण शोधायचा असतो, तो कोणी तुम्हाला आणून देणार नसतो. तर क्या बात है मॅडम, तुमच्या कविता खूप छान होत्या आणि तुमचं छान कार्य चाललेलं आहे. आता मला वाटतं PhD पण तुमची चाललेली आहे,
0: सबमिशन झालंय माझं.
1: अगदी आमच्या आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांच्या तुमच्या पाठीशी शुभेच्छा आहेत. तुमचं रेसिपीचं पुस्तकही लवकरच यावं याही शुभेच्छा आमच्या आहेत. आणि खूप खूप तुम्हाला शुभेच्छा. आणि आपण या मुलाखतीत आलात, खूप महत्वाची माहिती दिली, खूप छान कविता ऐकवल्यात, त्याबद्दल आकाशवाणी अमरावती आणि आमच्या सर्व श्रोत्यांच्या वतीने तुमचा मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद सर, सर्व श्रोत्यांना आणि तुम्हाला पण खूप खूप धन्यवाद. मला या माध्यमातून श्रोत्यांची संवाद साधण्याची संधी तुम्ही उपलब्ध करून दिली, त्याबद्दल अमरावती आकाशवाणीचं सुद्धा मनापासून आभार मानते.
1: धन्यवाद.
2: श्रोते हो, आताच आपण विविध अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात कवयित्री प्राध्यापिका वृषाली विजय देवकर यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा दुसरा आणि अंतिम भाग ऐकलात. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य दिलं होतं नितीन भट यांनी, तांत्रिक सहाय्य संजय किटुकले यांचं होतं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
3: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
4: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी,
3: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचा अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आत्ताच आपण विविध अंतर्गत नमस्कार अमरावती हा मुलाखतींवर आधारित कार्यक्रम ऐकलात. आजची मुलाखत लोकाग्रस्तव पुन्हा प्रसारित करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम. आपण ऐकताय आकाशवाणीचा अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर. सकाळचे 10:31 झाली आहेत आणि आता प्रसारित करीत आहोत आपला आवडता कार्यक्रम गीतगंगा. गीतगंगा नमस्कार रसिका श्रोते हो, गीतगंगा या मराठी गाण्यांनी सजलेल्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमात पहिलं गीत आम्ही घेऊन आलोय आशा भोसले यांच्या स्वरात. नितीन आखवे यांची ही गीतरचना, संगीत श्रीधर फडके यांचं.

आशा भोसले यांच्या स्वरात आत्ताच आपण नितीन आखवे यांची गीत रचना ऐकलीत. श्रोते हो गीतगंगा या कार्यक्रमात पुढचं गीत आता ऐका अरुण दाते यांच्या स्वरात प्रवीण दवणे यांची गीत रचना.

0: अक्का मामा आणि काका 100 गोष्टींपेक्षा एकच गोष्ट सांगतो, फक्त पैसे पाठवण्यासाठी QR स्कॅन करतात किंवा पिन टाकतात, पैसे मिळवण्यासाठी नाही.
1: RBI सांगते QR कोड स्कॅन करताना किंवा पिन टाकताना नीट लक्ष द्या.
2: ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. गीतगंगा या कार्यक्रमात आता पुढचं गीत ऐका, आशा भोसले यांच्या स्वरात. शांता शेळके यांची गीतरचना, संगीत श्रीधर फडके यांचं.

आशा भोसले यांच्या स्वरात आत्ताच आपण शांता शेळके यांची गीत रचना ऐकलीत. गीतगंगा या मराठी गाण्यांनी सजलेल्या कार्यक्रमात पुढचं गीत आता ऐका. उत्तरा केळकर यांच्या स्वरात बहिणाबाई चौधरी यांची गीतरचना, संगीत यशवंत देव यांचं.

श्रोते हो, आत्ताच आपण आशा भोसले यांच्या स्वरात गंगाधर महांबरे यांची गीतरचना ऐकलीत. श्रीनिवास खळे आणि अनिल मोहिले यांचं संगीत होतं. गीत गंगा या मराठी गाण्याने सजलेल्या कार्यक्रमात आता ऐका हे आजचं शेवटचं गीत. बेला शेंडे यांचा स्वर, रमण रणदिवे यांची गीतरचना, डॉक्टर सलील कुलकर्णी यांचं संगीत.

0: बेला शेंडे यांच्या स्वरात आत्ताच आपण हे गीत ऐकलं. या गीताबरोबरच गीतगंगा या कार्यक्रमात आता मला रजा द्या. पुन्हा भेटू पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: गीत गंगा.
2: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचा अमरावती केंद्र एफएम 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा. सकाळचे ठीक 11 वाजले आहेत आणि वेळ झाली आहे आपला आवडता गीत गुंजन हा कार्यक्रम ऐकण्याची. आज गीत गुंजन अंतर्गत स्मृती गंध हा कार्यक्रम आम्ही आपल्यासाठी आणलाय.
1: गीतगुंजन जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीतगुंजन गीतगुंजन
0: नमस्कार. सिकहो स्मृती गंध या कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण समेधा खाकरे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोत्यांनो, गाणी तर आपण रोजच ऐकतो. काही गाणी आपल्याला नाचवतात, काही हसवतात, पण काही गाणी अशी असतात जी थेट आपल्या हृदयाच्या तळाशी जाऊन स्पर्श करतात. आयुष्याचं तत्वज्ञान अतिशय सोप्या शब्दात सांगणाऱ्या अशाच एका महान गीतकाराचा प्रवास आज स्मृतिगंध या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत. ते गीतकार कोण ते आज तुम्हीच ओळखायचं आहे. त्यासाठी सुरुवातीला हे त्यांचं गीत ऐका.

आत्ताच आपण शोर या चित्रपटातलं गीत ऐकलं, लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या युगलस्वरात. श्रोते हो, गीतकार संतोष आनंद ज्यांनी 1970 आणि 80 दशकात आपल्या शब्दांनी गीतांनी रसिकाच्या मनाचे ठाव घेतला. गीतकार संतोष आनंद यांचं प्रत्येक गीत आपल्याला भारावून टाकतं. असंच एक गीत आता ऐकूया प्रेम रोग या चित्रपटातून. पुन्हा एकदा लता मंगेशकर यांचा स्वर.

श्रोते हो, संतोष आनंद यांच्या गाण्यांनी संपूर्ण भारताला भावूक केलं. त्यांच्या गाण्यांनी राज कपूर यांच्यापासून ते मनोज कुमार यांच्या चित्रपटांना अमर बनवलं. असाच मनोज कुमार यांचा देशभक्तीत भिजलेला एक चित्रपट पूरब और पश्चिम, या चित्रपटातलं गीत आता आपण ऐकूया.

रसिको हो, संतोष आनंद यांची गाणी आपल्याला जगण्याची नवी उमेद देतात. पण संतोष आनंद यांचा गीतकार होण्यापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. तो कसा होता जाणून घेऊया पण या गाण्यानंतर. प्यासा सावन या चित्रपटातलं त्यांचं हे गीत आहे का? लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांचा युगलस्वर.

प्यासा सावन या चित्रपटातलं गीत आपण आत्ताच ऐकलं. सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर यांचा युगलस्वर होता. गीतरचना संतोष आनंद यांची. मंडळी, संतोष आनंद यांचा जन्म उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे झाला. अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीमधून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. त्यांना बालपणापासूनच कवितेची आवड होती, पण मुंबईतील चित्रपटसृष्टीत आपलं स्थान निर्माण करणं अजिबात सोपं नव्हतं. पण त्यांनी प्रयत्न न थांबवता ते चालतच राहिले आणि त्यांचं यश आपल्याला त्यांच्या गीतातून दिसतंच. ऐकूया पुढचं गीत,

श्रोते हो गीत गुंजन अंतर्गत स्मृती गंध या कार्यक्रमात आज प्रसिद्ध गीतकार आणि कवी संतोष आनंद यांनी यांची काही गाणी आपण ऐकतोय. जवळपास त्यांची सर्वच गाणी श्रोते हो सुपरहिट आहेत आणि त्याला साधेसं संगीत, त्यामुळे ती गाणी अजरामर झालेली आहेत. संतोष आनंद यांचा खरा संघर्ष संपला आणि सुवर्णकाळ सुरू झाला जेव्हा त्यांना अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांची साथ मिळाली. 1972 आलेला शोर, पूरब और पश्चिम या चित्रपटांनी संतोष आनंद या नावाला एका रात्रीत प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलं. ऐकूया लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या स्वरात संतोष आनंद यांची ही सुंदर रचना.

श्रोते हो कार्यक्रमात वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, एकत्र हा कार्यक्रम गीतगुंजन. हळूहळू गावाच्या गाव मोठमोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत. गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे. ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंड गारगार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया. आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.

0: किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो? या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय. ते म्हणतात, नीतीधर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं. इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो. खर तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही.
1: ब्रेक नंतर स्वागत आहे श्रोते हो गीत गुंजन अंतर्गत स्मृती गंध या कार्यक्रमात. आज या कार्यक्रमात आपण आनंद घेत आहे सुप्रसिद्ध गीतकार आणि कवी संतोष आनंद यांनी लिहिलेल्या काही सुपरहिट गाण्यांचा. चला तर पुढचं गीत आता ऐका क्रांती या चित्रपटातून.

श्रोते हो, संतोष आनंद यांचा एकूण एक शब्द मनाला चिरत जातो, नाही का? हे गीत ऐकून आपण तो अनुभव घेतलाच असेल. श्रोते हो, संतोष आनंदजींच्या लेखणीत अशी काही ताकद होती की शो मॅन राज कपूर सुद्धा त्यांच्या शब्दांचे चाहते झाले. राज कपूर यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या प्रेम रोग या चित्रपटातील गाण्याने तर इतिहासच रचला. त्यांच्या उत्कृष्ट लेखनासाठी फिल्मफेअर पुरस्काराने संतोष आनंद यांना सन्मानित करण्यात आलं. त्याच चित्रपटातलं गीत आता पुन्हा एकदा ऐकूया. एक

श्रोते हो संतोष आनंद यांनी लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याणजी आनंदी आनंदजे अशा संगीतकारांबरोबरच काम केलंय. पण 90च्या दशकातील आनंद मिलिंद यांसारख्या संगीतकारांबरोबर देखील काम केलं. त्यांच्या संगीत संयोजनात तयार झालेलं हे संतोष आनंद यांचं गीत आता आपण ऐकूया. अनुराधा पौडवाल यांचा स्वर

रसिक हो संतोष आनंद यांची गाणी केवळ शब्दांची रचना नव्हती, तर ते माणसाच्या सुखदुःखाचे, प्रेमाचे आणि नात्यांचे जिवंत दस्तऐवज होते. देशभक्तीपर गीत असो किंवा प्रेमगीत असो, त्यांनी प्रत्येक भावनेला न्याय दिला.

श्रोतेहो, आयुष्यात अनेक वैयक्तिक दुःख आणि मोठे आघात सहन करूनही संतोष आनंदजींनी नेहमी आपल्या शब्दांमधून जगाला प्रेमाचा आणि आशेचा संदेश दिला. आज वाढत्या वयातही त्यांची कविता आणि त्यांची जिद्द आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. अशा या महान गीतकार आणि कवीबद्दल शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं की शब्द जेव्हा गाणे बनतात आणि गाणे जेव्हा आयुष्य बनतं त्यालाच संतोष आनंद म्हणतात. संतोष आनंद यांनी आपल्या शब्दातून रसिकांना कायम संतोष आणि आनंदच दिला, नाही का? आजचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. कार्यक्रमाच्या शेवटी हे एक सुंदर गीत आहे का, प्यासा सावन या चित्रपटातून.

श्रोते हो आज गीत गुंजन अंतर्गत स्मृती गंध या कार्यक्रमात गीतकार कवी संतोष आनंद यांची काही सुपरहिट गाणी आपण ऐकलीत. आता या कार्यक्रमात आपल्या रेडिओ मैत्रीण समिता खाकरेला रजा द्या. पुन्हा भेटू अशाच नव्या कलाकारासोबत. तोपर्यंत नमस्कार.

0: गीत गुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा। गीत गुंजन, गीत गुंजन।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचा अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। दुपारचे 12 वाजतात। वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। कृपया प्रतीक्षा करा।

0: नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरूरकर
1: आणि मी दीप्ती आंबेकर
0: आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, आजचा दिवस अगदी खूप खूप खूप खास आहे, कारण का तुम्ही सगळेजण आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहात. कारणच तसं आहे, आज श्रोत्यांच्या प्रतिक्रिया आपण घेणार आहोत आणि अर्थातच तुम्हाला आमचे कार्यक्रम कसे वाटतात, त्याच्यातून मनोरंजन किती छान निखळ होतं, खूप छान माहिती उद्बोधनपर आपल्याला ऐकायला मिळतंय आणि अर्थात चालू घडामोडींविषयी सुद्धा आपल्याला ह्याच्यातून ऐकायला मिळतं. तर दीप्ती, आपले दूरध्वनी क्रमांक सुद्धा सांग ना श्रोत्यांना.
1: हो मधुलिका, आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41 30. या दोन क्रमांक मागे आपण 022 लावू शकतो. मुंबई बाहेरील श्रोते 022 लावू शकतात आणि मोबाईल धारकही 022 45 15 41 29 022 45 15 41 30 या क्रमांकांवर फोन करून आपण आपल्या प्रतिक्रिया इकडे आम्हाला नक्की कळवा आजच्या दिवसासाठी.
0: आणि त्याआधी आपण सगळ्यांच्या आवडीची आपुलकी या घराती कौटुंबिक श्रुतिका आपण ऐकूया. यात सहभागी होत आहेत नेहा खरे, दिनेश अडावतकर आणि चेतना झांजे. या आजच्या आपल्या श्रुतिकेचं लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी. ऐकूया तर आपुलकी या घरात.

0: सावरे सुंदर रूप मनोहर
1: वा वा अगदी विठ्ठलमय झालंय रोहित.
0: मी एकटाच नाही, अख्खा महाराष्ट्र विठ्ठलमय झालेला आहे. अगं पंढरपूरची वारी सुरू आहे ना, आणि आता आषाढी एकादशी जवळ आली.
1: हो
0: खरं सांगू का सुखदा, वर्षभर कुठलीही गाणी कितीही ऐकली ना तरी आषाढ महिना आला की मनात अभंगाचे सूर अगदी असे गुंजायला लागतात. मन विठ्ठल भक्तीत लीन होत. आणि
1: स्वयंपाकघरात साबुदाणा, शेंगदाणे, राजगिरा, रताळी हे सगळे बाहेर डोकवायला लागतात.
0: बाकी वर्षभर डब्यामध्ये शांत बसलेले असतात बिचारे, पण आषाढी एकादशी आली की आमची आठवण आली का असं विचारतात.

0: बटाट्याची तर काय चांदीच चांदी, उपवास असो की नसो तो प्रत्येक पदार्थात हजर.
1: हे बघ, बटाटा म्हणजे कसं की स्वयंपाकघरातला सर्व गुण संपन्न कलाकार आहे. ऑलराऊंडर पठ्या भाजीमध्ये, वड्यात, खिचडीत आणि उपवासाच्या बाबतीत तर मुख्य नायक.
0: हो अगदी हिरो. पण एक गोष्ट आहे बर का, म्हणजे आषाढ महिना आला की मला ना आजीची आठवण होते. पहाटे उठून अंगणामध्ये छान रांगोळी काढायची, तुळशीपाशी दिवा लावायची आणि मग अभंग गुणगुणत काम करायची.
1: आणि मला ना बाबा आठवतात. एकादशी म्हणजे त्यांच्या दृष्टीने अगदी घरातला सणच. सकाळ झाली की भीमसेन जोशींचे अभंग सुरू व्हायचे. तो पहाडी आवाज घरामध्ये असा घुमला ना की खऱ्या अर्थाने एकादशी आल्याचं कळायचं. मग त्यांचा उपवास सुरू व्हायचा आणि आमची साग्र संगीत मेजवानी. माझी आई आजही एकादशीला म्हणते, उपवास पोटाचा कमी मनाचा जास्त असतो. तेव्हा वाटायचं की उपवास म्हणजे साबुदाण्याची खिचडी, बटाट्याची भाजी, रताळ्याचा किस.
0: तुझ्यासाठी की नाही एकादशी म्हणजे दुप्पट खाशी, हो की नाही.
1: पण मला आता कळते बर का की राग, मत्सर, अहंकार यांचा देखील उपवास करायचा असतो.
0: वा, हा विचार खरंच चांगला आहे. आणि म्हणूनच कदाचित वारकरी इतका मोठा प्रवास करू शकतात, पाय पंढरपूरकडे चालत असतात पण मन स्वतःकडे परत येत असतं. ही वारी म्हणजे एक दिव्य सोहळाच असतो नाही का.
1: तर दिवे घाटामध्ये ज्ञानोबांची पालखी चढते तेव्हा असं वाटत की जसं काही नदी दुथडी भरून उलटी चाललेली आहे. आणि मग ना तो अभंग आठवायला लागतो.
0: कोणता रे?
1: नाथांच्या घराची उलटी खूण, पाण्याला मोठी लागली तहान, आत घागर बाहेर पाणी, पाण्याला पाणी आले मिळोनी. अजिम्या एक नवल देखील वळचणीचे पाणी आढ्याला गेले. म्हणजे ते निरेच स्नान, उभं रिंगण, मेंढ्यांचं रिंगण, वारकऱ्यांचे खेळ, हे सगळं बघत बघत तर आपण लहानाचे मोठे झालो ना.
0: लहानपणी किती रोहित, मला असं वाटायचं कशाला बरं इतकी माणसं पायी चालत जात असतील, एवढी काय ओढ आहे त्यांना विठ्ठलाची, बसने जाऊ शकले असते ना.
1: मला सुद्धा तसंच वाटायचं. मग एकदा बाबांनी सांगितलं, अरे वारी म्हणजे फक्त पोहोचण्याचा प्रवास नाही, स्वतःला बदलण्याचा प्रवास आहे. खरंच ते वाक्य मी अजूनही विसरलो नाही बघ.
0: स्वतःला बदलण्याचा प्रवास. खरंच रस्त्यावर लाखो लोक, पण ढकलाढकली, चेंगरा चेंगरी नाही, लहान मोठा भेद नाही, जातपात नाही, एका तालात एका लईत सगळे एकत्र.
1: कारण त्यांच्या डोळ्यासमोर एकच असत, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. आता ही ओळ ऐकली ना की डोळ्यासमोर अक्षरशः विटेवर उभा राहिलेला तो विठू राया येतो.
0: खरी गोष्ट आहे. आणि मग त्यांच्या मनामध्ये आनंदाचे डोही आनंद तरंग उठत राहतात. आणि ओठांवर एकच गजर असतो, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, माऊली माऊली.
1: आजकाल बघ, लोक परदेशातल्या वेगवेगळ्या शहरांमधल्या मोठमोठ्या मॅरेथॉनचं कौतुक करतात, त्यासाठी वर्षभर मेहनत करतात. पण आपल्या वारकऱ्यांची ही शेकडो वर्षांची जी पायी चालण्याची परंपरा आहे ती किती मोठी आहे सांग.
0: हो, यात स्पर्धा नाही, क्रमांक नाही, बक्षीस नाही, तरीही लाखो लोक वर्षानुवर्ष चालतात.
1: कारण जिथे श्रद्धा असते, प्रेम असत, तिथे थकवा टिकत नाही फार वेळ.
0: कोण आलं यावेळेला
1: बघ ना, कदाचित आषाढाबरोबर एखादी गोड आठवणही दारा तुम्ही असेल.
0: उघडते मी दार.
2: हॅलो सुखदा. अगं येताना कितीतरी वेळ खाली तुमच्या सोसायटीच्या गेटवरच थांबले होते.
0: का ग?
2: म्हंटल 2 मिनिट डोळे भरून बघू तरी दे.
0: काय काय होतं आमच्या सोसायटीच्या तिथे खाली?
2: अगं दिंडी जात होती ना.
0: अच्छा.
2: छोटीशीच होती पण वातावरण इतकं प्रसन्न, कोणी टाळ वाजवत होतं, कोणी मृदुंग, एक आजोबा अगदी तल्लीन होऊन नाम घेत होते. नकळत मीही 2 मिनिट तिथेच उभे राहिले.
1: हो, हीच तर खरी वारीची जादू आहे. आपण वारकऱ्यांना बघायला थांबतो पण ते पुढे जातात तेव्हा आपलं मन सुद्धा त्यांच्या सोबत 2 पावलं चालून येत.
2: अगदी. आणि एक गंमत सांगू का, एक लहान मुलगा पाण्याच्या बाटल्या वाटत होता, त्याला त्याच्या आईने विचारलं तर तो म्हणाला, आई किती लांब चालायचंय त्यांना, तहान लागली असेल ना. ते ऐकून माझे डोळेच भरून आले.
0: खरे, वारीची शिकवण हीच नाही का, सेवा. कुणी सांगितलेलं नसतं पण प्रत्येक जण स्वतःहून काहीतरी करत असतो.
1: म्हणून तर म्हणतात ना की वारी पायांनी कमी आणि मनानी जास्त चालायची असते.
2: तुमच्या घरात येताच अभंग ऐकू आला, क्षणभर वाटलं बाबा आले की काय. ते पहाटे रेडिओ लावायचे आणि मग पंडित भीमसेन जोशी, लता मंगेशकर, किशोर यामोणकर यांचे सूर घरात निनादायचे. त्या आवाजात एक वेगळीच

0: ओढती. एक पहाडी आवाज, एक नदीचा सुरेल सूर आणि एक आर्त हाक, पण हे सगळं जाणार एकाच दिशेने, विठ्ठलापाशी.
1: बरोबर, हेच मी आत्ता रोहितला सांगत होते. आई पोळ्या लाटायची, आजी देवापुढे दिवा लावायची, आम्ही मुलं अजून अंथरुणात लोळत असायचो, पण अभंगाचे सूर कानी आले की उठून बसायचो.
0: आणि आजची मुलं पहाटे अभंग नाही, मोबाईलचा अलार्म ऐकतात.
2: तोही तीनदा स्नूज करून. मुलंच कशाला, आपणही तेच करतो की.
1: अर्थात काळ बदलला म्हणून सगळंच बदललं असं नाही. आजही लाखो तरुण वारीत चालतात, कुणी इंजिनियर असतो, कुणी डॉक्टर, कुणी शेतकरी, कुणी विद्यार्थी. टाळ एकच, नाम एकच, विठ्ठल एकच.
0: मला एक वारकरी आजोबा म्हणाले, माऊली वारीत कोणी पुढचा नसतो, कोणी मागचाही नसतो, सगळे विठ्ठलाचे वारकरी. किती मोठं वाक्य आहे ना हे.
1: म्हणून तर विठ्ठल विटेवर उभाय, बसला नाही येतो. जणू म्हणतोय, या मी तुमची वाट पाहतोय.
2: खरंय, आपण देवाकडे काय मागतो, पैसा, यश, सुख, पण वारकरी

0: आपला पहाटे अभंग नाही, मोबाईलचा अलार्म ऐकतात.
1: तोही तीनदा स्नूज करून. मुलंच कशाला, आपण तेच करतो की.
2: अर्थात काळ बदलला म्हणून सगळंच बदललं असं नाही. आजही लाखो तरुण वारीत चालतात, कुणी इंजिनियर असतो, कुणी डॉक्टर, कुणी शेतकरी, कुणी विद्यार्थी. टाळ एकच, नाम एकच, विठ्ठल एकच.
0: मला एक वारकरी आजोबा म्हणाले, माऊली वारीत कोणी पुढचा नसतो, कोणी मागचाही नसतो, सगळे विठ्ठलाचे वारकरी. किती मोठं वाक्य आहे ना हे.
2: म्हणून तर विठ्ठल विटेवर उभाय, बसला नाही येतो. जणू म्हणतोय, या मी तुमची वाट पाहतोय.
1: खरंय, आपण देवाकडे काय मागतो? पैसा, यश, सुख. पण वारकरी एकच मागणं मागतो, तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम.
0: आणि म्हणूनच विठ्ठलाला आपण मायबाप म्हणतो, कारण तो आई आहे आणि वडीलही. आणि त्याचमुळे पाऊस पाणी नीट व्हावं, सगळ्यांना सुख समाधान मिळावं, यासाठी त्याला साकडं घातलं जातं. म्हणतात ना, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची.
1: मला एक सांग, म्हणजे एवढ्या भक्तिमय अशा वातावरणामध्ये आपला एक छोटासा प्रश्न माझा, कि उपवासाची खिचडी झाली की नाही?
2: झालं. तुला आपली विठ्ठलापेक्षा खिचडीच बरी आठवली रे.
0: रोहित, तुझी भक्ती पोटातून सुरू होते बहुते.
1: काय करणार अगं, रिकाम्या पोटी विठ्ठल विठ्ठल म्हणताना मध्ये शेंगदाणे शेंगदाणे असं व्हायचं.
2: तर आधी पोटोबा आणि मग विठोबा अशी म्हणच आहे नाही का आपल्याकडे. पण आधी आपण चहा घेऊ आणि मग आणखी गप्पा मारू.
1: बरं रेवा, तू म्हणालीस की दिंडी बघून तू थांबली होतीस. एक सांग, आजच्या धकाधकीच्या जगात एवढी माणसं इतक्या आनंदाने कशी काय चालत असतील ग?
0: मलाही तोच प्रश्न पडला होता, म्हणून मी तिथे उभ्या असलेल्या एका वारकरी आजीशी बोलले. मी विचारलं तिला, आजी एवढं चालून थकत नाहीस का ग? त्या हसल्या आणि म्हणाल्या, माऊली माझे पाय थकले तरी मन नाही थकत.
2: वा, पाय थकले तरी मन थकत नाही हे वाक्यच सगळं सांगून जात.
0: मग त्या पुढे म्हणाल्या, घरात असताना आम्ही आमचं दुःख घेऊन एक एकटे जगतो, वारीत आलो कि सगळ्यांच्या दुःखाचा सोहळा होतो.
2: वा,
0: म्हणून ते हलक होत.
2: माझे एक काका म्हणायचे, वारकऱ्याच्या पिशवीमध्ये कपडे कमी असतात पण समाधान खूप असत.
1: वा, खरे ग. आज बघ ना, आपण किती सामान घेऊन फिरतो, मोबाईल आहे, चार्जर, मग पॉवर बँक, हेडफोन, पण मन मात्र रिकामच वाटत. आणि त्या उलट वारकरी एका छोट्याशा पिशवीमध्ये सगळा संसार त्यांचा असतो आणि मन समाधानाने भरलेलं असतं.
0: हो ना. मला अजून एक प्रसंग दिसला वारीत. एक वारकरी आजोबा थोडे मागे पडले, त्यांना चालणं कठीण जात होत. त्यांच्या मागचा तरुण लगेच पुढे आला. त्यांनी मदत मागितली नव्हती, पण तरी त्याने त्यांची पिशवी स्वतःच्या खांद्यावर घेतली.
2: म्हणून तर वारी शिकवते, आधार द्यायला परवानगी लागत नाही.
1: करेक्ट. त्याने आधार दिला की तो उपकार नसतो तर तो संस्कार असतो.
0: अगदी.
2: मागे की नाही एक वाचनात आलं होतं माझ्या, दिंडीमध्ये एक लहान मुलगा बाबांना विचारत होता, बाबा अजून किती चालायचं? बाबा म्हणाले, विठ्ठल भेटेपर्यंत. त्यावर तो मुलगा म्हणाला, पण बाबा विठ्ठल तर प्रत्येकाच्या डोक्यावर आहे की? कारण विठ्ठल रुक्माईची मूर्ती अशी डोक्यावर घेऊन मारीत चालतात ना.
1: लहान मुलांना देवाला फार पटकन भेटतात बघ, मोठी माणसं मात्र देव शोधण्यामध्ये आयुष्य घालवून बसतात.
2: आणि गंमत बघ, विठ्ठलाला सोन्याचे दागिने नको, त्याला टाळ, मृदुंग, नाम आणि प्रेम एवढं पुरेच आहे.
1: बरं, आता भक्तीच्या गप्पा पुरे झाल्या. आता एक प्रश्न माझा मगाचाच, उपवासाला साबुदाण्याची खिचडी, वडे, दही, शेंगदाण्याची आमटी, हे सगळं असतच नाही का? मग हा उपवास की मेजवानी?
0: रोहित, हे तर प्रत्येक उपवासाच्या दिवशी विचारलं जातं
2: आणि प्रत्येक वेळेला उत्तर एकच, आज एकादशी आहे उद्या विचार.
1: पण खरं सांगू, उपवास पदार्थांचा नसतो ग, तो विचारांचा असतो. एका दिवसासाठी का होईना, मनातला राग कमी करायचा, मत्सर कमी करायचा, कोणाविषयी वाईट बोलायचं नाही, हे जर जमलं ना तर तोच खरा एकादशीचा प्रसाद.
0: म्हणूनच वारकरी चालताना एकमेकांना नावाने हाक मारत नाहीत, माऊली म्हणतात. एका शब्दात किती प्रेम आहे.
2: आजच्या काळात आपण एकमेकांना माऊली नाही म्हणालो तरी चालेल, पण थोडस प्रेमाने बोलायला काय हरकत आहे.
1: हो, आणि म्हणूनच संतांनी माऊली हा शब्द दिला ना, साहेब असं नाही किंवा बॉस नाही, माऊली. एका शब्दामध्ये माणूस केवढा मोठा होतो.
2: हो ना, खरंय.
0: कारण आपल्या संस्कृतीत विठ्ठलाला माऊली सुद्धा

0: म्हटलंय आणि वारकऱ्यांना प्रत्येकात आपली विठू माऊली दिसते. ते एकमेकांच्या समोर आले की पायावर डोकं ठेवून नमस्कार करतात. त्यात लहान मोठा असा भेद नसतो. एकमेकांमध्ये ते विठ्ठलाला बघत असतात.
1: आणि म्हणूनच वारी संपते पण तिची शिकवण वर्षभर टिकली तर प्रत्येक दिवस आषाढी एकादशीचाच.
2: काल की नाही मला दिवा लावताना आईची आठवण झाली. आई असं म्हणायची की एकादशीला फक्त देवापुढे दिवा लावू नकोस, मनातही लाव. तेव्हा अर्थ कळत नसे, आज कळतो.
1: खरंच या जुन्या माणसांचं एक वैशिष्ट्य होतं, ते मोठमोठे उपदेश करायचे नाहीत, एका वाक्यात आयुष्य शिकवून जायचे.
0: अगदी खरंय. आजोबा दरवर्षी वारीला जायचे. एकदा मी विचारलं, आजोबा एवढं चालून तुम्हाला विठ्ठल कधी भेटलाय का? ते हसले आणि मला म्हणाले, विठ्ठल भेटला की नाही ते सांगू शकत नाही, पण आपला अहंकार मागे राहतो. त्या एका वाक्याचा अर्थ मला आत्ता कळतोय.
1: म्हणूनच वारी ही चालण्याची नाही तर सोडून देण्याची परंपरा असं म्हणतात ना, राग सोडा, मत्सर सोडा, अहंकार सोडा, मग विठ्ठल फार दूर नाही.
2: हल्ली आपण काय करतो, घरामध्ये चार माणसं, चार मतं आणि पाच भांडणं
0: आणि त्यातही टीव्हीचा रिमोट आणि मोबाईल हा सगळ्यात मोठा वादाचा विषय आहे.
1: पूर्वी बघ ना, घरामध्ये देवघर कुठे ठेवायचं यावर चर्चा व्हायची, आता रिमोट कुठे ठेवला आणि मोबाईल मधून डोकं बाजूला काढ असे वाद होतात.
2: खरंय, आयुष्य सुद्धा वारीसारखंच असलं पाहिजे, शिस्तबद्ध, आनंदी, समाधानी. आपलं ध्येय जर स्पष्ट असेल ना तर दुसऱ्याला ढकलायची गरज पडत नाही.
1: मागे बघ ते दिंडीमधलं एक दृश्य दाखवलं होतं मला, ते आठवत. एक लहान मुलगी टाळ वाजवत चालली होती, तिचा ताल जरा चुकत होता. तर मागच्या आजीने तिच्या हातावर हात ठेवला आणि ताल शिकवला. कोणी हसलं नाही की कोणी टोमणा मारला नाही. मला वाटलं हीच तर खरी शाळा आहे.
2: आपण शिकवतो कमी, टीका जास्त करतो.
0: अग आज तू फारच भावुक झाली आहेस.
1: सुखदा, काय आषाढाला ना की जरा असं होतच.
2: अगदी, कोणी अभंग गातो, कोणी टाळ वाजवतो, कोणी फक्त हात जोडून उभा राहतो, पण सगळ्यांच्या मनात तेच एक सावळं रूप असत.
0: आणि म्हणूनच वारीत मला सगळ्यात जास्त आवडतो तो प्रसाद साखरेचा नाही, समतेचा.
1: वा वा वा, हे वाक्य अगदी लिहून ठेवण्यासारखं आहे. वारीचा सर्वात मोठा प्रसाद म्हणजे साखर नसून समता,
2: आणि त्यानंतर प्रेम.
1: चला चला चला, आता आपण एक काम करूया. संध्याकाळी मंदिरात जायचं, दर्शनासाठी नाही, 2 मिनिट शांत बसूया तिथे जाऊन.
0: हा, आणि परत येताना एखाद्या वारकऱ्याला पाण्याची बाटली देऊ, कदाचित तोच आपला विठ्ठल असेल.
2: रोहित, बघितलंस का रे
1: काय ग,
2: किती छान ढग आलेत बघ, पाऊस पडायला लागलाय.
1: अरे हो
0: ना, आषाढातलं हे वातावरण किती वेगळंच आहे ना. पावसाचा मंद आवाज, देवघरातला दिवा आणि कानात कुठेतरी अभंग घुमतोय.
1: आणि स्वयंपाकघरातून तळणाचा असा सुगंध येतोय, वेड लावणारा.
2: आषाढ महिना सुरू आहे म्हणजे तळण तर करावंच लागतं ना.
0: म्हणजे काय ग सुखदा?
2: अगं तुला माहित नाही का, आषाढ महिना आला की घरोघरी तळण्याचे पदार्थ करतात, त्याला आखाड तळण असं म्हणतात. तिखट गोडपुऱ्या, शंकरपाळे, भजी असे चमचमीत पदार्थ केले जातात. पावसाळ्यात शरीराला ऊब मिळावी, पचनक्रिया चांगली राहावी आणि पाणी प्रदूषित होण्याच्या दिवसात शरीराला ताकद मिळावी, हा त्यामागचा उद्देश असेल.
0: थोडक्यात सांगायचं तर महाकवी कालिदासाच्या आषाढस्य प्रथम दिवसेपासून ते अगदी दिव्यांच्या अमावस्येपर्यंत आषाढ महिना अतिशय खास आहे हे नक्की.
1: अगं हा महिना पाऊस, चैतन्य, आनंद, सुख, भक्ती हे सगळं घेऊन येतो आणि त्यासोबत पंढरी ज्वारी आहेच, सोबत साबुदाणा खिचडी, बटाटा वेफर, शेंगदाणा, आमटी असा भरगच्च मेनू सुखदाने बनवलेला आहे.
2: तुला सगळं बरोबर आठवतात रे खायच्या गोष्टी. हा चल, मी करते सगळं काही.
0: चल मीही मदत करते तुला.
1: चला चला चला, कानडा राजा.

0: मैत्रिणींनो, आत्ताच आपण ऐकली आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका, जिच्या लेखिका होत्या कोमल कुंभार आणि सादर केलं होतं दिनेश अडावतकर, नेहा खरे आणि चेतना झांझे यांनी.
1: तर म्हणजे आजच्या कार्यक्रमात मी म्हटलं तसं सुरुवातीला तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकणार आहात आणि आकाशवाणीचं प्रसारण हे एक माध्यम आहे खूप मोठं आणि वनिता मंडळाचा कार्यक्रम तुमच्या आमच्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा हा कार्यक्रम आहे.

0: त्याच्यामध्ये फक्त महिला नाही तर पूर्ण कुटुंबाचा समावेश त्याच्यामध्ये होतो. रूपक आपण ऐकतो, विविध विषयांवरच्या मुलाखती आपण ऐकतो, तसंच चालू घडामोडींवर सुद्धा आपण चर्चा नेहमीच या कार्यक्रमामध्ये त्याचा समावेश करून घेत असतो.
1: यंदा भारतीय राज्य प्रसारण मंडळ म्हणजे ऑल इंडिया रेडिओ यंदा शताब्दी वर्षात पदार्पण करते आणि याच निमित्ताने आकाशवाणीच्या गोड आठवणी आपण आजच्या कार्यक्रमात जागवणार आहोत. मग अशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सांगितलेल्या नंबर्सवर कॉल करू शकता 4 45 15 41 29 आणि 45 15 41 30 या क्रमांकांवर नक्की फोन करा.

0: तर आजच्या कार्यक्रमामध्ये अनेक श्रोते सुद्धा सहभागी होणार आहेत. बघूया आपले श्रोते काय म्हणत आहेत ते. नमस्कार. हा बोला बोला.
1: नमस्कार ताई, मी आकाशवाणीच्या श्रोता गंगाधर घुगे बोलतो, रामरावाडी तालुका मालेगाव जिल्हा वाशिम इथून.
0: हा बोला.
1: आजच्या कार्यक्रमात मी जो संवाद झाला तो खूप आवडला.
0: अरे वा.
1: आणि याही अगोदर जवळपास मी आकाशवाणी मुंबई केंद्र 40 वर्षापासून ऐकत आहे आणि मी जुना श्रोता म्हणून मला आठवणी खूप आहेत आणि ते आठवणी विसरलो एवढे दिवस आकाशवाणी सोबत राहून राहून राहून कार्यक्रम मला खूप आवडते.
0: अरे वा, धन्यवाद.
1: कितीतरी अनुभव, कितीतरी कार्यक्रम, कितीतरी अनुभव, कितीतरी उद्घोष, कितीतरी निवेदक निवेदिका यांचे आवाज स्मरणात आहेत. पूर्वीपासून रेडिओ सोबत आहे, रेडिओची साथ आहे आणि आकाशवाणीवर माझा 100% विश्वास आहे आणि आपण जे कार्यक्रम सादर करता याला कुठंच तोड नाही. मुंबई आकाशवाणी केंद्र म्हणजे खरोखर आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेला आहे.
2: तुम्हाला आवडलेला आकाशवाणीचा कोणता कार्यक्रम सांगू शकाल?
1: ताई, जुना पहिल्या वेळेस पासून आजपर्यंत ज्या कारकिर्दीतला कि चालू घडामोडीतला कि कोणता कार्यक्रम कोणत्या बद्दलचा
2: आकाशवाणीवर सादर होणारे माहितीपर?
1: आकाशवाणी सादर होणारे कार्यक्रम जे काही आपण सादर करतात त्यातील
2: ते सगळेच तुम्हाला आवडतात कारण ते दर्जेदार असतात. बरोबर. धन्यवाद धन्यवाद.
0: नमस्कार.
3: हॅलो.
0: हा बोला, आपलं नाव सांगा.
3: मॅडम, मी रुपेश गुजराती बोलतो.
0: हा बोला.
3: लाल चौक नाशिक वेद सिन्नर जिल्हा नाशिक वरून
0: बोला.
3: माझा असं एक आता आपल्याबद्दल काय सांगणार, आपले सर्व कार्यक्रम म्हणजे अट्रॅक्टिव्ह. दिवस विचारून तो आमचा फक्त रेडिओ पासून आणि दिवसाची सुरुवात आणि शेवट सुद्धा होतो रेडिओ पासूनच. त्यात आता आता अगोदर याच्या अगोदर बघितलेली आपुलकी घरात दर मंगळवारी असते
2: सुंदर
3: मधली मधुरिका मॅडम पण त्यात पार्टिसिपेट करतात.
2: बरोबर.
3: मला धांगे मॅडम, दिनेश आरावतकर, नेहा खरे मॅडम, त्यानंतर वेगळे जर म्हटले तर मग आणखीन आमचे जिल्ह्यावारी जिल्हा कुठलाही असो आकाशवाणी.

0: म्हणजे वेगवेगळे केंद्र जरी असले तर आम्ही बघणारे श्रोते एकच आहोत, त्यामुळे तिथल्या केंद्रावरून जो कार्यक्रम प्रस्थापित होतो प्रक्षेपित होतो तो आम्ही बघतोच. त्यानंतर मला जास्त आवडतो ते आमच्या ग्रामीण भागाच्या ह्याच्यानुसार शेतकऱ्यांचं, म्हणजे शेतकरी शेतीविषयक. त्यानंतर आता आपलं जे होत ते आरोग्य दर्पण,
1: बरोबर,
0: ते सुद्धा आजकाल काळाची गरज आहे. कारण असं सगळ्यांना सगळ्या ठिकाणी वाचन होत नाही, माझं कानावर पडलं तर वृद्ध व्यक्तींना या त्याचा आधार होतो. आजकाल खूप आजार फोफावतो. आरोग्य दर्शन मध्ये योग्य मार्गदर्शन मिळतं हा म्हणजे कुठेतरी चांगलं मिळतं ते एक. त्यानंतर थोडस मनोरंजनात्मक म्हटलं तर मग अधून मधून जी गाणी वगैरे चालू असतात, भजन भक्तिगीत भावगीत, ती सुद्धा छान आहे. त्यानंतर आता जगात काय चाललं, देशात काय चाललं हे सांगणारे वेगवेगळे न्यूज असतात मराठी मधून, हिंदी मधून, विविध भारती म्हणा किंवा आपलं लोकल केंद्र जे असेल, जसं जिल्हा असेल त्याप्रमाणे नाशिक, मुंबई, पुणे, असं सगळ्या दृष्टिकोनातून म्हणजे एकदम उत्कृष्ट मार्गदर्शन मिळतं, यात काही शंकाच नाही.
2: हो, अगदी खरं.
1: किती छान गोष्ट आहे, कारण आकाशवाणीवरचे सगळे कलाकार तुम्हाला नावानिशी लक्षात आहे. जसं तुम्ही म्हणालात मधुलिका किंवा दिनेश सर किंवा नेहा मॅडम, या सगळ्यांनी खूप छान छान कार्यक्रम दिले आहेत.
0: आणि म्हणजे त्यावेळेस कदाचित इलेक्ट्रिसिटी जर गेली त्यावेळेस तर मग संताप होतो.
1: आणि जसं सर मगाशी म्हणाले मधुलिका की रोगांवर आपण कार्यक्रम देत असतो, आजारांवर देत असतो, तर आपल्याकडे अंधत्व निवारण सप्ताहानिमित्त डॉक्टर नेहा देशपांडे पण आल्या होत्या. त्यांनी पण चांगलं आपल्याला
2: मार्गदर्शन केलं होतं. खूप खूप धन्यवाद आजच्या कार्यक्रमात.
0: तरुणपणापासून तर ज्येष्ठांपर्यंत सर्वांना आजार एकदम गिफ्ट मिळतात.
1: ऋतुबदल आणि ज्येष्ठांचे आरोग्य असा पण आपण कार्यक्रम मधुलिका दिला होता. डॉक्टर महेश अभ्यंकर आले होते. धन्यवाद, धन्यवाद सर, तुम्हाला इतके सगळे छान छान कार्यक्रम लक्षात आहेत. धन्यवाद. नमस्कार.
3: नमस्कार, मी बोरुलीहून प्रतिभा म्हात्रे बोलते.
1: हा बोला.
3: आकाशवाणीचे कार्यक्रमाबद्दल काय म्हणजे बोलायला हेच नाहीये, शब्दच नाही, इतके सुंदर कार्यक्रम असतात. आता आता सहज संवाद पण तुम्ही तो कार्यक्रम ठेवला त्याच्यामध्ये विनायक कुलकर्णी मला वाटते त्या बजेट वरती होते बजेट.
2: हो, हो.
3: आणि ते हे पण आपले दिनेश अडवाडकर हे घेत होते करत होते तो कार्यक्रम ना, म्हणजे मला इतका भावला की माझा स्वभाव कसा आहे की आपल्याकडून उत्पन्न कसं होईल ह्याकडे मी जास्त लक्ष देते, खर्च होण्यापेक्षा एखाद्या गोष्टीतून. तो मला त्यांच्याकडून मिळाला, विनायक मला वाटते कुलकर्णी होते ते. छान दादा, तो कार्यक्रम खूप आवडला. आणि एरवी तुमचं हे आपुलकी या घरात तुम्ही चौघे जण मला असं वाटते एकाच घरात राहत असाल असं वाटायला लागलं. एकमेकांचे एकमेकांचं आणि असं असावं आणि असं ह्याचं हे दुसऱ्यांनी घ्यावं की कसं घर असलं पाहिजे ना, हे खूपच सुंदर, खूपच. त्यामुळे तेही मला मालिका खूप आवडते. तुम्ही दिनेश अडवाडकर साहेब सगळे म्हणजे तुमच्या नेहा खेरा नेहा खरे मधुलिका कोसे छान छान सेवा पण खूप छान छान काम तुझं. तुम्ही आता एखादं हे खूप मोठी जरी एकत्र करून नाट्य हे केलं ना नाटक तरी पण होऊन जाईल
1: खरं. तुम्ही म्हणाल्याप्रमाणे एक घर असं वाटतं आणि त्या घरात शिस्त असते, तर शिस्तीचं महत्व असं पण आपण एक कार्यक्रम केला होता सुचित्रा साठेंनं बोलवलं होतं, बरोबर ना?
2: बरोबर.
1: धन्यवाद, धन्यवाद मॅडम, धन्यवाद.
2: तर असे आपण विविध विषयांवरचे कार्यक्रम करत असतो. जानेवारी महिन्यापासूनचा आपण जर छोटासा आढावा घ्यायचा म्हटला तर 26 जानेवारी रोजी आपण देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम केला होता. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये सांगायचं झालं तर पोषक आहाराविषयी निगडीत आपण कार्यक्रम केला होता. आणि आत्ता अलीकडेच मंगला खाडीलकर यांची नेहा खरे मॅडमनी मुलाखत घेतली होती. सुमन कल्याणपूर यांच्या विविध आठवणींना त्यांनी उजाळा दिला होता. अंतक्षरांचा दरवळ या आपल्या कार्यक्रमामध्ये. तसंच डॉक्टर नीता काटके यांचा खडतर पण आशादायी प्रवास हे विशेष रूपक आपण ऐकलं होतं महिला सप्ताहाच्या निमित्तानं. तर श्रोते हो, असे अनेक कार्यक्रम,
1: अनेक कार्यक्रम म्हणजे तरुणाई आणि पर्यावरण संवर्धन म्हणा किंवा जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने आपण ऋतुबदल आणि ज्येष्ठांचं आरोग्य असा कार्यक्रम होता. त्यानंतर काळानुसार शिक्षकांची बदलती भूमिका असाही कार्यक्रम होता. अनेक अनेक दर्जेदार. त्यानंतर डॉक्टर शैलेश उमाटे यांची नेहा खरेंनी मुलाखत घेतली होती. नैराश्य विकार या विषयावर मुलाखत घेतली होती.

0: तर म्हणजे अशा असे अनेक विषय आहेत आणि ह्या सगळ्या मुलाखती तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील, किंवा हे संवाद आहेत किंवा विविध चर्चा आहेत हे सगळेच तुम्हाला नक्कीच आवडले असतील. तर लवकरात लवकर फोन करा आणि एक छानसं गाणं आता आपण ऐकूया.
1: नक्की.

0: हेलो। हाँ नमस्कार, बोला। हाँ
1: मी आकाशवाणी होते एका वाक्यात सांगायचं झालं तर निश्चित असं म्हणेन की झाले भाऊ होतील भाऊ आहे काही भाऊ परंतु आकाशवाणी समजा आकाशवाणी
0: आय ग किती छान
1: म्हणजे तर काही वावगंच येणार नाही असं निश्चितपणे म्हणे आणि आकाशवाणीचे सगळेच कार्यक्रम उत्कृष्ट आहेत आणि आता या आता 23 तारखेला या गुरुवारी आकाशवाणीचा वाढदिवस आहे शताब्दी आहे नुसता वाढदिवस शताब्दी आहे तर त्याबद्दल आकाशवाणीचं खूप खूप अभिनंदन आणि खूप शुभेच्छा आणि मी फक्त 2 मिनिटात आकाशवाणीच्या शताब्दी बद्दल एक कविता केल्याची वाचून दाखवू
0: हो हो अगदी अगदी
1: आज आहे आकाशवाणीचा शताब्दी सोहळा आज आहे आकाशवाणीचा शताब्दी सोहळा सोहळ्याला आनंद आले पाणी आले सर्वांच्या डोळा सोहळ्याला आनंदाने पाणी आले सर्वांच्या डोळा आकाशवाणी आकाशवाणीवरून ऐकवले जातात विविध प्रकारचे कार्यक्रम आकाशवाणीवर ऐकवले जातात विविध प्रकारचे कार्यक्रम ऐकताना श्रोत्यांचे दूर होतात.

0: क्षण कार्यक्रम ऐकताना श्रोत्यांचे दूर होतात क्षण. आकाशवाणीच्या जन्माची आहे फार मोठी कहाणी. आकाशवाणीच्या जन्माची आहे फार मोठी कहाणी. आकाशवाणीमुळे ऐकवली जातात सर्व प्रकारची गाणी. आकाशवाणी जुळून आल्या उत्तम कर्मचारी उत्तम सादर करते आणि उत्तम निर्माता यांचे आकाशवाणीवर जुळून आला आहे मेळ. म्हणून आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकण्यासाठी श्रोते करतात उभे. श्रोत्यांकडे आकाशवाणीचे कार्यक्रम श्रोते करतात उभे. आकाशवाणीच्या शताब्दीला सर्व श्रोत्यांच्या आहेत शुभेच्छा. उत्तमोत्तम कार्यक्रम ऐकायला मिळावे हीच आहे सदिच्छा.
1: अरे वा, खूप खूप धन्यवाद आजच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल.
2: धन्यवाद.
1: नमस्कार.
3: हॅलो.
1: हा बोला.
3: हॅलो ताई नमस्कार.
1: हा आपलं नाव सांगा.
3: मी विजय कुमार महालिंगा स्वामी मुक्काम पोस्ट बस्तवा तालुका जिल्हा कोल्हापूर इथून बोलतो ताई.
1: हा बोला बोला.
3: लई भारी लई भारी मन की बात ते केळकर सर बघा श्रीराम केळकर फार वर्षापासून त्यांचा आवाज ऐकतो मी. फार वर्षापासून त्यांचा आवाज ऐकतो. मन की बात एवढं छान आणि ते दिनेश आडवडकर सर त्यांचं जे ऐकतो मी आणि तुमचं कौटुंबिक मालिका हे लई भारी आहे.
2: किती किती भारी वाटलं आम्हाला कोल्हापूरचा तुमचा रांगडा आवाज ऐकून. खरोखर खूपच छान.
3: लई भारी
2: खरोखर आपली कोल्हापुरी बोली.
3: आकाशवाणी बातम्यावर माझा खूप विश्वास आहे ताई.
1: हो हो धन्यवाद.
2: धन्यवाद.
1: नमस्कार. तर श्रोतेहो खरं तर आपलं ब्रीदवाक्यच ते आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय. निव्वळ मनोरंजन नाही तर माहिती आणि उद्बोधनपर कार्यक्रम करणं आणि त्यातून श्रोत्यांचं मनोरंजन करणं हे खरं तर आकाशवाणीचं मुख्य उद्दिष्ट आहे. आणि हे सगळं करत असताना नवीन चालू घडामोडींचा देखील आपण कार्यक्रमांमध्ये नेहमी समावेश करून घेत असतो. आत्ता सध्याच्या घडीला कुठल्या विषयांवरती चर्चा केली जाणं गरजेचं आहे यावर सुद्धा बोललं जातं. जसं की अगदी सायबर गुन्ह्यांचं सध्या वाढतं प्रमाण आपल्याला पाहायला मिळतंय. वर्तमानपत्राचं पान उघडलं किंवा अगदी टीव्हीवरच्या बातम्या लावल्या तरी सुद्धा आपल्याला हे जाणवतं. पण मग ह्याच्यावरची सखोल चर्चा होणं देखील तितकंच गरजेचं आहे. या अनुषंगानं देखील आपण आकाशवाणीवरती काही मुलाखतींचं आयोजन केलेलं होतं.
2: मला वाटतं महिला सप्ताह होता मार्च मध्ये तेव्हा आपण डॉक्टर नीता ताटके लिखित खडतर पण आशादायी प्रवास असा आपण एक कार्यक्रम केला होता. आणि म्हणजे अख्खा कुटुंब आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकत असतं केवळ महिलाच नाहीत. आणि आपण काही तरुण मंडळींनाही आकाशवाणीवर बोलवलं होतं जसं की नामवंत गायक मयूर सुकाळे म्हणा किंवा आंतरराष्ट्रीय ख्यातीची आरोही थत्ते म्हणा जी कम्पेरिंग करते.
1: अगदी खरं आहे. आणि मुंबई ग्राहक पंचायतीच्या शुभदा चौकर आल्या होत्या. तसंच आपण छाया वारंगी यांची सुद्धा मुलाखत आपण आकाशवाणीवरून प्रसारित केली होती. बघूया आपले पुढचे श्रोते काय म्हणतायत ते.
2: नमस्कार. नमस्कार.
4: हॅलो.
1: हा बोला.
4: नमस्कार. हा मी डोंगरे बोलते मोहना डोंगरे बोरिवलीहून. तुमचा सुंदर कार्यक्रम म्हणजे मला तर बाळपूर तडकर निलम प्रभू तेच सगळे बोलतात असंच वाटतं. काही कार्यक्रमात चेंज आहेत वर्षानुवर्ष जे कार्यक्रम चालू आहेत तोच आवाज म्हणजे इतका ऍडव्हान्स झालेला आहे तुमचा. सगळे निवेदक सगळे आपलेच आहेत. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे कार्यक्रम तर सुंदर सुंदर होतात आणि आताच्या टेक्नॉलॉजी प्रमाणे नवीन नवीन कार्यक्रम तुम्ही देताय त्यामुळे अगदी म्हणजे हॅट्स ऑफ. आमचा पूर्ण वेळ सगळे सीझन चांगले जातात कुठलाही सीझन असो त्याप्रमाणे तुमचे
2: कार्यक्रम. धन्यवाद. धन्यवाद.
1: खरं तर हीच महत्वाची गोष्ट आहे की आपण त्याप्रमाणेच कार्यक्रम करत असतो. ऋतू बदलानुसार आपण आहारात बदल करतो विहार आपला बदलतो तसंच आपल्या रोजच्या जीवन मध्येही आपण काही बदल करत असतो. तर हे बदल आणि ते कसे अपेक्षित आहे करणं किंवा ते कोणते केले जाणं काळानुरूप गरजेचे आहे हे ह्याच्यातून आपल्याला जाणवतं.
2: बरोबर. आणि मध्यंतरी आपण चला श्रीमंत बनूया आर्थिक सल्लागार आणि लेखक विनायक कुलकर्णी जसा त्यांनी मध्ये उल्लेख केला तसा आपण छान कार्यक्रम घेतला होता.
1: तसंच आपण रंगभूमीवरती अनेक प्रयत्नशील कलाकार असतात आणि मग त्यांचे एक वेगळी आपल्याला कहाणी ऐकायला मिळते. आणि हे सगळं गायत्री देवस्थळी रंगभूमी .com माध्यमातून आपल्याला करताना पाहायला मिळतंय की ते कशा प्रकारे जाऊन विविध ठिकाणी ते नाटकांविषयी त्या बोलतात आणि मग त्यांचं नेमकं हे सगळं एक काम करण्याची पद्धत कशी आहे हे आपण जाणून घेतलं. तसंच आपण निसर्ग आणि पक्षी यांच्या फोटोग्राफर ज्या आहेत ऋता कळमणकर यांची सुद्धा आपण

0: मुलाखत घेतली होती आणि ह्या करण्यामागचं उद्दिष्ट की तरुण मंडळींना सुद्धा आपण आपल्या कार्यक्रमामध्ये समाविष्ट करून घेत असतो.
1: मला असं वाटतं मधुलिका तूच एक मुलाखत घेतली होती की मनासाठी मनापासून योग साधना, म्हणजे श्रीकृष्ण म्हस्कर यांनी खूपच छान आपल्याला मार्गदर्शन केलं होतं.
0: तसंच वर्षा दीक्षित यांची नेहा खरे यांनी मुलाखत घेतली होती, ती सुद्धा योग साधनेविषयी त्याचं महत्व जे आहे ते अधोरेखित करणारी होती. नमस्कार. हॅलो, नमस्कार, बोला, आपलं नाव सांगा.
2: हा, रोहित कुंभार बोलतोय, सातारा.
0: हा बोला.
2: हा, सर्व कार्यक्रम आवडतात, गाण्याची कार्यक्रम वगैरे सर्व कार्यक्रम छान असतात तुमचे.
0: ओके.
2: स्वतंत्रता वगैरे आवडतात, सर्व कार्यक्रम छान आहेत.
0: बर, धन्यवाद, धन्यवाद. नमस्कार.
3: हॅलो.
0: हा बोला.
3: हा, मी प्रतिभा म्हात्रे बोलू. आता ना एक विनंती आहे मला माझी, की नितीन साळुंखे लिखित जी का तुम्ही हे ठेवली आहे ते मला खूप आवडते. ती आहे ना आपला ह्याच्यावरती गोदी गोदी ह्याच्यावरती अज्ञात मुंबई. हा, ती मालिका. पण त्याचा जो टाइम आहे ना तो काय होतो, 9 वाजता आहे, 9 ते 9:20 आहे. त्या कार्यक्रम मी ऐकते ना, असं नाही ऐकत, पण त्या वेळेला ते करत असल्यामुळे ना. तर माझी एक विनंती काय आहे की चर्चगेटला लायब्ररी जंक्शन हे पुस्तकालय लायब्ररी ओपन झाली आहे, तर त्या पुस्तकाची आम्ही दृष्टीहीन आहे, मी स्वतः, त्यामुळे ती पुस्तक जर समजा, विनंती करते मी, ती पुस्तक समजा एखादी भावधारा ह्याच्यावरती म्हणजे 11 नंतरच्या ह्याच्यात कुठेतरी कोपऱ्यात एक मालिका ठेवली तर फार बरं होईल. ते मला ते पुस्तक अशी आम्ही वाचू शकत नाही, तर ती तशी नितीन साळुंखे लिखित कशी ऐकतोय, पण ती मला त्या टायमात कधी कधी ऐकायला मिळत नाही, त्यामुळे टाइम मी सांगते हा की हे 11 नंतर ठेवलीत ना तर फार फार बरं होईल, आम्हाला पुस्तक वाचल्या तर आनंद होईल.
0: धन्यवाद. खर तर अशा अनेक श्रोत्यांच्या विनंती किंवा प्रतिक्रिया त्यांच्या असतात, आपण सगळ्यालाच मान देतो आणि आपण आपल्या परीनं जेवढं होईल तेवढं शक्य असेल तेवढा नक्कीच आपण प्रयत्न करत असतो.

0: म्हणजे अजूनही कार्यक्रमातली 15 मिनिटं शिल्लक आहे, तेव्हा लवकरात लवकर फोन करा आणि तुमच्या प्रतिक्रिया, तुमचे अभिप्राय, आणि इतकी वर्ष तुम्ही आकाशवाणीवरनं अनेक कार्यक्रम ऐकत आहात, तर तुम्हाला ते कसे वाटतात, तुम्हाला ते कसे भावतात, तुमच्या काही आठवणी असतील, काही किस्से असतील, ते आम्हाला ऐकायला नक्की आवडतील. लवकरात लवकर फोन करा. दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41 30. एसटीडी कोड आहे 022. नमस्कार.
1: नमस्कार.
0: नमस्कार. आपलं नाव सांगा.
1: मी अनिल नाईक बोलतोय, मुंबई बोलतोय.
0: हा बोला.
1: मी आकाशवाणीचा छोटा कलाकार आहे. शास्त्रीय संगीताचा मान्यता प्राप्त गायक कलाकार आहे. 1988 पासून मी आकाशवाणीवर गातोय. मला बीआय ग्रेड आहे. पण आकाशवाणीच्या वर्धापन दिनानिमित्त पहिल्यांदा आकाशवाणीला मी शुभेच्छा देऊ इच्छितो. आकाशवाणीने मला बोलता केलेलं आहे. आकाशवाणीच्या मी अत्यंत ऋणी आहे. आकाशवाणीचे जुने निवेदक यशवंत वैद्या, प्रभू दीक्षित, मुक्ता भिडे, कमलिनी विजयकर, मीना सरैया, सुनंदा जोग, नीलम प्रभू, पा कुलकर्णी, माधव कुलकर्णी,
2: अरे वा,
1: असे सगळ्या निवेदक मला निवेदकांची नाव मला लक्षात आहेत. आणि आकाशवाणीचे पूर्वीचे जे कार्यक्रम होते, गुंजारो, रसधारा, रसरंजन, भाव तुषार, सप्तरंग, गीत सुगंध, हे ध्वनिमुद्रिकांचे कार्यक्रम होते. आणि याच्या ह्या कार्यक्रमाचं स्वरूप असं की समजा एखादा कार्यक्रम अर्धा तास लागला तर चार भावतीच्या आणि चार काठ्याची तयारी करली जात असेल. ते स्वरूप त्या कार्यक्रमाचं आठवण जागे झालं की मनाला वेगळा आनंद होत. आणि आकाशवाणीची मी कधीच विसरू शकत नाही. आकाशवाणीला माझ्या शुभेच्छा आहेत. पण आकाशवाणीची पण माझ्याकडे माझ्या आकाशवाणीकडून अपेक्षा आहेत की आठवड्यातून एकदा तरी अभिप्रायांवर कार्यक्रम असावा. जसा पूर्वी कुलकर्णी नमस्कार होता पत्राद्वारे, आता पत्रे आहेत नाही पण फोनवरून अभिप्राय कार्यक्रम म्हणजे प्रत्येक कार्यक्रम आम्हाला प्रत्येक कार्यक्रमाचा आम्हाला
0: अभिप्राय कळवता येईल. बर.
1: तर खूप खूप आकाशवाणीला मी शुभेच्छा देतो.
2: खूप खूप धन्यवाद.
1: नमस्कार.
0: धन्यवाद. तर म्हणजे असे अनेक कार्यक्रम आहेत आणि त्याच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करत असतो. आपण मगापासून चर्चांविषयी जाणून घेतलं किंवा कुठल्या कुठल्या कार्यक्रमांमधनं आपण श्रोत्यांना आनंद देत असतो त्याच्याविषयी आपण जाणून घेतलं. उद्योजकांचा सुद्धा आपण सहभाग याच्यामध्ये करतो. अनेक महिला उद्योजिका आहेत ज्या अगदी छोट्याशा घरगुती आपण अशा पद्धतीने म्हणूया तो उद्योग सुरू करतात आणि त्याचं एक मोठं रूप आपल्याला पाहायला मिळतं आणि मग त्यांची ती एक यशोगाथा जेव्हा आपण त्यांच्याकडनं ऐकून घेतो, त्या प्रवासाबद्दल त्यांच्याकडनं जाणून घेतो, तेव्हा आपल्याला जाणवतं की ठरवलं तर नक्कीच कुठलीच गोष्ट कठीण नाही, सहज सोप्या पद्धतीनं ते कसं साध्य त्यांनी केलेलं आहे हे आपल्याला त्याच्यातून जाणवतं.
2: सध्या पावसाळा चालू आहे आणि पावसाळी सहलीला जाताना असा एक विषय मध्यंतरी दिनेश अडावत सरांनी अविनाश परब यांची मुलाखत घेतली होती की पावसाळ्यात सहलीला जाताना कशी कशी खबरदारी घेतली पाहिजे, कशी कशी काळजी घेतली पाहिजे. तर हे सगळे कार्यक्रम आपले अगदी त्या त्या विषयाला आणि त्या त्या त्या त्या दिनविशेषाप्रमाणे आपण सादर करत असतो जेणेकरून लोकांनाही कळावं की आज काय कुठला दिवस आहे, आज कुठला दिनविशेष आहे, आज कुठला वेगळं घटना आज असणार आहे, घडणार आहे. तर असे निरनिराळे कार्यक्रम आपल्याकडे आपण घेऊन येत असतो. लहान मुलं विशेषतः लहान मुलांसाठी पण आपण विशेष कार्यक्रम घेऊन येत असतो. लहान मुलांची गाणी किंवा लहान मुलांना बोलतं करतो आपण इथे येऊन.
0: नक्कीच.

0: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।
2: नमस्कार।
3: हॅलो।
2: हा बोला। हा बोला, आपलं नाव सांगा।
3: अनिल नाईक पुण्याचा बोलतोय।
2: हा बोला।
3: मला मंगला गादिरकर यांनी घेतलेली संबंधांची मुलाखत खूप आवडली आणि सुभाषा जाधवकर यांनी माणिक वर्मांची माणिक वर्मांचा बोलल्या तेही मला खूप आवडलं।
4: हो हो, धन्यवाद
2: धन्यवाद
3: धन्यवाद। नमस्कार।
4: मध्यंतरी पंडित निळकंठ भाऊ अभ्यंकर यांच्याविषयी, म्हणजे गुरु वर्षा भावे या पंडित निळकंठ भाऊ अभ्यंकर हे त्यांचे गुरु, त्यांच्याविषयी मुलाखत झाली होती, ती अतिशय सुरेल झाली होती।
2: आणि आता आपण आकाशवाणीवर अनेक विविध केंद्रांचे कार्यक्रम ऐकतो आणि आपल्या श्रोत्यांनी सुद्धा सांगितलं की वार कुठलाही असला वेगवेगळ्या जिल्ह्यांमधले कार्यक्रम ऐकायला मिळतात आणि त्यावेळेला लाईट जर गेले तर त्यांना अजिबात आवडत नाहीत, कारण का मग ते अगदी चुकल्या चुकल्यासारखं होतं। कार्यक्रमांच्या वेळा सुद्धा आपल्या तशात ठरलेल्या आहेत की कधी कुठल्या वेळेला ही मंडळी घरी असतात किंवा मग त्या त्या वेळेला त्यांना कसा कार्यक्रमाचा आनंद घेतो।
4: मला असं वाटतं लाईट जर गेले तर आपण मोबाईलवर आपलं ऍप आहे नाही का मधुलिका,
2: त्याच्यामध्ये आपण ऐकू शकतो। आणि आता तर आपण थोडं एक पाऊल अजूनही पुढे गेलेलो आहोत, आपण युट्यूब वरती सुद्धा आपले कार्यक्रम अनेक श्रोते नक्कीच
4: ऐकू शकतात, फक्त आपण त्याच वेळी ते कार्यक्रम नाही ऐकू शकत, त्यानंतर काही दिवसांनी युट्यूब वर ते कार्यक्रम उपलब्ध होतात। आणि ऍप पण ऑल इंडिया रेडिओ नावाचं ऍप आहे, ते तुम्ही डाऊनलोड केलं आणि तिथे वनिता मंडळ नावाची एक वाहिनी दिसते, ती तुम्ही कायमची सेट करून ठेवा आणि मोबाईल मध्ये तुमच्या तो वनिता मंडळ चॅनल सेट करून ठेवा, तिकडे अलार्मही लावता येतो की तुम्हाला 12 वाजता तुम्हाला त्या क्षणी मोबाईल आपोआप चालू होतो आणि वनिता मंडळ सुरू होतं।
2: नक्कीच, त्याच्यामुळे होतं कसं की न्यूज ऑन AIR हे जे मोबाईल ऍप आहे किंवा वेब्स OTT सारखा प्लॅटफॉर्म आहे, हल्ली आपण बघतो की सगळ्यांच्या हातात मोबाईल असतो, जगाच्या पाठीवर आपण कुठेही असतो तरी आपण आपल्या आकाशवाणीच्या कार्यक्रमांचा आनंद हा नेहमीच घेऊ शकतो, कारण फक्त आपल्याला भारतीय वेळ जी आहे ती पाळायची आहे आणि कार्यक्रमाचा आनंद आपण घर बसल्या प्रवासात, अगदी तू म्हणालीस तसं की जर आपण अलार्म लावला असेल तर आपण त्या कार्यक्रमाचा आनंद नक्कीच।
4: आणि परदेशातून अनेक जण हा कार्यक्रम ऐकत असतात।
2: तर मंडळी चला लवकरात लवकर फोन करा, दूरध्वनी क्रमांक अगदी शेवटच्या क्षण सुद्धा मी पुन्हा एकदा सांगते 45 15 41 29 आणि 45 15 41 30, STD कोड आहे 022। डॉक्टर शैलेश उमाटे यांची संघमित्रा भंडारे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली होती, तसंच आपण वंदे भारतम हा सुद्धा कार्यक्रम ऐकला होता। मंडळी, विविध विषयांवरच्या मुलाखती जेव्हा आपण ऐकतो त्या संदर्भातले अभिप्राय आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचवता तर आम्हाला ते खूप आवडतात आणि तसंच आपण बघतो की विविध मनोगत म्हणा किंवा लेख म्हणा हे सुद्धा आपण विविध कार्यक्रमांमधून ऐकवत असतो आणि इथले जे कलाकार आहेत त्या कलाकारांसाठी एक मोठं व्यासपीठ आहे की मी एखाद्या ठिकाणी फिरून आलेलो आहे, प्रवास वर्णन आहे किंवा मग ललित बंध आहे, हे ह्या सगळ्याचा सुद्धा आपल्या कार्यक्रमामध्ये आपण नेहमीच समावेश करत असतो।

0: श्रोते हो, मनपूर्वक धन्यवाद. आज आपण बऱ्याच ठिकाणांहून आम्हाला कॉल केले, नाशिक, मालेगाव, सिन्नर, कोल्हापूर आणि बोरिवली, आणि तुमच्या प्रतिक्रिया सांगितल्या आणि तुम्हाला हे कार्यक्रम फार फार आवडले आणि तुम्हाला आपले इथले उद्घोषक ते सुद्धा तुम्हाला आवडतात आणि तुम्ही त्यांची वाट पाहत असतात. खूप खूप धन्यवाद. तुम्ही अशाच तुमच्या प्रतिक्रिया कुठल्या ना कुठल्या माध्यमावर नोंदवत राहा, आमच्याशी बोलत राहा आणि तुम्हाला अजून काय ऐकायला आवडेल तेही कळवत राहा.
1: खूप खूप धन्यवाद मंडळी.

0: मैत्रिणी श्रोते हो, या बरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना सुहिता, सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका कोशे नेहरू
1: आणि मी दीप्ती आंबेकर
0: आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेतो. पुन्हा आपली वेळ उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत
1: धन्यवाद.

श्रोते हो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आत्ताच आपण वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकलात मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. दुपारचा 1 वाजतोय. आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई। अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विद्यार्थ्यांच्या आंदोलनासह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब। डेंग्यूवरच्या कुडेंगा या लसीच्या विक्रीला केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेची परवानगी। आयसिस या दहशतवादी संघटनेत भरती केल्याप्रकरणी बंगळुरूत ईडीचे छापे, 5 जणांना अटक। आणि सिक्कीममध्ये बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू, 25 जण अडकल्याची भीती। नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन, या आंदोलकांवर पोलिसांनी केलेली कारवाई या मुद्द्यांसह इतर विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी गदारोळ घातल्यामुळे आज लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज प्रारंभी 12 आणि त्यानंतर दुपारी 2 वाजेपर्यंत संस्थगित करण्यात आलं। यामुळे दोन्ही सभागृहात शून्य प्रहर आणि प्रश्नोत्तराचा तास होऊ शकला नाही। दोन्ही सभागृहांच्या कामकाजाला आज सकाळी 11 वाजता सुरुवात झाल्यानंतर लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात केली। त्यावेळी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राजधानी नवी दिल्लीत सुरू असलेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि त्यांच्यावर पोलिसांनी केलेली कारवाई तसंच इतर विविध मुद्द्यांवरून गदारोळ घालण्यास सुरुवात केली। गोंधळ घालणाऱ्या सदस्यांना सभापतींनी शांतता राखण्याचं आवाहन केलं, तसंच या मुद्द्यांवर नियमानुसार चर्चा केली जाईल असं आश्वासन सभापतींनी दिलं। परंतु त्यानंतरही विरोधी सदस्यांनी गोंधळ सुरूच ठेवल्यानं सभागृहाचं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। 12 नंतर सभागृहाच्या कामकाजाला प्रारंभ झाला, परंतु विरोधकांनी गोंधळ सुरूच ठेवल्यानं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत पुन्हा तहकूब झालं। राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला। त्यावर खरगे यांनी आभार मानत दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन आणि त्यावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली। त्याला सत्ताधारी सदस्यांनी आक्षेप घेतला, त्याला प्रत्युत्तर म्हणून विरोधकांनीही गोंधळ घालायला सुरुवात केल्यानं अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत स्थगित केलं। 12 नंतर पुन्हा सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात झाली, तेव्हा विरोधकांचा गोंधळ कायम राहिल्यानं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं। कर्करोग आणि अन्य संसर्गजन्य रोगांवरच्या उपचारांना चालना देण्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं आज भारतातल्या आघाडीच्या औषध निर्माण आणि लस उत्पादकांना 3 स्वदेशी जैववैद्यकीय तंत्रज्ञानाचे परवाने मिळण्याची प्रक्रिया सुलभ केली। या तंत्रज्ञानामुळे अद्ययावत उपचार पद्धती आणि लसींच्या स्वदेशातल्या विकासाला चालना मिळेल असं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे। हे तंत्रज्ञान हस्तांतरण सार्वजनिक निधीतून होणाऱ्या संशोधनाचं परवडणाऱ्या दरात आरोग्य सेवा मिळण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी आणि भारताची जैववैद्यकीय नवोपक्रम परिसंस्था मजबूत करण्याच्या दिशेनं उचललेलं महत्वाचं पाऊल आहे। केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेनं डासांमुळे उद्भवणाऱ्या डेंग्यू या आजारावरच्या कुडेंगा या लसीच्या विक्रीला परवानगी दिली आहे। डेंग्यू या आजाराच्या प्रतिबंधासाठी देशात मान्यता मिळालेली ही पहिलीच लस असून 4 ते 60 वयोगटातल्या व्यक्तींमध्ये डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधासाठी त्याला मंजुरी देण्यात आली आहे। या लसीला युरोपियन युनियन, युनायटेड किंगडम, स्वित्झर्लंड, इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडसह 42 देशांमध्ये यापूर्वीच नियामक मान्यता मिळाली आहे। डेंग्यू आजाराबाबत देशाच्या सार्वजनिक आरोग्यविषयक प्रतिसादाला हा महत्वाचा टप्पा असून हा निर्णय सध्या सुरू असलेल्या डेंग्यू प्रतिबंध, देखरेख आणि जलद निदान या प्रक्रियेला पूरक ठरेल असं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 देशांच्या दौऱ्यावर असून आज त्यांच्या दौऱ्याचा 2रा दिवस आहे। राष्ट्रपती मुर्मू यांचं आज सकाळी उत्तर मॅसेडोनियामध्ये दाखल झाल्या। भारताच्या राष्ट्रपतींनी उत्तर मॅसेडोनियाला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे। या भेटीत राष्ट्रपती त्यांच्या मॅसेडोनियाच्या राष्ट्रपती गोर्डाना सिलजानो स्कोवा डाउकोनोवा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत। या दौऱ्यात राष्ट्रपती मुर्मू उत्तर मॅसेडोनियाचे प्रधानमंत्री आणि संसदेच्या सभापतींचीही भेट घेणार आहेत। त्यानंतर त्या उत्तर मॅसेडोनियाच्या संसदेला आणि भारत उत्तर मॅसेडोनिया व्यापारी मंचालाही संबोधित करतील। दोन्ही देश कृषी, औषध निर्माण, विज्ञान तसंच तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रांमधील आर्थिक

संबंध वृद्धिंगत करण्यासाठी उत्सुक आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आयसिस या दहशतवादी संघटनेमध्ये युवकांना भरती करायला सहाय्य केल्याप्रकरणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाच्या बंगळूर विभागानं आज 5 जणांना अटक केली. या प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेनं दाखल केलेल्या FIR वरून ईडीनं आज 8 ठिकाणी शोध मोहीम हाती घेतली. बंगळुरू इथल्या इकरा वेलफेअर ट्रस्ट, गायडन्स फॉर मॅनकाइंड या संस्था आणि इतर व्यक्तींचा यात समावेश असल्याची तक्रार ईडीनं नोंदवली होती. त्यानंतर एनआयएनं बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत आरोपपत्र दाखल केलं. आरोपी बंगळुरूमधल्या तरुणांना आयसिसमध्ये सामील करण्यासाठी एका प्रतिबंधित दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचं आरोपपत्रातून उघड झाल्याचं एनआयएनं म्हटलं आहे. या प्रकरणी पुढला तपास सुरू आहे. अरवली पर्वतरांगा आणि त्यासंबंधित विविध मुद्द्यांवर नागरिकांकडून सूचना, हरकती आणि अभिप्राय मागवण्यात आले आहेत. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीनं नागरिकांना आपली मतं नोंदवण्याचं आवाहन केलं आहे. अरवली पर्वतरांगा तसंच त्यासंबंधित अन्य विषयांचा सखोल अभ्यास करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं मे 2026 या उच्चस्तरीय समितीची स्थापना केली होती. ही समिती 31 ऑगस्टपूर्वी अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर करणार आहे. सिक्कीममध्ये नामची जिल्ह्यात आज भूस्खलन झाल्यामुळे सामरडुंग इथल्या 3 टप्पा 6 जलविद्युत प्रकल्पाचा बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर बोगद्यामध्ये 25 जण अडकल्याची शक्यता आहे. या ठिकाणी बचाव कार्य सुरू असल्याची माहिती नामची जिल्हा पोलिसांनी दिली. या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शोक व्यक्त केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांगगोले यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि बचाव कार्याचा आढावा घेतला. त्यांनी प्रधानमंत्री मदत निधीतून मृतांच्या कुटुंबाला 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. नामची जिल्हा प्रशासन, SDRF, NDRF, सिक्कीम पोलीस, अग्निशमन दल आणि इतर संबंधित विभागांच्या समन्वयानं बचाव मोहीम सुरू आहे. आसाममध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये आलेल्या पुराचा 3.5 लाखांपेक्षा जास्त नागरिकांना फटका बसला आहे. लष्करासह विविध यंत्रणा बचाव कार्य राबवत आहेत. अप्पर आसामच्या काही भागात रेल्वे रुळांवर पुराचं पाणी साचल्यामुळे आज सलग दुसऱ्या दिवशी रेल्वे सेवा विस्कळीत राहिली. ईशान्य सीमा रेल्वेनं अनेक गाड्या रद्द केल्या, काही गाड्या मध्येच थांबवल्या तर काही अन्य मार्गांवर वळवल्या आहेत. विविध ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांसाठी विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. राज्यातल्या 11 जिल्ह्यांमध्ये एकूण 101 मदत छावण्या आणि मदत केंद्र उभारण्यात आली असून या ठिकाणी सध्या 9,606 विस्थापित लोक आश्रय घेत असल्याचं राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागानं सांगितलं. ईशान्य भारतात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. नागालँडमध्ये मोन जिल्ह्यात पूर आणि भूस्खलनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 9 वर पोहोचली आहे. पूर परिस्थितीमुळे राज्यातलं जनजीवन विस्कळीत झालं असून 7,000 पेक्षा जास्त नागरिक प्रभावित झाल्याचं राज्य आपत्ती प्रतिसाद विभागानं म्हटलं आहे. भारतीय हवामान विभागानं हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख आणि मुझफ्फराबादमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तसंच दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, पूर्व मध्य प्रदेश, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि ईशान्य भारतातल्या काही भागांना आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. येत्या 3 दिवसात आंध्र प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, तमिळनाडू, पुदुचेरी आणि कराईकल इथं विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. रशियानं MV गोल्डन लियो या व्यापारी जहाजावर केलेल्या हल्ल्यात 4 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याबद्दल भारतानं आज रशियन दूतावासाचे हंगामी अधिकारी व्लादिमीर लाडानोव यांच्याकडे तीव्र चिंता आणि निषेध व्यक्त केला. अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे आंतरराष्ट्रीय सागरी व्यापाराची सुरक्षितता आणि स्थैर्य धोक्यात येत असून व्यापारी जहाजांना लक्ष्य केल्यामुळे निष्पाप नागरिकांचा बळी जाणं स्वीकार्ह नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं यावेळी स्पष्ट केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थ्यांच्या आंदोलनासह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. डेंग्यूवरच्या कुडेंगा लसीच्या विक्रीला केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेची परवानगी. आयसिस या दहशतवादी संघटनेत भरती केल्याप्रकरणी बंगळुरूत ईडीचे छापे, 5 जणांना अटक आणि सिक्कीममध्ये बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू, 25 जण अडकल्याची

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. दुपारचे 3 वाजता आहेत. आता प्रादेशिक मराठी बातम्या आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा काही क्षणांची.

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थ्यांच्या आंदोलनासह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात. राज्यातल्या 177 तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. आणि सिक्कीममध्ये बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 11 जणांचा मृत्यू. नीट पेपरफुटी प्रकरणी नवी दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन. काल या आंदोलकांवर पोलिसांनी केलेली कारवाई या मुद्द्यांसह इतर विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी गदारोळ घातल्यामुळे आज लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. दोन्ही सभागृहांच्या कामकाजाला सकाळी 11 वाजता सुरुवात झाल्यावर लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात केली. त्यावेळी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राजधानी नवी दिल्लीत सुरू असलेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि त्यांच्यावर पोलिसांनी केलेली कारवाई तसंच इतर विविध मुद्द्यांवरून गदारोळ सुरू केला. गोंधळ घालणाऱ्या सदस्यांना सभापतींनी शांतता राखण्याचं आवाहन केलं तसंच या मुद्द्यांवर नियमानुसार चर्चा होईल असं आश्वासन दिलं. मात्र त्यानंतरही विरोधी सदस्यांनी गोंधळ सुरूच ठेवल्यानं सभागृहाचं कामकाज आधी दुपारी 12 वाजेपर्यंत आणि त्यानंतर दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. दुपारी 2 नंतर सभागृहाच्या कामकाजाला प्रारंभ झाला. त्यावेळी विरोधकांनी नीट पेपरफुटी प्रकरणावरून विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून गोंधळ घालायला सुरुवात केल्यामुळे अखेर आज दिवसभरासाठी सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं. राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यावर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. त्याला खरगे यांनी आभार मानत दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन आणि त्यावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. त्याला सत्ताधारी सदस्यांनी आक्षेप घेतला. त्याला प्रत्युत्तर म्हणून विरोधकांनी गोंधळ घालायला सुरुवात केल्यामुळे अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज सुरुवातीला दुपारी 12 आणि त्यानंतर 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. दुपारी 2 नंतर कामकाजाला सुरुवात झाल्यावरही विरोधकांचा गदारोळ कायम राहिला. त्यामुळे अखेर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. विरोधकांना विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर चर्चा हवी आहे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. हा मुद्दा विद्यार्थी आणि देशाच्या युवा वर्गाच्या भविष्याशी संबंधित असल्याचं संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या निर्णयाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय मल्लबागची तसंच न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या खंडपीठासमोर ॲडव्होकेट देवदत्त कामत यांनी ही याचिका सादर केली. उद्या यावर सुनावणी घेण्याची विनंती केली. नवी मुंबई महापालिकेत सध्या सुरू असलेल्या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्याच्या महासभेचा निर्णय राज्य सरकारनं निलंबित केलाय. यामुळे भरती प्रक्रिया सुरू ठेवण्याचा मार्ग मोकळा झालाय. नवीन भरती प्रक्रिया मंजूर होईपर्यंत सध्याच्या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्याचा प्रस्ताव सभागृह नेते सागर नाईक यांनी कालच्या महासभेत मांडला होता. त्याला बहुमतानं मंजुरी मिळाली होती. मात्र आजपासून परीक्षा सुरू होणार असल्यामुळे सुमारे 19,000 उमेदवारांमध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे राज्य सरकारनं हा ठराव निलंबित केल्याचा शासन आदेश आज जारी केला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या 177 तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. गडचिरोली नंदुरबार धाराशिव वाशिम हिंगोली जालना पालघर बीड धुळे आणि परभणी जिल्ह्यातले हे तालुके आहेत. प्रत्येक

तालुक्याला 5 कोटीचा निधी मिळणार असून पुढच्या वर्षी त्याचं आर्थिक मूल्यांकन करून उत्कृष्ट काम करणाऱ्या तालुक्यांना पुरस्कार मिळेल. लोक आयुक्त कार्यालयातल्या 143 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला आज बैठकीत मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र लोक आयुक्त अधिनियम 2023 अंमलबजावणीमुळे लोक आयुक्तांच्या अधिकार क्षेत्रात वाढ होणार आहे. पुण्यात मावळ तालुक्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचा कायमस्वरूपी तळ उभारायलाही आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसंच नागपूर जिल्ह्यात काटोल इथं शासकीय उद्यान विद्या महाविद्यालय उभारायलाही आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली. सिक्कीममध्ये नामची जिल्ह्यात आज भूस्खलन झाल्यामुळे सामडुंग इथल्या 3.6 जलविद्युत प्रकल्पाचा बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला तर बोगद्यामध्ये 25 जण अडकल्याची शक्यता आहे. या ठिकाणी बचाव कार्य सुरू असल्याची माहिती नामची जिल्हा पोलिसांनी दिली. या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शोक व्यक्त केलाय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री मदत निधीतून मृतांच्या कुटुंबाला 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली. आसाममध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये आलेल्या पुराचा 3.5 लाखापेक्षा जास्त नागरिकांना फटका बसलाय. लष्कर आणि विविध यंत्रणा बचाव कार्य राबवत आहेत. अप्पर आसामच्या काही भागात रेल्वे रुळांवर पुराचं पाणी साचल्यामुळे आज सलग दुसऱ्या दिवशी रेल्वे सेवा विस्कळीत राहिली. ईशान्य भारतात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. नागालँडमध्ये मोन जिल्ह्यात पूर आणि भूस्खलनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 9 वर पोहोचली. पूरस्थितीमुळे राज्यातलं जनजीवन विस्कळीत झालं असून 7,000 पेक्षा जास्त नागरिक प्रभावित झाल्याचं राज्य आपत्ती प्रतिसाद विभागानं म्हटलंय. उत्तराखंडमधली चारधाम यात्रा आज पुन्हा सुरू झाली. संततधार पाऊस आणि यात्रेच्या मार्गावर दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून यात्रा काल तात्पुरती थांबवण्यात आली होती. जिल्हा प्रशासन, पोलीस, SDRF आणि इतर संबंधित विभागांच्या समन्वयानं यात्रा मार्गाच्या सुरक्षेवर सतत लक्ष ठेवत आहेत. यात्रेकरूंनी रोज प्रवास सुरू करण्यापूर्वी हवामानाबाबतची अद्ययावत माहिती घ्यावी आणि केवळ अधिकृत माहितीवर अवलंबून राहावं असं आवाहन स्थानिक प्रशासनानं केलंय. चांगझू इथं सुरू असलेल्या चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताच्या HS प्रणॉयचं आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आलं. त्याला मलेशियाच्या लिओ जुन हाऊ कडून 21-10, 21-14 असा पराभव पत्करावा लागला. पुरुष एकेरीत लक्ष्य सेन आणि आयुष शेट्टी यांच्यासह इतर भारतीय खेळाडू सहभागी होत आहेत. महिला एकेरीच्या राऊंड ऑफ 32 सलामीच्या सामन्यात उद्या भारताच्या PV सिंधू आणि उन्नती हुडा यांचा सामना होणार आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेनं डासांमुळे उद्भवणाऱ्या डेंग्यू या आजारावरच्या कुडेंगा या लसीच्या विक्रीला परवानगी दिली. डेंग्यू या आजाराच्या प्रतिबंधासाठी देशात मान्यता मिळालेली ही पहिलीच लस असून 4 ते 60 वयोगटातल्या व्यक्तींमध्ये डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधासाठी त्याला मंजुरी देण्यात आली आहे. अकोला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणाची पाणी पातळी खालावली असून धरणात सध्या केवळ 17.61% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं शहरात तात्काळ पाणी कपातीचा निर्णय घेतलाय. शहरात आता 5 दिवसाआड म्हणजेच दर 6व्या दिवशी पाणी पुरवठा होईल. नागरिकांनी पाण्याच्या बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी आणि पाण्याचा अपव्यय करू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. अमरावती जिल्ह्यातल्या आनंदमठ इथल्या दत्तागिरी जयराम महाराज या भोंदू बाबा विरोधात एका महिलेनं दाखल केलेल्या लैंगिक शोषणाच्या तक्रारीवरून पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केलाय. आपण अल्पवयीन असल्यापासून आरोपीने आपल्यावर वारंवार बलात्कार केला आणि आपलं लैंगिक शोषण केलं असं या महिलेचा आरोप आहे. आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. हवामान विभागानं पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय. या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता आहे. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, सातारा आणि कोल्हापूरचा घाट परिसरात उद्या ऑरेंज अलर्ट जारी केलाय. पुण्याच्या घाट परिसरात रेड अलर्ट देण्यात आलाय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थ्यांच्या आंदोलनासह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात. राज्यातल्या 177 तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका

0: कार्यक्रम राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय आणि सिक्कीम मध्ये बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 11 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
4: PM जय, अब गरीबों की जय बन गई.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सायंकाळचे 5 वाजता आहेत. आता ठळक मराठी बातम्या आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

नमस्कार, मी रश्मी पाटकर। ऐकूयात काही ठळक घडामोडी। नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन, कार या आंदोलकांवर पोलिसांनी केलेली कारवाई यासह इतर विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी गदारोळ केल्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेत विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर चर्चा करावी अशी मागणी केली। लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या निर्णयाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे। सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर ऍडव्होकेट देवदत्त कामत यांनी ही याचिका सादर केली आणि उद्या यावर सुनावणी घेण्याची विनंती केली। राज्यातल्या 177 तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। प्रत्येक तालुक्याला 5 कोटींचा निधी मिळणार असून पुढच्या वर्षी त्याचं आर्थिक मूल्यांकन करून उत्कृष्ट काम करणाऱ्या तालुक्यांना पुरस्कार मिळणार आहेत। नवी मुंबई महापालिकेत सध्या सुरू असलेल्या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्याच्या महासभेचा निर्णय राज्य सरकारनं निलंबित केला आहे।

0: नवीन भरती प्रक्रिया मंजूर होईपर्यंत सध्याच्या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्याचा प्रस्ताव सभागृह नेते सागर नाईक यांनी कालच्या महासभेत मांडला होता. त्याला बहुमतानं मंजुरी मिळाली होती. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 238 अंकांची घसरण झाली आणि तो 77,470 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 51 अंकांची घसरण नोंदवत 24,188 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
4: PM जय अब गरीबों की जय बन गई.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचा अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सायंकाळची 5:04 आणि 12 सेकंद झालेली आहेत. आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राहून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा काही क्षणांची.

0: अखेर आज दिवसभरासाठी सभागृहाचं कामकाज तहकूब करून करण्यात आलं. राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. त्याला खरगे यांनी आभार मानत दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन आणि त्यावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. त्याला सत्ताधारी सदस्यांनी आक्षेप घेतला. त्याला प्रत्युत्तर म्हणून विरोधकांनीही गोंधळ घालायला सुरुवात केल्यानं अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज प्रारंभी दुपारी 12 आणि त्यानंतर 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. दुपारी 2 नंतर कामकाजाला सुरुवात झाल्यावरही विरोधकांचा गदारोळ कायम राहिल्यानं अखेर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांशी संबंधित मुद्द्यावर सभागृहात चर्चा घडवून आणण्याची विरोधकांची मागणी मांडली. हा विषय विद्यार्थ्यांशी तसंच देशाच्या युवा पिढीच्या भवितव्याशी निगडीत असल्यानं यावर चर्चा होणं आवश्यक असल्याचं संसद भवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना गांधी म्हणाले.
1: यूथ के फ्यूचर की है. ये जो युवा हैं, ये एजुकेशन सिस्टम के बारे में, टेस्टिंग सिस्टम के बारे में प्रोटेस्ट कर रहे हैं. दैट इज ऑल दे आर सेइंग, नथिंग रॉन्ग विद इट.
0: दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना लोकशाहीत आंदोलन करताना संविधानानं दिलेले हक्क आणि जबाबदाऱ्यांचंही भान ठेवणं आवश्यक असल्याचं मत मांडलं.
2: लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. केवळ लोकशाहीमध्ये आंदोलन करतानाही संविधानाने दिलेले हक्क आणि त्यासोबत संविधानाने टाकलेली जबाबदारी या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. कोणीही परवानगी घेऊन आंदोलन करत असेल, शांतीपूर्ण आंदोलन करत असेल, तर अशा आंदोलनाला परवानगी पण दिली जाईल आणि अशी आंदोलन करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. जाणीवपूर्वक राजकीय अशांतता तयार करण्याकरता विना परवानगी आंदोलन करणे, हिंसा करणे हे मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये योग्य नाही. त्याच्यावर आवश्यक ती कारवाई केली जाईल.
0: दरम्यान मुंबईतील सीजेपी आंदोलनाप्रकरणी 900 अधिक आंदोलकांवर FIR दाखल करण्यात आला असून शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये 1 गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती हिंदुस्तान समाचार या वृत्तसंस्थेनं दिली आहे. देशभरातील तळागाळातील डिजिटल सर्जकांना प्रोत्साहन देण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आज जेम्स ऑफ इंडिया चॅलेंज या राष्ट्रीय स्पर्धेच्या प्रायोगिक टप्प्याचा प्रारंभ केला. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या संकल्पनेतील माय वेव्ज या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरील सिटीझन क्रिएटर मंचावर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी 1 ते 3 मिनिटांचे व्हिडिओ 1 ते 31 ऑगस्ट या कालावधीत माय वेव्जवर अपलोड करता येणार आहे. भारतातील प्रत्येक जिल्ह्याची संस्कृती, वारसा, पर्यटन, इतिहास आणि वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी डिजिटल कथानकाच्या माध्यमातून सादर करण्यासाठी सर्जकांना प्रोत्साहन देणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेनं डासांमुळे उद्भवणाऱ्या डेंग्यू या आजारावर कुडेंगा या लसीच्या विक्रीला परवानगी दिली आहे. डेंग्यू या आजाराच्या प्रतिबंधासाठी देशात मान्यता मिळालेली ही पहिलीच लस असून 4 ते 60 वर्ष वयोगटातल्या व्यक्तींमध्ये डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधासाठी त्याला मंजुरी देण्यात आली आहे. कर्करोग आणि अन्य संसर्गजन्य रोगांवरच्या उपचारांना चालना देण्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं आज भारतातल्या आघाडीच्या औषध निर्माण आणि लस उत्पादकांना 3 स्वदेशी जैव वैद्यकीय तंत्रज्ञानाचे परवाने मिळण्याची प्रक्रिया सुलभ केली. या तंत्रज्ञानामुळे अद्ययावत उपचार पद्धती आणि लसींच्या स्वदेशातल्या विकासाला चालना मिळेल असं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. ओडिशा इथल्या पुरी इथं भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांची शोभायात्रा काढण्यात येत असते. त्याचप्रमाणे नागपुरात देखील जुनी मंगळवारी इथं प्राचीन मंदिर इथून भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांची रथावरून शोभायात्रा आज काढण्यात आली. आमदार प्रवीण दटके यांच्या हस्ते पूजन करून रथयात्रेला सुरुवात करण्यात आली. टाळ मृदुंगाच्या गजरात भजन करत ही शोभायात्रा काढण्यात आली.
3: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. देशभरातील स्पर्धा आणि प्रवेश परीक्षांमध्ये प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटना रोखण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयानं काम करावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. संसद भवन संकुलात आज झालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत ते बोलत होते. नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याची माहिती मिळताच सरकारनं तातडीनं कारवाई केली असून या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. दोषींना कठोर शिक्षा होईल आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात आल्याचं पंतप्रधानांनी सांगितल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. राज्यातील 177 आकांक्षित तालुक्यांमध्ये वर्ष 2026-27 या वर्षासाठी प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्याला राज्य मंत्रिमंडळानं मान्य

मान्यता दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या कार्यक्रमाअंतर्गत प्रत्येक तालुक्याला 5 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार असून आरोग्य, शिक्षण, कृषी, पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकासाच्या निकषांवर कामगिरीचं मूल्यमापन केलं जाईल. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तालुक्यांना पुढील वर्षी 2 कोटी ते 21 कोटी रुपयांपर्यंतचा प्रोत्साहन निधी पुरस्कार स्वरूपात देण्यात येणार आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल इथं डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्न शासकीय उद्यान विद्या महाविद्यालय स्थापन करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली. या महाविद्यालयात दरवर्षी 120 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असून फळं, भाजीपाला, फुलशेती, प्रक्रिया आणि मूल्यवर्धन विषयांवरील शिक्षण आणि संशोधनाला चालना मिळणार आहे. महाविद्यालयासाठी 51 नियमित पदं मंजूर करण्यात आली असून आवश्यक वेतन आणि इतर खर्चासाठी 122.32 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मोझरी इथं अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या नागपूरमधील सुभाष रोड इथल्या जागेच्या भाडेपट्ट्याच्या नूतनीकरणावरील मुद्रांक शुल्क माफ करण्यासह राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रसार, ग्रामविकास, व्यसनमुक्ती आणि विविध जनकल्याण

साठी 122.32 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मोझरी इथं अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या नागपूर मधील सुभाष रोड इथल्या जागेच्या भाडेपट्ट्याच्या नूतनीकरणावरील मुद्रांक शुल्क माफ करण्यासह राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रसार, ग्रामविकास, व्यसनमुक्ती आणि विविध जनकल्याणकारी उपक्रम राबवणाऱ्या या सार्वजनिक धर्मदाय संस्थेला लोकहिताच्या दृष्टीनं ही सवलत देण्यात आली आहे. याशिवाय लोक आयुक्त कार्यालयातील 143 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला देखील आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. भंडारा जिल्हा रुग्णालय आणि मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमानं 21 ते 30 जुलै या कालावधीत जिल्हाभर मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 1 नागपूर इथं कोट्यवधी रुपयांच्या कथित निविदा गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंग राजे भोसले यांच्याकडे केली आहे. या प्रकरणाची दखल घेत मंत्र्यांनी अतिरिक्त मुख्य सचिवांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले आहे. पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळनं कापूस उद्योगात आणखी एक महत्वाचा टप्पा गाठलाय. दिग्रस इथं रामदास आठवले मागासवर्गीय कापूस उत्पादक सहकारी सूत गिरणीत उत्पादित उच्च प्रतीच्या सूताचा पहिला निर्यात कंटेनर आज समुद्र मार्गे चीनकडे रवाना करण्यात आला. सूतगिरणीचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद मानकर यांच्या हस्ते कंटेनरला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. हवामान. आजपासून 23 जुलै पर्यंत पूर्व विदर्भात अतिमुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा जारी करण्यात आलाय. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात जोरदार पर्जन्यवृष्टीचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. दरम्यान मुसळधार पावसामुळे गडचिरोलीच्या आलापल्ली सिरोंच्या महामार्गावरील रेपनपल्ली गावाजवळ तयार केलेला तात्पुरता वळण रस्ता वाहून गेल्यानं बराच वेळ वाहतूक ठप्प होती. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विद्यार्थ्यांच्या आंदोलनासह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब आणि आजपासून 23 जुलै पर्यंत पूर्व विदर्भात अतिमुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटी आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची सरकारची तयारी. राहुल गांधी यांचं प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन. पेपर फुटीचे प्रकार थांबवण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात. राज्यातल्या 177 तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. आणि डेंग्यूवरच्या क्यूडेंगा या लसीच्या विक्रीला केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेची परवानगी. नीट पेपर फुटी आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची तयारी सरकारनं दाखवली आहे. प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी समाज माध्यमावर ही माहिती दिली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेसचे इतर नेते आणि कार्यकर्त्यांनी या प्रकरणी प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केलं. त्यावेळी सिंग यांनी राहुल गांधी आणि इतर नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर सरकारमधल्या वरिष्ठांशी चर्चा करून हे आश्वासन दिल्याचं जितेंद्र सिंग म्हणाले. दरम्यान या प्रकरणी संसदेत चर्चा करण्यासाठीचा नियमानुसार अर्ज काँग्रेसनं दिलेला नाही असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान आंदोलन स्थळावरून पोलिसांनी राहुल गांधी यांना ताब्यात घेतल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज काँग्रेस जनता पार्टीचे नेते अभिजित दिपके यांची भेट घेतली. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी दिलेली वागणूक लोकशाही मूल्यांना शोभणारी नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. विरोधकांना विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर चर्चा हवी आहे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. हा मुद्दा विद्यार्थी आणि देशाच्या युवा वर्गाच्या भविष्याशी संबंधित असल्याचं संसद परिसरात वार्ताहरांशी बोलताना त्यांनी सांगितलं.
1: इशू स्टूडेंट्स की है, यूथ के फ्यूचर की है. ये जो युवा हैं, ये एजुकेशन सिस्टम के बारे में, टेस्टिंग सिस्टम के बारे में प्रोटेस्ट कर रहे हैं. दैट इज ऑल दे आर सेइंग, नथिंग रॉन्ग विद इट.
0: देशभरातल्या आगामी परीक्षांमध्ये पेपर फुटीच्या घटना रोखण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी समन्वयानं प्रयत्न करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं.

0: आहे. रालोआच्या बैठकीत ते बोलत होते. त्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. नीट पेपर फुटी प्रकरणात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याच्या आणि देशातल्या तरुणांचं हित जपण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा प्रधानमंत्री मोदी यांनी या बैठकीत पुनरुच्चार केल्याचंही रिजिजू यांनी सांगितलं.
1: आगे पेपर लीक नहीं होने के लिए सख्ती से जो कदम उठाया गया है उसके बारे में भी प्रधानमंत्री जी ने जानकारी दिया और प्रधानमंत्री जी ने ये भी कहा कि पेपर लीक सिर्फ एक राज्य का मामला नहीं है, सिर्फ केंद्र सरकार का मामला नहीं, दलगत राजनीति का विषय नहीं है, ये देश का विषय है और युवाओं का भविष्य के साथ कोई खिलवाड़ नहीं होने के लिए और खिलवाड़ नहीं करने देने के लिए सख्ती से कदम भी उठाए, सजा भी दे दोषियों को और फिर फुल प्रूफ सिस्टम काम जो अभी कर रहे हैं उसमें भी सब मिल करके करें.
0: केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी आज नवी दिल्लीतल्या डॉक्टर राम मनोहर लोहिया रुग्णालयाला भेट दिली. नीट पेपर फुटी प्रकरणी काल झालेल्या आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या आंदोलकांच्या प्रकृतीचा त्यांनी आढावा घेतला. तिथल्या डॉक्टरांची चर्चाही केली. लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या जखमी आंदोलकांचीही त्यांनी भेट घेतली. नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन, काल या आंदोलकांवर पोलिसांनी केलेली कारवाई या मुद्द्यांसह इतर मुद्द्यांवरून विरोधकांनी गदारोळ केल्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज आजही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. काँग्रेस जनता पार्टी आंदोलनाप्रकरणी मुंबई पोलिसांनी शहरातल्या विविध पोलीस स्थानकांमध्ये एकंदर 8 गुन्हे दाखल केले आहेत. आंदोलनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग करणं, पोलिसांची परवानगी न घेता आंदोलन करणं असे आरोप पोलिसांनी केले आहेत. या प्रकरणी 900 जास्त आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलंय. आंदोलनादरम्यान घडलेल्या घटनांचा तपास सुरू असून संबंधित ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढची कारवाई केली जाणार आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या निर्णयाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची तसंच न्यायमूर्ती विपुल पंचोली यांच्या खंडपीठासमोर अॅडव्होकेट देवदत्त कामत यांनीही याचिका सादर केली आणि उद्या यावर सुनावणी घेण्याची विनंती केली. एसआयआरच्या कारणामुळे राज्यातल्या उर्वरित 20 जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढच्या वर्षापर्यंत पुढे ढकलता येणार नाहीत असं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं. मतदार यादी पुनरीक्षणाचं काम करत असलेले अधिकारी या निवडणुकांच्या कामासाठी उपलब्ध असतील का हे स्पष्ट करावं अशी सूचना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या पीठानं राज्य निवडणूक आयोगाला केली. या प्रकरणाची पुढची सुनावणी येत्या शुक्रवारी होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या 177 तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. गडचिरोली, नंदुरबार, धाराशिव, वाशिम, हिंगोली, जालना, पालघर, बीड, धुळे आणि परभणी जिल्ह्यातले हे तालुके आहेत. या प्रत्येक तालुक्याला 5 कोटींचा निधी मिळणार असून पुढच्या वर्षी त्याचं आर्थिक मूल्यांकन करून उत्कृष्ट काम करणाऱ्या तालुक्यांना पुरस्कार मिळणार आहेत. लोकायुक्त कार्यालयातल्या 143 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र लोकायुक्त अधिनियम 2023 अंमलबजावणीमुळे लोकायुक्तांच्या अधिकार क्षेत्रात वाढ होणार आहे. पुण्यात मावळ तालुक्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचा कायमस्वरूपी तळ उभारायलाही आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसंच नागपूर जिल्ह्यात कटोल इथं शासकीय उद्यान विद्या महाविद्यालय उभारायलाही आज मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. राज्याच्या महसूल विभागाच्या आस्थापनेचा नवीन आकृतीबंध आणि सेवा प्रवेश नियम लागू करायची अधिसूचना काल जारी झाली. यामुळे 50 वर्षांनंतर या विभागाच्या रचनेत ऐतिहासिक बदल होत आहेत असं प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलताना केलं. या नव्या नियमांमुळे नायब तहसीलदार ते अप्पर जिल्हाधिकारी स्तरावरच्या अधिकाऱ्यांची पदोन्नती आणि भरती प्रक्रियेतले गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न सुटतील अशी माहिती त्यांनी दिली. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेनं डासांमुळे उद्भवणाऱ्या डेंग्यू या आजारावरच्या क्यू डेंगा या लसीच्या विक्रीला परवानगी दिली आहे. डेंग्यू या आजाराच्या प्रतिबंधासाठी देशात मान्यता मिळालेली ही पहिलीच लस असून 4 ते 60 वयोगटातल्या व्यक्तींमध्ये डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधासाठी त्याला मंजुरी देण्यात आली आहे. या लसीला युरोपीय संघ, युनायटेड किंगडम, स्वित्झर्लंड, इंडोनेशिया

रशिया, मलेशिया आणि थायलंडसह 42 देशांमध्ये यापूर्वीच नियामक मान्यता मिळाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या पत्रकारांसाठी पत्र सूचना कार्यालय मुंबई विभागाच्या वतीने आज वार्तालाप या माध्यम क्षेत्राविषयीच्या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रादेशिक ओळखीपासून जागतिक संधीपर्यंत ही या परिषदेची संकल्पना होती. या परिषदेत कोल्हापूर जिल्ह्यातले 44 पत्रकार सहभागी झाले होते. पालघरमधल्या प्रस्तावित वाढवण बंदराला जोडणाऱ्या ग्रीनफील्ड महामार्गाविरोधात स्थानिक नागरिकांनी आज रास्ता रोको आंदोलन केलं. डहाणू चिंचणी बोईसर किनारी मार्गावर वरोर परिसरात रास्ता रोको आंदोलन करत नागरिकांनी वाहतूक रोखून धरली होती. अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण रद्द करून समाजाला 20% आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी आज जालन्यात आंबेडकरी समाजाच्या वतीने संघर्ष मोर्चा काढण्यात आला. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना हवामान विभागानं उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला असून या ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं उद्या पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, सातारा आणि कोल्हापूरच्या घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट तर पुण्याच्या घाट परिसरासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपर फुटी आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची सरकारची तयारी. राहुल गांधी यांचं प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन. पेपर फुटीचे प्रकार थांबवण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात. राज्यातल्या 177 तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. आणि डेंग्यूवरच्या क्यू डेंगा या लसीच्या विक्रीला केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेची परवानगी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: ಆಕಾಶವಾಣಿ ಮುಂಬೈ. अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटी आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची सरकारची तयारी. प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केल्यानंतर राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात. पेपर फुटीचे प्रकार थांबवण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. सिक्कीममध्ये बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, 13 जण अडकल्याची भीती. आणि राष्ट्रपतींच्या दौऱ्यात भारत आणि उत्तर मॅसेडोनिया दरम्यान द्विपक्षीय चर्चा. नीट पेपर फुटी आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची तयारी सरकारनं दाखवली आहे. प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी ही माहिती दिली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेसचे इतर नेते आणि कार्यकर्त्यांनी या प्रकरणी प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केलं. त्यावेळी सिंग यांनी केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांच्यासह राहुल गांधी आणि इतर नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर सरकारमधल्या वरिष्ठांशी चर्चा करून हे आश्वासन दिल्याचं जितेंद्र सिंग म्हणाले. दरम्यान या प्रकरणी संसदेत चर्चा करण्यासाठीच्या नियमानुसार अर्ज काँग्रेसने दिलेला नसल्याचं ते यावेळी म्हणाले.
1: आपको स्मरण होगा, आज प्रातःही प्रधानमंत्री जी ने बहुत स्पष्ट कहा है कि नीट और पेपर लीक इत्यादि विषयों के लेकर के जो लोग भी जिम्मेवार हैं उनके खिलाफ कड़ी से कड़ी कार्रवाई की जाएगी, की भी जा रही है. बहुत सारे लोग हिरासत में भी लिए गए हैं. ये एक ऐसा विषय है जिससे लगभग देश का हर प्रदेश मुतासिर हुआ है, प्रभावित हुआ है, और हम अपने बच्चों के साथ अन्याय नहीं होने देंगे, ना ही बर्दाश्त करेंगे. उसके बावजूद भी यदि विपक्ष और नेता प्रतिपक्ष सहयोग करने को तैयार नहीं है तो मुझे विश्वास है देश की जनता देख रही है, जिम्मेवारी उनकी रही.
0: नागरिकांची गैरसोय होत असल्यामुळे आंदोलन थांबवण्याचं आवाहन सिंग यांनी यावेळी आंदोलनकर्त्यांना केलं. पण तरीही आंदोलन सुरू राहिल्यानं आंदोलन स्थळावरून दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी, प्रियांका गांधी, अखिलेश यादव यांना ताब्यात घेतल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. याच मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी सकाळी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली आणि विद्यार्थ्यांच्या मुद्द्यांवर चर्चेची मागणी केली.
2: इशू स्टूडेंट्स की है, यूथ के फ्यूचर की है. ये जो युवा हैं, ये एजुकेशन सिस्टम के बारे में, टेस्टिंग सिस्टम के बारे में प्रोटेस्ट कर रहे. दैट इज ऑल दे आर सेइंग, नथिंग रॉन्ग विद इट.
0: देशभरातल्या आगामी परीक्षांमध्ये पेपर फुटीच्या घटना रोखण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी समन्वयानं प्रयत्न करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. रालोआच्या बैठकीत प्रधानमंत्री बोलत होते.

0: याची माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. नीट पेपर फुटी प्रकरणात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याच्या आणि देशातल्या तरुणांचं हित जपण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा प्रधानमंत्री मोदी यांनी या बैठकीत पुनरुच्चार केल्याचं रिजिजू यांनी सांगितलं.
1: आगे पेपर लीक नहीं होने के लिए सख्ती से जो कदम उठाया गया है उसके बारे में भी प्रधानमंत्री जी ने जानकारी दिया और प्रधानमंत्री जी ने यह भी कहा कि पेपर लीक सिर्फ एक राज्य का मामला नहीं है, सिर्फ केंद्र सरकार का मामला नहीं, दलगत राजनीति का विषय नहीं है, ये देश का विषय है और युवाओं का भविष्य के साथ कोई खिलवाड़ नहीं होने के लिए और खिलवाड़ नहीं करने देने के लिए सख्ती से कदम भी उठाए, सजा भी दे दोषियों को और फिर फुल प्रूफ सिस्टम काम जो अभी कर रहे हैं उसमें भी सब मिलकर के करें.
0: नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन, काल या आंदोलकांवर पोलिसांनी केलेली कारवाई या मुद्द्यांसह इतर मुद्द्यांवरून विरोधकांनी गदारोळ घातल्यामुळं लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी आज नवी दिल्लीतल्या डॉक्टर राम मनोहर लोहिया रुग्णालयाला भेट दिली. नीट पेपर फुटी प्रकरणी काल झालेल्या आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या आंदोलकांच्या प्रकृतीचा त्यांनी आढावा घेतला, तिथल्या डॉक्टरांशी चर्चा केली. लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या जखमी आंदोलकांचीही त्यांनी भेट घेतली. काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि पक्षाच्या इतर नेत्यांनीही या विद्यार्थ्यांची रुग्णालयात भेट घेतली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज काँग्रेस जनता पार्टीचे नेते अभिजित दिपके यांची भेट घेतली. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी दिलेली वागणूक लोकशाही मूल्यांना शोभणारी नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत, संजय राऊत यांनीही दिपके यांची भेट घेतली. दिल्ली उच्च न्यायालयानं सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्लीतल्या सफदरजंग रुग्णालयातून गुरुग्राम इथल्या मेदांता रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. मुख्य न्यायमूर्ती डी के उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या पीठानं वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमू यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हा आदेश दिला. नीट यूजी पेपर फुटी प्रकरणावरून काल नवी दिल्ली इथं आंदोलन करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी पेलेट गन्सचा वापर केल्याचा दावा करणाऱ्या समाज माध्यमावरच्या पोस्ट केंद्र सरकारनं फेटाळले आहेत. आंदोलकांविरुद्ध पोलिसांनी खिळे लावलेल्या लाठ्यांचा वापर केल्याचा दावा करणाऱ्या पोस्टचंही सरकारनं खंडन केलं आहे. पत्र सूचना कार्यालयाच्या तथ्य तपासणी विभागानं हे दावे खोटे असल्याचं स्पष्ट केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सिक्कीम नामची जिल्ह्यातल्या समरडुंग इथल्या एनएचपीसी कंपनीच्या निर्माणाधीन बोगद्यातून आतापर्यंत 12 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसंच आणखी 13 जण बोगद्यात अडकले असावेत अशी शक्यता आहे. खडकांमध्ये अडकलेल्या मिथेन वायूचा स्फोट आणि त्यानंतर कोसळलेली दरड यामुळे ही दुर्घटना घडली. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी समितीद्वारे चौकशी केली जाईल अशी घोषणा सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग गोले यांनी केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी प्रधानमंत्री मदत निधीतून मृतांच्या कुटुंबाला 2,00,000 रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. मध्य प्रदेश विधानसभेनं आज समान नागरी कायदा विधेयक मंजूर केलं. हे विधेयक स्थायी समितीकडे पाठवावं अशी मागणी काँग्रेसच्या आमदारांनी केली पण सरकारनं ती फेटाळली. विरोधकांच्या या गदारोळातच हे विधेयक मंजूर झालं. यातल्या तरतुदीनुसार एकापेक्षा जास्त विवाह बेकायदा ठरतील, घटस्फोटासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागेल, स्त्रिया आणि पुरुषांना समान वारसा हक्क मिळतील, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांना एका महिन्याच्या आत नोंदणी करणं बंधनकारक असेल, गाव पातळीपर्यंत विवाहाची नोंदणी करणंही सक्तीचं होईल. आदिवासी समुदायांना मात्र या नियमाच्या बाहेर ठेवण्यात आलं आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने डासांमुळे उद्भवणाऱ्या डेंग्यू या आजारावरच्या क्यू डेंगा या लसीच्या विक्रीला परवानगी दिली आहे. डेंग्यू या आजाराच्या प्रतिबंधासाठी देशात मान्यता मिळालेली ही पहिलीच लस असून 4 ते 60 वयोगटातल्या व्यक्तींमध्ये डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधासाठी त्याला मंजुरी देण्यात आली आहे. या लसीला युरोपियन महासंघ, युनायटेड किंगडम, स्वित्झर्लंड, इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडसह 42 देशांमध्ये यापूर्वीच नियामक मान्यता मिळाली आहे.

भारत आणि उत्तर मॅसेडोनियाने सामायिक लोकशाही मूल्य आणि परस्पर आदरांवर आधारित असलेले मैत्रीचे संबंध पुन्हा एकदा दृढ केल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. उत्तर मॅसेडोनियाच्या राष्ट्रपती गोर्डाना सिल्या नोवस्का दावकोवा यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर स्कोप्पे इथं त्या बोलत होत्या. भारत आणि उत्तर मॅसेडोनियाने अधिक व्यापार आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याचं मान्य केलं आहे. तसंच आयटी, आयटी सक्षम सेवा, कृषी, अन्न प्रक्रिया, औषध निर्माण, वस्त्रोद्योग, जैवतंत्रज्ञान, पर्यटन, आतिथ्य आणि चित्रपट निर्मिती यासारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासही सहमती दर्शवली आहे, असं राष्ट्रपती म्हणाल्या. दोन्ही देश आरोग्यसेवा सहकार्यावरच्या सामंजस्य कराराचं नूतनीकरण करतील, असंही त्यांनी सांगितलं. स्कोप्पे इथल्या संग्रहालयात महात्मा गांधींच्या अर्धपुतळ्याच्या संयुक्त अनावरणाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. देशातल्या तळागाळातल्या डिजिटल आशय निर्मात्यांना शोधण्यासाठी आणि त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आज जेम्स ऑफ इंडिया चॅलेंज स्पर्धेच्या प्रायोगिक टप्प्यांची घोषणा केली. या स्पर्धेत आशय निर्मात्यांना 1 ते 3 मिनिटांचे

वाजपेयी इथल्या संग्रहालयात महात्मा गांधींच्या अर्धपुतळ्याच्या संयुक्त अनावरणाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. देशातल्या तळागाळातल्या डिजिटल आशय निर्मात्यांना शोधण्यासाठी आणि त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आज जेम्स ऑफ इंडिया चॅलेंज स्पर्धेच्या प्रायोगिक टप्प्यांची घोषणा केली. या स्पर्धेत आशय निर्मात्यांना 1 ते 3 मिनिटांचे लघुपट करण्याचं आव्हान असेल. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या निर्मात्यांना आपले लघुपट येत्या 1 ते 31 ऑगस्टपर्यंत वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरच्या माय वेव्ज विभागात सादर करता येतील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपर फुटी आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची सरकारची तयारी. प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केल्यानंतर राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात. पेपर फुटीचे प्रकार थांबवण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. सिक्कीममध्ये बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, 13 जण अडकल्याची भीती. आणि राष्ट्रपतींच्या दौऱ्यात भारत आणि उत्तर मॅसेडोनिया दरम्यान द्विपक्षीय चर्चा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

रात्रीचे पावणे नऊ वाजतायत. पावणे नऊ वाजल्यापासून रात्री दहापर्यंत आपण ऐकणार आहोत आकाशवाणी दिल्ली केंद्राचं प्रसारण.